नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 MHz वर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 13 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रसारण सेवेला आता सुरुवात करत आहोत मंगलवाद्यानं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनईवादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

सोलीव सुख। असारतेचे साल काढून आतील सार काढून घेणे सुज्ञ माणसाचे काम आहे। तसेच स्थूल देहाला बाजूला सारून आतील चैतन्याचा शोध घेणे हे सुज्ञ साधकाचे काम आहे। कल्याण स्वामींसारख्या योग्याने हे पूर्णपणे जाणले, अंगी बाणवले आणि सोलीव सुख रचनेतून तुम्हा आम्हाला सांगितले। शिष्य त्या योग्यतेचा असेल तर गुरुलाही ज्ञान प्रदान करण्यात आनंद मिळतो। इथे गुरु आणि शिष्य दोघेही योगमार्गाचे जाणकार आहेत, त्यामुळे समर्थ कल्याण स्वामींना एक एक टप्पा पार करीत तेजस्वी सूर्याचे दर्शन घडवतात। पण शिष्याने या आनंदातही रमून जाऊ नये असे त्यांचे म्हणणे आहे, कारण साधकाचे मुख्य ध्येय हे आश्चर्यकारक अनुभव घेणे नसून ते अढळपद ब्रह्मपद प्राप्त करणे हे आहे। ध्यानावस्थेतील अनंत भानूचे दर्शन हा टप्पा पार करणे अनेकांना साधत नाही, परंतु समर्थ आपल्या प्रिय शिष्याला मोठ्या धैर्याने साधना पुढे सुरू ठेवण्यास सांगतात। ते म्हणतात, तेथे हुशारीचे काम अग्रे लक्ष लावोनी नेम, तिरे लावोनी सुगम, मागे सारी सूर्याते। कल्याण स्वामींना समर्थ सांगतात, ध्यानाच्या या टप्प्यावर तू फार कष्टाने आणि प्रयत्नपूर्वक आला आहेस, पण येथे फार सावध राहिले पाहिजे। अतिशय हुशारीने हा व्यूह ही रचना सांभाळावी लागते। अखंड सावधानता आणि अतुलनीय धैर्य महामेरूप्रमाणे आढळ निश्चय असे साधन प्रक्रियेचे भान तुला राखले पाहिजे। या तेजस्वी सूर्यबिंबाच्या मोहात अडकून न पडता वृत्तीला स्थिर ठेवून येत असलेल्या अनुभवाचे विश्लेषण अथवा तो अनुभव मागे टाकून पुढील साधना सुरू ठेव। सूर्याच्या छोट्या छोट्या अंशांची कल्पना करून त्याला अंशाने उडवून टाक, म्हणजेच मन त्यावरून काढून घे आणि सहस्त्र दल चक्रावर लक्ष केंद्रित करून सोहम साधना सोहमचा तुझा अजपाजप सुरू ठेव। अजपाजप याचाच अर्थ भगवंताशी सतत अनुसंधान ठेवणे। जीवनातील नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, विहित कर्म ही सर्व पार पाडत असताना अखंड नामस्मरण सुरू ठेवणे। गीतेमध्ये भगवंतांनी सांगितले आहे, कर्म कर पण फलाची आशा ठेवू नकोस, जे कर्म करशील ते मला अर्पण कर। एकदा कर्माचा करता मी नाही, तो ईश्वरच सर्व करता आहे असे म्हणून सर्व त्याच्या चरणी समर्पित केले की कर्मफल भोगण्याची आणि त्यासाठी पुन्हा पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात अडकण्याची आपली जबाबदारी संपली। हाच तर मोक्ष आहे। मनुष्य श्वास घेणे कधी थांबवतो का? तसेच प्रत्येक श्वासाबरोबर भगवंताचे नाम घ्यावे। नामस्मरण थांबले की भगवंताशी असलेले अनुसंधान थांबेल आणि परमार्थ मार्ग अर्धवट राहील। मग हे आढळपद प्राप्त करायचे आहे ते ध्येय फार दूर जाईल। गुरूंचे हे मार्गदर्शन कल्याण स्वामींनी अचूकपणे जाणले, अंमलात आणले आणि आत्मज्ञान प्राप्त करून घेतले। गुरूंच्या आज्ञेचे पालन करणे हा शिष्याचा धर्म आहे। धर्म या शब्दाचा अर्थ आपण ज्या अर्थाने धर्म म्हणतो अशा अर्थाने नाही, तर धर्म म्हणजे प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे विहित कर्तव्य, उदाहरणार्थ पितृधर्म, मातृधर्म, पुत्रधर्म, मित्रधर्म, अगदी शेजारधर्म, राष्ट्रधर्म, या अर्थाने प्रत्येक व्यक्तीचा आपला आपला असा धर्म म्हणजे कर्तव्य असते आणि ते त्याने निष्ठेने पार पाडायचे असते। एकदा ईश्वराचे मूळ स्वरूप समजले आणि भगवंत प्रत्येक जीवाच्या अंतर्यामी स्थित आहे हे समजले की लक्षात येते या माणसांच्या प्रती आपले असलेले कर्तव्य नीट पार पाडणे हीच ईश्वर सेवा आहे। केवळ माणसांच्या बाबतीतच नव्हे तर सर्व चराचरात ईश्वर व्यापून आहे आणि सर्व सृष्टीच्या बाबतीत आपले कर्तव्य आहे। झाडे वेली असोत की प्राणी पक्षी, त्यांचे रक्षण करणे हे माणसाचे कर्तव्य आहे। अडल्या नडलेल्यांना मदत करणे, वृक्ष लावणे, नैसर्गिक मालमत्तेची जपणूक करणे हे सर्व मानवता धर्माच्या अंतर्गत येते। अध्यात्मामध्ये ध्यानधारणा करून आत्मिक उन्नती साधायची आहे तर बाह्य जगात वावरताना आपल्यातील सत्वगुणाची वृद्धी करून मानवतेला साजेसे वर्तन ठेवून भौतिक उन्नती साधायची आहे। सध्याच्या काळात समाज बांधवांशी समरस भावनेने

0: वागणूक आणि भेदभावाला छेद हा देखील आपला मानव धर्म आहे. तो प्रत्येकाने पाळला पाहिजे. स्वतःची आत्मिक उन्नती, समाजाची भौतिक उन्नती आणि त्याचबरोबर राष्ट्राची सर्वांगीण प्रगती साधणे हे प्रत्येकाचे ध्येय असले पाहिजे. वैयक्तिक साधनेमध्ये जो तेजस्वी अनंत भानू दर्शन देईल त्याला मागे सारून पुढील साधना करताना मन एकाग्र करून जसे अढळपदावर लक्ष केंद्रित करावे तसे साधकाने सामाजिक जीवनात स्वार्थ बाजूला सारून स्वतःबरोबर इतरांचीही प्रगती साधेल असे कर्म करावे आणि ते ईश्वरचरणी समर्पित करावे. आजच्या काळात याची नितांत गरज आहे. जय जय रघुवीर समर्थ.
1: चिंतन आपण ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. लेखन केलं होतं संजीवनी तोपखाने यांनी. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz. सकाळचे 6:11 झालेत. ऐकणार आहोत प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया श्रीरामपती स्मरण स्तोत्र. स्वर आहे रेखा देशपांडे यांचा.

प्रभात वंदन या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं रमापती स्मरण स्तोत्र. स्वर होता रेखा देशपांडे यांचा. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातील माधव साखरदांडे यांची भूपाळी, संगीत दिले चंद्रशेखर कामेरकर यांनी.

भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील भक्ती रचना. संगीत आहे कमलाकर भागवती यांचं.

प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उपेंद्र भट यांच्या आवाजात समर्थ रामदास स्वामी महाराज यांची रचना. संगीत आहे सुधीर मोघे यांचं.

भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अनुप जलोटा यांच्या आवाजात हिंदी भक्ती रचना.

श्रोते आता भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकणार आहोत प्रकाश ताडले यांची भक्तीरचना देशभक्तीपर रचना समूह स्वरात.

या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोते आता प्रसारित करत आहोत शेती विषयक माहितीपर सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी. रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
2: सर. आपण कालच्या भागात सर आपण शेतकरी बंधूंना असं सांगतोय की या काळामध्ये घाई करू नका कुठल्याही गोष्टीची. पेरणीसाठी सुद्धा वाट बघा योग्य रीतीनं पाऊस पडला का याची. आता वातावरण बदलतंय, पावसाचा कमी जास्तपणा, अनिश्चितता बघितली तर आपल्याला योग्य पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे. आणि असं म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे बी हे चांगलं पाहिजे. आणि जर समजा या कालावधीमध्ये खंड पडला किंवा पावसाचं प्रमाण जास्त झालं कमी झालं तर बियाण्यांची निवड अतिशय महत्वाची ठरते. मग ही निवड करताना शेतकरी बंधूंनी किती सतर्कता राखणं गरजेचं आहे आणि काय महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे.
3: नक्कीच हा जो शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये जे आपण दरवर्षी अनुकूल परिस्थिती असताना ज्या बियाण्याचा वापर करतो तशा पद्धतीने ह्या वर्षीचे जे वातावरण आहे, तापमान असेल किंवा बदलती परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला थोडंसं नियोजन बदलावं लागणार आहे. त्याचं कारण असं आहे की पाऊस कमी असणार आहे, जो दरवर्षीपेक्षा 15-20% पाऊस कमी आहे. अशा कालावधीमध्ये जास्त दिवसाची किंवा जास्त कालावधीच्या ज्या जाती आहेत ते न घेता कमी कालावधीच्या जाती आपल्याला घ्याव्या लागतील. उदाहरणार्थ सोयाबीनसारखं जे क्षेत्र जास्त आहे खरीपामध्ये, त्याच्यामध्ये जे 335 सारखी जात आपल्याला घ्यावी लागेल की ही जात प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा मात करून उत्पादन आपल्याला देऊ शकते, बदलत्या हवामानावर सुद्धा मात करू शकते. अजून त्या जोडीला जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एकाच पिकावर अवलंबत्व आहे ते आपल्याला कमी करावं लागेल, त्यासाठी आंतरपीक पद्धतीचा आपल्याला अवलंब करावा लागेल. जसं की आपल्याला सोयाबीनमध्ये आपण तूर घेऊ शकतो, त्याच्यानंतर तुरीमध्ये सोयाबीन घेऊ शकतो, मूग आहे, उडीद आहे, अशा पद्धतीने हे जे पिकं आहेत कमी कालावधीचे हे आंतरपीक म्हणून जर आपण घेतली तर समजा कमी पावसामुळं किंवा बदलत्या वातावरणामुळं एका पिकावर जरी ताण आला तरी त्याच्यासोबतच असणारं जे आंतरपीक आहे ते निश्चितच आपल्याला थोडंसं उत्पादनाच्या दृष्टीनं मदत करू शकेल. आणि कमी पावसामुळं किंवा जास्त तापमानामुळं होणारा जो कीडरोग असेल हा कीडरोग एका विशिष्ट पिकावरचेल आणि दुसरं जे पीक आपण जे जोडीला घेतलेलं आहे ते पीक त्यातून वाचू शकतं. अशा पद्धतीनं असं एक पर्यायी व्यवस्था आपल्याला ह्या पीक पेरणीमध्ये करावी लागणार आहे. कारण आता येणारा जो

0: हा काळ आपल्याला इथून पुढे जागृत राहूनच शेतीमध्ये पेरणी असेल किंवा कुठलंही उत्पादन घ्यायचं असेल ते घ्यावं लागेल आणि त्याच्यासोबत तंत्रज्ञान आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. त्याशिवाय आपण ह्यातून तरू शकणार नाही. तेव्हा शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की कमी कालावधीतले वाहन जे आहेत त्या वाहनांचा वापर करावा. त्याशिवाय मध्यम वाहन आहेत त्याचाही आपण उपयोग करू शकतो. तेव्हा अजून ह्याच्यासोबत आहे की काही अन्नद्रव्यांची फवारणी सुद्धा आहे ताण कमी करणारी, ती सुद्धा आपण करून त्या पिकावरचा जो ताण आहे तो ताण आपण कमी करू शकतो. त्याच्यामध्ये 2% युरियाची फवारणी आहे, 2% DAP फवारणी आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे प्रयोग जे पूर्वी आपण तंत्रज्ञान म्हणून सांगत होतो ते ऐकून आपण दुर्लक्ष करत होतो, आता दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण पाऊस कमी आहे, तापमान जास्त आहे, अजून सुद्धा तापमान मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेती क्षेत्रामधली उत्पादकता जर टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला जे तंत्रज्ञान आहे ह्या तंत्रज्ञाला घेऊनच पुढे जावं लागेल.
1: अगदी बरोबर आहे. म्हणजे काळानुसार बदलणं गरजेचं आहे, वेळ बदलली आहे तर शेती आणि आपण सुद्धा बदलणं अपेक्षित आहे. धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी. प्रेमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: शेतीविषयक माहितीपर सदर आताच आपण ऐकलं कृषीवाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. श्रोतेहो, आता जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 6:50 परिसर या सदरात आपण ऐकणार आहोत परिसंस्था साताऱ्याची याविषयी. लेखन सुनील भोईटे यांचं. 6:55 दिनविशेष. संकलन केले सचिन प्रभुणे यांनी. सकाळी 7:00 आजचा सुविचार. 7:50 सुगम संगीत. सकाळी 8:40 आपण ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:00 हिंदी चित्रपट संगीत. सकाळी 9:30 पुन्हा एकदा सुगम संगीताचा आनंद घेणार आहोत. 10:30 लोकगीत. सकाळी 11:00 नाट्यसंगीत आपण ऐकणार आहोत. एकही कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत सकाळी 11:30. 12:00 वनिता मंडळ आणि त्यानंतर सायंकाळी 5:30 विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

संध्याकाळी 5:30 वाजता युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:00 वाजता आपण ऐकणार आहोत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. संध्याकाळी 7:30 वाजता शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये सुरुवातीला आजचा सुविचार, त्यानंतर आत्मनिर्भर शेतकरी अंतर्गत दीपक रायबागी कराड जिल्हा सातारा यांची नैसर्गिक शेती याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर कृषीवाणी या सदरात ऐकणार आहोत सुनील यादव मंडल कृषी अधिकारी रहिमतपूर यांचे वातावरण बदलानुसार शेतीचे बदलते नियोजन याविषयीचं मार्गदर्शन. रात्री 8 ते 11 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान रात्री 9:30 वाजता एनएसडी दिल्ली आकाशवाणीद्वारा विशेष कार्यक्रम आपण ऐकणार आहात. याबरोबरच प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम 103.1 MHz.
1: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: साताऱ्यात घर स्वप्नवत घर, 99 Avenue,
4: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
3: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97-97-92-99-99, 97-97-92-99-99.
4: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
5: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
6: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
5: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
6: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
5: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
7: प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
8: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा. 88-05-98-98-08.
7: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
9: डॉक्टर देवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90-21-28-45-70.
10: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
11: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
10: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
11: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
12: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर या सदरात ऐकणार आहोत परिसंस्था साताऱ्याची याविषयी. याचं लेखन केले सुनील भोईटे यांनी.
1: नमस्कार श्रोते हो, साताऱ्याची परिसंस्था आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत साताऱ्याचे पक्षी. आपण मागील काही भागांमध्ये आपण ऐकलेलं आहे की आपल्याला साताऱ्याचा जो पश्चिम प्रदेश आहे सातारा जिल्ह्याचा, तो पश्चिम घाटव्याप्त प्रदेश, पर्वतीय आणि अतिपावसाचा उंचीवरील प्रदेश आहे. सातारा जिल्ह्याच्या मध्यभागी असणारा जो सातारा कराड या तालुक्यांचा प्रदेश आहे, हा आपण समुद्र सपाटीपासून मध्यम उंची अर्थात 600 मीटर उंचीवरील प्रदेश, आणि त्यानंतर पूर्वेचा जो भाग आहे तो आहे तो गवताळ कुरणांचा सलगपणे पसरलेल्या माळरांचा प्रदेश. या प्रदेशांच्या अनुषंगानंच किंवा इथल्या आदिवासांच्या अनुषंगानं आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये पक्ष्यांचं वितरण तुम्हाला झालेलं दिसून येईल. ही वैशिष्ट्य आपण एकदा समजावून घेऊया की जो काही पश्चिम घाटाचा प्रदेश आहे, तर या पश्चिम घाट प्रदेशामध्ये तुम्हाला

0: मोठा धनेश म्हणजे मलबार पाईड हॉर्नबिल किंवा ग्रेट पाईड हॉर्नबिल या अत्यंत मोठ्या पक्ष्यांपासून या भागामध्ये आढळणारा अत्यंत छोटा पक्षी म्हणजे सनबर्ड, हमिंग सनबर्ड सारखे जे काही पक्षी असतात, तर या पक्ष्यांचा आढळ तुम्हाला या भागामध्ये दिसून येईल. आता याच्या बरोबरीनं काय आहे, तर मलबार विस्लिंग थ्रश तुम्हाला या भागामध्ये दिसून येईल. मी पश्चिम घाट प्रदेशाबद्दल बोलतोय की जो साताऱ्याच्या पश्चिमेला आहे. याच्या बरोबरीनं काय, तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पोपटाचे आपले पॅरट जे आहेत ते पॅरटचे प्रकार तुम्हाला या भागामध्ये आढळून येतील. तर हे जे पक्षी आहेत जे पश्चिम घाट प्रदेशामध्ये आढळून येतात, हे शक्यतो तुम्हाला माळराणी प्रदेशामध्ये दिसून येणार नाहीत. आता याच्या बरोबरीनेच हा मधला जो प्रदेश आहे, जो की सातारा कराड हा जो काही मी मधल्या तालुक्यांचा प्रदेश मिळतोय, तर ह्याला आम्ही शास्त्रीय परिभाषेमध्ये किंवा शास्त्रीय व्याख्येमध्ये आम्ही ह्याला इकोटोन म्हणजे ह्या दोन्ही प्रदेशांना सांधणारा प्रदेश म्हणून मानला जातो. तर बहुतांश वेळेला काय होतं की ह्या ज्या दोन्ही भागातले पक्षी आहेत, म्हणजे एकतर पूर्व भागातले म्हणजे कोरड्या भागातले आणि पश्चिम घाट प्रदेशातले बरेचसे पक्षी ह्या तुम्हाला ह्या मध्यम किंवा मधल्या इकोटोनमध्ये सांधणाऱ्या प्रदेशामध्ये याचा आढळ तुम्हाला दिसून येतो. आता याच्या बरोबरीनं आपण जो गवताळ प्रदेश म्हणतो आहोत, म्हणजे आपण पश्चिम घाट प्रदेशातल्या पक्ष्यांची माहिती घेतली, मधल्या इकोटोनमध्ये असणाऱ्या पक्ष्यांची माहिती काय, तर ह्या दोन्हीकडे आढळणारे पक्षी जवळपास साताऱ्यामध्ये 200 ते 225 प्रकारचे पक्षी आढळतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चिमण्या, ब्राह्मणी मैना असतील त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या घारी, वेगवेगळ्या प्रकारचे गरुड, घुबड यांचा समावेश होतो. आता यातले जे काही पक्षी आहेत की जे फक्त आणि फक्त माळराणी प्रदेशामध्ये आणि आपदात्मक परिस्थितीमध्ये तुम्हाला इकडे वर पश्चिम घाटामध्ये दिसू शकतात, मात्र माळराणी प्रदेशामध्ये तुम्हाला दिसून येणारे वैशिष्ट्यपूर्ण पक्षी म्हणजे एक तर पहिला चंडोल, चंडोलाचे तुम्हाला दोन प्रकार इथे या भागामध्ये दिसून येतील, त्यानंतर धाविक दिसून येईल तुम्हाला या भागामध्ये, धाविक त्याला कोरसर म्हणलं जातं. याच्या बरोबरीनेच तुम्हाला तित्तर आणि लाहोरी सारखे जे काही पक्षी आहेत जे की माळरानावर तुम्हाला दिसून येतात, हे देखील तुम्हाला या पूर्व भागामध्ये सातारा जिल्ह्याच्या आढळून येतील. आता या सातारा जिल्ह्याच्याच पूर्व भागाच्या मध्ये आढळणाऱ्या काही पक्ष्यांच्या विषयी किंबहुना पान पक्ष्यांविषयी बोलायला मला आज जास्त आवडेल. याचं कारण असं की ह्या पूर्ण संपूर्ण प्रदेशामध्ये ठिकठिकाणी मान, खटाव, कोरेगाव, खंडाळा, फलटण या भागांमध्ये तुम्हाला मागील काही वर्षांपासून जलसंधारणाच्या झालेल्या उत्कृष्ट कामांमुळे छोटे मोठे अत्यंत विस्तृत जलाशय तुम्हाला दिसून येतील. ह्या जलाशयांमध्ये हंगामी ते वर्षभर पाणी असणारे जलाशयांची निर्मिती देखील झालेली आहे. तर ह्या जलाशयांमध्ये वर्षभरामध्ये तुम्हाला पान पक्ष्यांचा दर तलाव तुम्हाला वेगवेगळे पक्षी तुम्हाला ह्या ठिकाणी दिसून येतील. याच्यामध्ये स्थानिक आपल्या पानकोंबडी, खंड्या या पक्ष्यांपासून ते स्थलांतरित वेगवेगळ्या प्रकारचे आयबीस, पेंटेड स्टार्क, करकोचा म्हणतो म्हणूया आपण त्याला, आणि फ्लेमिंगोज यासारखे पक्षी तुम्हाला या भागामध्ये दिसून येतील. धन्यवाद.
1: परिसंस्था साताऱ्याची याविषयी आपण ऐकलत परिसर या सदरात. याचं लेखन केलं होतं सुनील भोईटे यांनी. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:55 होत आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी.
2: श्रोते नमस्कार. आज आहे 13 जून. अभिनव भारत संघटनेचे संस्थापक गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर यांचा जन्म 13 जून 1879. पायोनियर 10 हे अंतराळयान सूर्यमाला सोडून जाणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरली 13 जून 1983 रोजी. स्पेनमधल्या माद्रिद इथं एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध खेळताना ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यानं 12 लढतीत विजय मिळवला 13 जून 2000 रोजी. आधुनिक काळातले एक प्रख्यात महाराष्ट्रीय शिल्पकार विनायक पांडुरंग करमरकर यांचं निधन झालं 13 जून 1967 रोजी. तैलचित्रण हा त्यांचा आवडता छंद. ऑटो रॉथफील्ड यांच्या उत्तेजनानं ते शिल्पव्यवसायाकडे वळले. इंग्लंड, फ्रान्स, इटली, हंगेरी आणि अमेरिका या देशात शिल्पविषयक अधिक अभ्यास आणि शिल्पव्यवसाय या निमित्ताने त्यांनी प्रवास केला. अखिल भारतीय शिल्पकार संघाचे संस्थापक आणि पहिले अध्यक्ष, आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, बॉम्बे आर्ट सोसायटीचे उपाध्यक्ष, लोकसभेतल्या सजावटीसाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीचे सदस्य इत्यादी विविध पदांवर त्यांनी कार्य केलं. 1964 त्यांना पद्मश्री हा सन्मान मिळाला. त्याच वर्षी ललित कला अकादमीचे फेलो म्हणून त्यांची नियुक्ती झाली. करमरकरांना पुणे इथल्या शिवाजी महाराजांच्या ब्रॉन्झच्या अश्वारूढ पुतळ्यामुळे दिगंत कीर्ती लाभली. महात्मा गांधी

0: लोकमान्य टिळक, विठ्ठलभाई पटेल, चित्तरंजन दास, रवींद्रनाथ टागोर यांची त्यांनी केलेली व्यक्तिशिल्प प्रख्यात आहेत. विनोदी लेखक, नाटककार, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी, अष्टपैलू साहित्यिक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते प्रल्हाद केशव अत्रे तथा केशव कुमार यांचं निधन झालं 13 जून 1969 रोजी. 1933 पासून नाट्यक्षेत्रात आणि पुढे चित्रपटसृष्टीतही त्यांनी प्रवेश केला. 1940 मध्ये सुरू केलेल्या साप्ताहिक नवयुगपासून अखेरपर्यंत वृत्तपत्र क्षेत्रातच ते राहिले. याचबरोबर अत्रे थिएटर्स या नाट्यसंस्थेमार्फत रंगभूमीशीही त्यांचे व्यावसायिक संबंध होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी आपली वाणी आणि लेखणी याद्वारे मोठं कार्य केलं. प्रथम मकरंद आणि नंतर केशव कुमार या टोपणनावानं त्यांनी काव्यलेखन केलं. झेंडूची फुले हा त्यांच्या विनोदी आणि विडंबन कवितांचा संग्रह. त्यात जुन्या वळणाचे, विशेषतः रविकिरण मंडळाचे कवी आणि त्यांच्या कविता यातल्या लकबांचं आणि वैगुण्यांचं विडंबन केलं आहे. मी कसा झालो हे त्यांचं वाङ्मयीन आत्मशोधन. अत्र्यांनी आपलं जीवननाट्य अत्यंत रसाळ आणि भावपूर्ण शैलीनं प्रस्तुत पुस्तकात निवेदन केलं असल्यानं मराठी आत्मचरित्रपर साहित्यात त्याला विशेष महत्वाचं स्थान आहे. कऱ्हेचे पाणी या 5 खंडातल्या विस्तृत आत्मचरित्रात त्यांनी आपली जीवनकथा सांगितली आहे. आधुनिक मराठीतल्या विडंबन काव्याची परंपरा उपर्युक्त काव्यसंग्रहापासून मानण्यात येते. नाशिक इथं 1942 मध्ये भरलेल्या 27व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बेळगाव इथं झालेलं 38वं नाट्य संमेलन, 10वं मराठी पत्रकार संमेलन आणि बडोदा, इंदूर आणि ग्वाल्हेर इथली प्रादेशिक साहित्य संमेलनं यांची अध्यक्षपदही अत्रे यांनी विभूषित केली होती. पाकिस्तानी गझल गायक मेहंदी हसन यांचं निधन झालं 13 जून 2012 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आताच आपण ऐकलेत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz वर.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोतेहो, एक नजर आपल्या घड्याळाकडे. सकाळचे 7 वाजतायत. ऐकणार आहोत आजचा सुविचार. या सुविचाराचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आजचा सुविचार. कष्ट केल्याने धन वाढते, गोड बोलण्याने ओळख वाढते आणि आदर दिल्याने कीर्ती वाढते. आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. याचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दि शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
2: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी। अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले, तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची।
1: आणि कपडे?
2: अगं बाई, तू राहिलेस की?
1: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच

0: मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी, जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
1: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
0: हा, तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
1: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
3: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
4: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505045 किंवा 9421874256.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
3: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा.
1: 1218 किलो पेलोड,
3: 400+ किलोमीटरची रेंज,
1: CNG+ पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत.
3: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
3: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
3: संपर्क 810-83-33-480,
1: 810-83-33-480.
4: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
5: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
6: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
5: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 966-578-84-04.
7: पाइल्स, फिस्चुला, फिशरचा त्रास आता लेझर सर्जरी करून घ्या अत्यल्प खर्चात.
8: श्री मंगल मूर्ती हॉस्पिटलचे विशेष शस्त्रक्रिया शिबिर 15 जून पर्यंत. लेझर सर्जरी फक्त 20,000 रुपयात.
7: हर्निया, अपेंडिक्स, हायड्रोसील, ओपन सर्जरी फक्त 25,000 रुपयात. अन्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध.
8: अनुभवी डॉक्टर, आधुनिक सुविधा आणि रुग्णांची विशेष काळजी. नाव नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये.
7: संपर्क 82081-33-900.

0: 82
1: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही
1: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश
2: डिजिटल क्लासरूम
1: साइट विजिट
2: ST पास
1: हॉस्टेलची
2: संपर्क मयूर चेंबर्स दुसरा मजला YC कॉलेज समोर सातारा
1: मोबाइल 99 60 13 59 15
2: 021 62 22 45 45

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: सतारी से बोल असोत
1: की मंजुळ बासरी
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी
2: श्रोते हो 7:10 होत आहेत. आता प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
3: आकाशवाणी पुणे योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेरपरीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार. आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 12 वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक महत्वपूर्ण योजना राबवून देशाचा चेहरामोहरा बदलला. एवढंच नाही तर या काळात जागतिक पातळीवर भारताची पत वाढवण्याचं कामही पंतप्रधानांनी केलं असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. पंतप्रधान मोदी यांनी सलग 4000

0: 1999 पेक्षा अधिक दिवस देशाचं नेतृत्व करत सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले निर्वाचित पंतप्रधान म्हणून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं केलेल्या विविध क्रांतिकारक बदलांचा लेखाजोखा मांडला. महिला सक्षमीकरणासाठीच्या विविध योजना, पायाभूत सुविधा क्षेत्रात झालेले गुणात्मक आणि संख्यात्मक बदल यासह केंद्र सरकारनं घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. केंद्र सरकारच्या मदतीनं महाराष्ट्रामध्ये झालेल्या विविध प्रकल्पांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रामध्ये गेल्या 10 वर्षात 100 पेक्षा अधिक प्रकल्प आपण पूर्ण केलेले आहेत. आज छत्रपती शिवरायांचे 11 किल्ले युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज यादीत गेले आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात आलेला आहे. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक लंडनमध्ये असेल किंवा युनेस्को त्यांच्या पुतळ्याचं अनावरण असेल, इंदू मिल इथलं स्मारक असेल, नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल, मेट्रो 3 सहित वेगवेगळ्या शहरांमधल्या मेट्रो असतील, अटल सेतू, कोस्टल रोड, मुंबई पुणे कनेक्टिंग लिंक आणि सगळ्यात महत्वाचं पुढचे 30 वर्ष महाराष्ट्र देशात नंबर 1 राहील अशा पद्धतीचं वाढवण बंदर की जे जगातलं पहिल्या 10 बंदरातलं बंदर असणार आहे, 10 लाख लोकांना रोजगार देणार आहे आणि महाराष्ट्राची आणि भारताची अर्थव्यवस्था बदलवून टाकणार आहे.
0: राज्यातल्या महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर मान्यता देण्यासाठी महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 आगामी पावसाळी अधिवेशनात सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईत काल एका बैठकीत या विधेयकाच्या मसुद्यावर सविस्तर चर्चा झाली. कृषी क्षेत्रातल्या महिलांना शेतकरी म्हणून वैधानिक मान्यता देणं, त्यांच्यासाठी स्वतंत्र संस्थात्मक यंत्रणा उभारणं, तसंच कर्ज, अनुदान, तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. या विधेयकात पारंपरिक शेतीबरोबरच शेतीपूरक क्षेत्रात कार्यरत महिलांचा समावेश करण्यात येणार आहे. तसंच भूमिहीन, भाडेकरू आणि स्थलांतरित कृषी कामगार महिलांनाही लाभ मिळणार आहे. हे विधेयक राज्यातल्या लाखो महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र ओळख, हक्क आणि संधी उपलब्ध करून देणारं महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. राज्यातील सर्व ग्रामीण पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ग्रामीण पेयजल धोरणासंदर्भात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. पाणी पुरवठा योजनेचा स्रोत, योजनेवर अवलंबून असलेल्या नागरिकांची संख्या, मोटार पंपाची क्षमता, योजनेसाठी लागणारी वीज या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून संपूर्ण योजनांसाठी सौर ऊर्जेचं धोरण तयार करावं असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यामध्ये कुठेही वीज देयकांच्या थकबाकीमुळे पाणी पुरवठा योजना बंद पडू नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. दरम्यान अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होण्याचा अंदाज असून यासाठी कृती दलाची स्थापना केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामं पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मार्गदर्शनानुसार शेतकऱ्यांनी पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येणार नाही असंही फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आगामी आषाढी पालखी सोहळ्याच्या नियोजनाबाबत काल पुण्यात बैठक घेतली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज याबरोबरच राज्यातील इतर संतांचा पालखी सोहळा पुणे विभागात मुक्कामी असतो. या काळात वारकऱ्यांना सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश सुनेत्रा पवार यांनी दिले. वारकऱ्यांसाठी स्वच्छ शौचालय, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सुविधा, मदत केंद्र आणि दिशादर्शक फलक यांची पुरेशी व्यवस्था करावी, निर्मल वारी अभियान प्रभावीपणे राबवावं, कचरा व्यवस्थापन आणि अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यावर भर द्यावा असे निर्देश पवार यांनी दिले. पुणे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. ही परीक्षा पारदर्शक पद्धतीनं सुरक्षित वातावरणात व्हावी, गैरप्रकार होऊ नयेत याकरता राष्ट्रीय चाचणी संस्थेनं माजी परीक्षार्थींकडून सूचना घेऊन विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार आता परीक्षेचा कालावधी 195 मिनिटांचा केला आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होईल. विद्यार्थ्यांची हजेरी पत्रकावर सही करणं, ओळखपत्र आणि इतर दस्तऐवजांची छाननी करणं या कामांसाठीचा वेळ त्यात अंतर्भूत राहील. त्याचप्रमाणे कच्च्या कामासाठी प्रश्नपत्रिकेत वाढीव जागा दिली आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र आणि माहिती पत्रकावरच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात असं आवाहन

एनटीएनं केलं आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन अर्थात एसटी महामंडळाच्या प्रवासी सेवांमध्ये अधिक पारदर्शकता, सुलभता आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी येत्या 1 ऑगस्टपासून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड हे स्मार्ट कार्ड बंधनकारक केलं जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. आज अखेर नोंदणी केलेल्या 51 लाख नागरिकांपैकी 25 लाख स्मार्ट कार्ड कार्यान्वित केले आहेत. कांद्याची खरेदी क्विंटलमागे 1650 रुपये दरानं करायचा निर्णय काल केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला. कांदा खरेदीचं प्रमाण वाढवण्याबाबत तसंच शेतकऱ्यांना अधिक लाभ देण्याच्या उद्देशानं केंद्रीय ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बाजारपेठेच्या परिस्थितीनुसार अधिक कांदा खरेदी व्हावी याप्रकारे कांद्याचं मूल्य ठरवण्याच्या पद्धतीत सुधारणा केल्याचंही जोशी यांनी म्हटलं आहे. पुण्यातील केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र उद्या 110वा स्थापना दिवस साजरा करत आहे. या निमित्तानं उद्या सकाळी 10 ते 4 या वेळेत नागरिकांना या केंद्राला भेट देऊन इथल्या कामकाजाची माहिती जाणून घेता येणार आहे. खडकवासला इथल्या जल आणि विद्युत संशोधन केंद्राच्या आवारात देशातील लहान मोठ्या धरणांचे अभ्यास नमुने, जलविद्युत प्रकल्पांचे आराखडे नागरिकांना पाहता येणार आहेत. पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचं केंद्राचे प्रभारी संचालक अनिल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला जागतिक आध्यात्मिक तसंच सांस्कृतिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीनं शिर्डी इथं काल पर्यटनविषयक तयारीचा आढावा घेण्यात आला. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे सचिव भुवनेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली ही उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पर्यटन पायाभूत सुविधा, भाविकांसाठी सुविधा, सांस्कृतिक उपक्रम, ब्रँडिंग आणि देशपरदेशात प्रसिद्धी या संदर्भातील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंग यांनी तयारीच्या सद्यस्थितीचं सादरीकरण केलं. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानं इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विश्वकोश ज्ञानवर्धन स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या या स्पर्धेमध्ये चंद्रपूरच्या मूल तालुक्यातल्या फिस्कुटी इथल्या विश्वभारती विद्यालयाच्या ममता कोसारे आणि सौरव लेंगुरे या विद्यार्थ्यांनी संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला आहे. याच विद्यालयातील वैभव पोहणकर या विद्यार्थ्यानं दुसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते काल यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आलं. नेमबाज आणि प्रशिक्षक आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते जसपाल राणा यांचं गुरुवारी दिल्लीत निधन झालं. ते 49 वर्षांचे होते. जर्मनी झालेल्या आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेनंतर प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी दिल्लीतल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. 2024 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची आघाडीची नेमबाज मनू भाकर हिला त्यांनी मार्गदर्शन केलं. राणा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी शोक व्यक्त केला आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं येत्या 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. राज्यात उद्यापर्यंत विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशात अनेक क्रांतिकारी बदल झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. आगामी पावसाळी अधिवेशनात महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 सादर करणार. राज्यातील सर्व ग्रामीण पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नीट फेअर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ मिळणार आणि नेमबाज आणि प्रशिक्षक जसपाल राणा यांचं निधन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं.

0: दोन जीवांचं आता हे एकच मागणं होऊ दे ना पूर्ण, आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
2: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
3: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
4: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
3: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505 4530 किंवा 9421874256.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र 7:25 झालेली आहेत.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.
0: प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

श्रोतेहो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प. हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची, विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. सर, शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सामना करण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीचा कशा पद्धतीने लाभ होतोय?
1: एक महत्वाची गोष्ट यामध्ये आहे की नैसर्गिक शेतीची जे काही तत्व पाहतो आपण, ही तत्व मूळतः अगदीच पूर्वीच्या काळापासून शेती तत्व जी अशीच होती तशीच तत्व आहे ती. म्हणजे जनरली आपण पाहतो की हे काही वेगळी पद्धती आहे म्हणून आपण नव्यानं पाहतोय तिकडे आज, पण सुरुवात तशी झाली होती ना. मग आता मधल्या काळामध्ये आपण अनेक रासायनिक पद्धतीकडे वळत गेलो, त्याचे आपण चांगले परिणाम पाहिले, परंतु कालांतरानं ते दुष्परिणाम जाणवू लागले हळूहळू. म्हणजे असं नाहीये की त्याच्या कायमस्वरूपीच चांगल्या गोष्टी होतील असं नाहीये. त्यामुळे आपण मग पुन्हा फेरविचार केला, अरे असं का होतं, ह्या चुकत चालले का यामध्ये. कारण प्रामुख्यानं जो परिणाम झाला या संपूर्ण रासायनिक पद्धतीच्या शेतीचा, तो झाला जमिनीच्या आरोग्यावर. पिकांच्या उत्पादनाच्या दृष्टिकोनातून जेवढा आपण निविष्ठा वापरत गेलो, उत्पादन आपला वाढत गेलं, आपण उत्पादनाकडे पाहत गेलो, पण उत्पादन देणारा मूळ स्रोत जो आहे तो म्हणजे आपली जी माती आहे तिच्या आरोग्याकडे आपण हळूहळू दुर्लक्ष करत गेलो म्हणूया आपण या ठिकाणी, किंवा जेवढं हवं तेवढं लक्ष गेलं नाही. आणि जेव्हा आता कळलं की मातीची एकूण उपजाऊ क्षमताच कमी होत चाललेली आहे, जसं मग तुम्ही म्हटला की या ठिकाणी त्याचं आरोग्य ढासळतं, म्हणजे काय होतं, सेंद्रिय कर्ब कमी होतो आहे. मातीच्या आरोग्याचा मुख्य निर्देशक किंवा आत्मा काय आहे, तर सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब जो आहे तो ह्या पूर्ण पिकांचं किंवा वनस्पतींचं पोषण करण्यासाठी उपयोगी आहे. कारण तो कर्ब असेल तर सूक्ष्मजीव त्या ठिकाणी होतात तयार, आणि सूक्ष्मजीवाच्या माध्यमातूनच आपल्याला पोषण होतं पिकांचं आणि वनस्पतींचं. मग सेंद्रिय पदार्थ कमी, सेंद्रिय कर्ब कमी, सूक्ष्मजीव कमी, पोषण योग्य होत नाही, असं ते हो सायकल होत गेलेली आहे. आणि आता आपल्याला असं कळतं आहे की आपल्या राज्यामधला सेंद्रिय कर्ब जो आहे मातीचा, तो 0.5% आतच आहे, जेव्हा की आपला 1% पाहिजे आहे. म्हणजे अगोदरच आम्ही 50-60% खाली गेलोच आहे. आणि ह्याचा दुष्परिणाम एवढे होणार आहेत की कालांतरानं आपल्या ह्या जमिनी नापीक बनत जातील आणि अन्नधान्य पिकवण्याचाच मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मग हे सगळं ज्या वेळेला पार्श्वभूमी पाहतो आपण, ह्या उपाय काय, मग ह्या सेंद्रिय कर वाढवायचा कसा? सेंद्रिय कर वाढवण्यासाठी सेंद्रिय खताचा वापर करावा असाही सूर मधल्या काळामध्ये आला. त्यावर भरपूर काम झालं, भरपूर प्रकार सेंद्रिय खतं यामध्ये निर्माण झाली आणि आपण मग त्यामध्ये मग शेणखतापासून कंपोस्टपासून सगळे वापरायला सुरू केले. त्यालाही मर्यादा आल्या, कारण शेवटी हे अवलंबून आहे आपल्या जनावरसंख्येवर. आपल्या शेतकऱ्याकडे जनावरसंख्या हळूहळू कमी होत चालली, त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. म्हणजे शेणखत किंवा सेंद्रिय खत हे पुरेसं नाहीये हे कळलं आपल्याला. मग आता तर हे होत नाहीये, एका बाजूला जमिनीचं आरोग्य बिघडत आहे तर काय, तर मग आम्हाला असं केलं पाहिजे की जे शेतामध्ये उपलब्ध असणाऱ्या सर्व प्रकारच्या संसाधनांचा वापर करून आपण यातूनच कशा प्रकारे जमिनीचं आरोग्य सुधारता येईल का, आणि हे तत्व डोळ्यासमोर ठेवून आपण नैसर्गिक शेतीकडे वळायला सुरुवात केलेली आहे. जे केंद्र सरकार शासनाचं धोरण आहे, अठरा शासनाचं धोरण आहे, नैसर्गिक शेतीचा आपण मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार प्रसार सुरू केलेला आहे. आणि हे करत असताना काळजी आपण हे घेणं गरजेचं आहे, ते आता घेतली जात आहे. ती म्हणजे उत्पादनामध्ये घट न होऊ देता आपलं आरोग्य, मातीचं आरोग्य जपत जपत कशा प्रकारे अन्नधान्य घ्यायचं यावर आपण लक्ष देणं गरजेचं आहे. तशी आता आपण ह्यामध्ये कार्यपद्धती अवलंबायला सुरू केलेली आहे. जसं ह्या आपण म्हटलं की याचा हवामान बदला संबंध कसा आहे, हवामान बदलाचा जो परिणाम होतो पाण्यावर, मातीवर, मग बोललो आपण, मग माती

0: चा परिणाम जो होतो आहे त्याच्यामध्ये एक प्रकारे गर्भग्रहण जे मातीमधलं जे पाहिजे आहे ते कमी होत आहे आणि गर्भ उत्सर्जन जास्त होत आहे. म्हणजे हवेतला गर्भ जो वाढतो आहे कार्बन डायऑक्साईड त्यामध्ये जमिनीतला गर्भ उत्सर्जनाचा देखील एक वाटा आहे तोही उडतो आहे. तो उडण्याचं आणखी कारण मग आपण चर्चा केली आहे ते म्हणजे अति मशागत हलवहलव ती एक त्याचं कारण आहे. पण त्याबरोबरच अशा प्रकारे मातीचे आरोग्य ढासळल्या कारण सेंद्रिय गर्भ कमी झाल्या कारणाने ते देखील कारण त्याला आहे. धूप होणं हे त्याला कारण आहे. म्हणजे बदलाचा परिणाम हवा बदलाचा परिणाम धुपीवर होतो धूप वाढली पाणी कमी झालं या ठिकाणी अशा प्रकारे मधल्या काळामध्ये जमिनीला जे तडे पडण्यापासून जे सगळ्या प्रकारचं त्याला म्हणतो आपण की वाळवंटीकरण म्हणतो आपण त्याला अशा प्रकारे काही ठिकाणी होत चाललेलं आहे. हे सगळं जर बघितलं तर हा परिणाम कमी करण्याकरता हे नैसर्गिक शेती तत्व जे आहे ते उपयोगी पडू शकतात. म्हणजे अशा प्रकारे हवामान बदलाचा प्रतिकूल परिणाम कमी करण्यामध्ये काही अंशी आपण ह्यामध्ये यश मिळवू शकतो आणि म्हणून आपण हळूहळू तिकडे वळणं गरजेचं आहे. तो आपला या ठिकाणी एक म्हणजे प्रकल्पाचा म्हणून आपण आणि एकूण शेतीच्या कार्य नवीन धोरणाचा भाग म्हणून आपण तिकडे वळतोय आपण आता.
1: आणि बरेच जण नैसर्गिक शेती सेंद्रिय शेतीकडे वळलेले आहेत आणि अगदी वर्षभर म्हणजे जिथे पाण्याची कमतरता होती किंवा थोडीशी उन्हाळ्यामध्ये झाडं कमी वाटायची किंवा सुकलेली तिथे पण हिरवगार अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात काही शेतकरी घेत आहेत नैसर्गिक शेतीमध्ये. यामध्ये सुद्धा सर जीवामृत असो किंवा मग दशपर्णी अर्क किंवा मग जैविक खतं तर ही महत्वाची आहेत तर यांचा वापर किती प्रभावी ठरतो.
0: हो आता नैसर्गिक शेती तत्वामधलं जे मग म्हटलं आपण त्याच्यातला हा एक फार महत्वाचा भाग आहे की पिकांचं पोषण आणि संरक्षण. शेतकरी काय करतो पिकं लागवड केल्यानंतर पोषण महत्वाचं आहे आणि त्याला संरक्षण करणं महत्वाचं आहे. मग पोषण संरक्षण करण्यासाठी आम्हाला नैसर्गिक शेतीमध्ये काय वापर कसा करायचा वापरायचा म्हणजे यासाठी आम्ही केमिकलकडे वळलो ना अगोदर रासायनिकडे खतं आपण आणली म्हणजे क्वेश्चन करण्याकरता आणि औषधं आणली संरक्षण करण्याकरता. आता हे दोघांना जर पर्याय काय आहे का याच्यामध्ये तर असे पर्याय आहेत. त्यामध्ये असं म्हटलं आपण की बीजामृत जीवामृत घनजीवामृत हे जे आहेत अशा प्रकारचे अदशपर्णी अर्क लिंबोळी अर्क हे सगळे जे पर्याय आहेत ते पोषण करण्यासारखे जीवामृत हा पोषणाचा भाग आहे. जीवामृतमुळे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बियाण्याचं पोषण होतं आणि ते पीक चांगलं वाढू शकतं हा त्याचा एक भाग आहे. जसं आपण सेंद्रिय खतामध्ये गांडूळ खत या ठिकाणी कंपोस्ट खत नाडेप खत याचा वापर केला आपण तशा प्रकारे ते होतं म्हणजे पोषण होतं. पण संरक्षणासाठी शेतकऱ्याला मोठा खर्च करायला लागतो आणि मग ते कसं करायचं त्याची सुरुवात बीजामृतानं केली आपण. आता आपण सुरुवात यामध्ये असे दशपर्णी अर्क म्हणजे अशा प्रकारच्या 10 वनस्पतींच्या पानांचा जो अर्क तयार केला तो आपण 2-3 महिने चांगल्या प्रकारे तो आंबवला आणि त्याची फवारणी आपण जेव्हा करतो तेव्हा भरपूर प्रकारच्या किडींपासून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. तशीच गोष्ट आहे आपल्या लिंबोळी अर्काची. लिंबोळी अर्क हा एक चांगल्या प्रकारचं कीटकनाशक आहे. म्हणजे लिंब हाच मुळात इतका बहुगुणी आहे त्याचा एक सगळ्यात मोठा गुण आहे तो म्हणजे किडींचं प्रतिरोध करणे आणि त्यामुळे त्याचा अर्क तयार करून गुळ्या गोळा करणे आणि उन्हाळ्यामध्ये ते साठवणे नंतर मग त्याच्यापासून त्याचे पावडर बनवणे आणि ते हवे त्यावेळेला त्याचा अर्क तयार करून फवारणी करणे हे जर केलं आपण तर त्याचाही मोठा परिणाम होतो आपल्या एकूणच संरक्षण करण्यामध्ये पिकांचं. अशा प्रकारचे हे टप्पे आहेत ते त्यावेळेला वापरले गेले तर मग आपलं हे दोन्ही साध्य होतं पोषणही होतं पिकांचं आणि संरक्षणही होतं.
1: आणि खूप शेतकरी सर याचा वापर करतायत आणि नैसर्गिक शेती करताना निसर्गामध्ये काही अशी झाडं आहेत त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात यासाठी होतो आणि करतायत ते लोक. त्यानंतर पाणी हा एक महत्वाचा घटक असतो शेतीसाठी. यामध्ये सुद्धा ठिबक सिंचन ही पद्धत तर खूप वर्षांपासून चालू आहे आणि त्याचा फायदा होतोय. यामध्ये सुद्धा फर्टिगेशन असेल किंवा आणखीन बऱ्याच या गोष्टी आहेत त्या पद्धतींमुळे कशा पद्धतीनं पाण्याची बचत शेतकरी करू शकतो आणि होते त्याची
0: ते अगदी म्हणजे हे जे आहे की जसं आपण म्हणजे मोजकं पाणी वापरणं हे पिकांच्या गरजेइतकं पाणी वापरणं गरजेचं आहे. कारण पाणी आपण देतो कोणाला जमिनीला की पिकाला हा पहिला प्रश्न आहे. शेतकरी काय पाहतो की बाबा या ठिकाणी जमीन माझी कशी आहे त्याच्यानुसार तो म्हणजे अगदी म्हणजे पाणी साठवून देतो मोकाट पाणी सोडतो ते न करता आपण पिकाला गरज किती पाण्याची आहे ते बघायला पाहिजे. म्हणून त्याच्या आधारे आपण ह्या पद्धती आल्या सूक्ष्म सिंचन पद्धती त्यामध्ये आल्या. आता ठिबक सिंचनाचा वापर करण्यामध्ये आपलं राज्य फार पुढे गेलेलं आहे. तुषार ठिबक आपल्यामध्ये लोकांना पटलेलंच आहे इतकं पटलेलं आहे की ते आता म्हणजे लाखो शेतकरी दरवर्षी या गोष्टींची खरेदी करतात आणि ते वापरतात त्यामध्ये आहे. म्हणजे शेतकऱ्यांना हे कळलेलं आहे. याच्यात काय होत आहे की एक तर वेळेवर जेवढं हवं तेवढं आणि योग्य खोलीवर ते पाणी मिळतं मुळांसाठी तेवढं पाण्याची गरज ही पिकाची आपली भागली जाते. त्यामुळे हा एक चांगला उपाय आहे. यामध्ये ज्याला म्हणतो आपण की जितकं पाणी जास्त तेवढं या ठिकाणी ते पाणी आणण्यासाठीचा खर्च वाढतो

0: तिथेपर्यंत पाणी आणण्यासाठी जी ऊर्जा ती ऊर्जा वाढते आपली, म्हणजे ऊर्जेचा वापर वाढतो आणि सगळ्याचा परिणाम म्हणून आपल्याला हवेमधला CO2 कार्बन डायऑक्साईड वाढतो. म्हणजे हे सगळं जे काही आहे म्हणजे अति पाणी जे म्हणतो आपण ते केवळ पिकाचं किंवा जमीन नुकसान करत नाही तर पर्यावरणाला देखील ते धोका आहे. आणि मग तिथे आपला जो हरितगृह वायू वाढतो आपला आणि म्हणून एकूण हवामान बदलाच्या याच्यामध्ये पाण्याचा देखील अतिवापर हा एक कारणीभूत झालेला असतो. आणि म्हणून मग आपण ते मग भाताचं पीक असो आपण कुठली शेती असू दे, पाणी वापर हा आपला नियंत्रितच पाहिजे आहे.
1: म्हणजे त्या अनुषंगाने या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन तुषार सिंचन ह्या खूप फायदेशीर ठरतात. तर श्रोते हो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे. तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.

FM बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:40 होतात. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम मसवडकर सराफ.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत मसवडकर सराफ.

0: सेवेची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. मचपडकर सराफ, मोती चौक, सातारा.
1: नटले सजले जणू मन मोहिनी.
2: नमस्कार श्रोते हो, मचपडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू मनपूर्वक स्वागत करते. मचपडकर सराफचे निमिष शहा सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार निमिष सर.
3: नमस्कार.
2: अधिक मास चालू आहे आणि त्यानिमित्ताने दुकानामध्ये आपल्याला चांदीच्या वस्तूंची विविध व्हरायटी बघायला मिळते, तर त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण जे लोकांना सांगतोय की प्युरिटी प्रमाणे, कॅरेट प्रमाणे आपण चांदीचा भाव देतोय, इतका पारदर्शक व्यवहार आहे, तर त्याबद्दल आधी सांगा.
3: जसे आपण सोन्याचे भाव त्याच्या कॅरेट प्रमाणे काढतो, म्हणजे 22 कॅरेटचा भाव वेगळा, 18 कॅरेटचा भाव वेगळा, हा जसा प्रोपोर्शनेट असतो 24 कॅरेटच्या, म्हणजे 18 कॅरेटचा भाव 75% असतो, अशा पद्धतीने चांदीच्या ज्या वस्तू असतात त्याही वेगवेगळ्या प्युरिटीच्या असतात. म्हणजे काही 65% असू शकतात, काही 80% प्युरिटीच्या असू शकतात, काही 92.5% प्युरिटीच्या असतात. तर जनरली ह्या विविध प्युरिटींच्या चांदीच्या वस्तूंना बाजारात हा चोख चांदीचा भाव लावला जातो. सगळ्याला त्याची प्युरिटी किती टक्के असली, 65% असली किंवा 81% असली किंवा 100% असली, तरी चोख चांदी

0: ते 100% भाव लावला जात. पण आपण ज्या पद्धतीने पारदर्शक व्यवहार करतो त्या पद्धतीत तुमची चांदी जर तुम्ही 65% प्युरिटीची वस्तू घेतली तर त्याला चोखच्या 65%चाच भाव लागतो.
1: बर,
0: त्यामुळे वस्तू परत घेताना ही 65% प्युरिटीनेच घेतली जाते, विकताना ही 65% प्युरिटीनेच घेतली जाते. त्यामुळे ह्या पूर्ण व्यवहारात अजून पारदर्शकता निर्माण होते.
1: अरे वा, आणि हा जो अधिक मास आहे आता सध्या जो चालू आहे त्या दरम्यान तर या चांदीच्या वस्तूंची खरेदी केलीच जाते, लेकीला जावयाला या गोष्टी दिल्या जातात, तर त्यासाठी आपल्याकडे काय काय पर्याय उपलब्ध आहेत याबद्दलही सांगा.
0: आपल्याकडे अधिक मासानिमित्त चांदीच्या जोडवी, पैंजण, विरोध्या जे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स वेगवेगळ्या वेट रेंज मध्ये अवेलेबल आहेत. अगदी फॅन्सी पासून ट्रेडिशनल जोडवी जी घातली जाते ह्या सगळ्याच्या विविध डिझाईन्स अवेलेबल आहेत, वेगवेगळे कलेक्शन अवेलेबल आहेत. ताट, वाटी, निरंजन अशाही वस्तू ज्या दिल्या जातात त्याही वेगवेगळ्या डिझाईन मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये अवेलेबल आहेत.
1: बर,
0: आता हे तर पारंपरिक
1: देणं
0: झालं, पण आता अशा प्रकारे अधिक महिन्याच्या निमित्त देण्यासाठी चांदीची घड्याळ, चांदीवर सोन्याचे प्लेटिंग असलेले दागिने किंवा कडे अशा विविध गोष्टी, ब्रेसलेट म्हणू शकता, अशा विविध गोष्टी ही आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या रोजच्या वापरासाठी ही वापरल्या जाऊ शकतात.
1: एक्झॅक्टली, म्हणजे आता मुद्दा तोच होता की जनरली आपण ताट वाटी हे काही रेग्युलर वापरू शकत नाही, पण म्हणजे दिलंय ते वापरलं जावं म्हणून इतकी छान छान व्हरायटी आपण ठेवलेली आहे. तसंच निमित्त सर आपण बघतो की पूर्वीच्या काळी जेव्हा जोडवी किंवा पैंजण खरेदी केले जायचे तेव्हा सराफांच्या दुकानातच ते घातले जायचे पाया मध्ये, तर आता ही पद्धत दिसत नाही, तर आपल्याकडे ही सेवा उपलब्ध आहे का?
0: हो, आपल्याकडे आधीपासूनच जोडवी पैंजण हे पायात घालून दिले जातात. आणि मुख्यतः जेव्हा जोडवी पायात घातले जातात तेव्हा जोडवी कसे एक स्टँडर्ड साईजचे असतात, पण आपला पाय किंवा बोटे स्टँडर्ड साईजची प्रत्येकाची नसतात, त्यामुळे त्याच्यातनं काही कट होती जोडवी, काही तुकडे निघतात, आणि मग ते तुकडेही आपण परत घेऊन तेवढी जोडव्याची कॉस्टही कमी होते.
1: बरोबर,
0: त्यामुळे जोडवी पायातही घातली जाते, व्यवस्थित मापा ही होते, आणि एक्स्ट्रा जे तुकडे राहतात त्याचा कस्टमरचा लॉसही होत नाही.
1: बरोबर श्रोते हो, तेव्हा चांदीच्या दागिन्यांची खरेदी, चांदीच्या वस्तूंची खरेदी अधिक मासानिमित्त तुम्हालाही करायची असेल तर जरूर भेट द्या म्हसवडकर सराफ सदाशिवपेठ मोती चौक सातारा इथे. संपर्क 96213 96 13 96 13 96 9621 13 9621. पुन्हा भेटूयात म्हसवडकर सराफ प्रस्तुत गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात निमिष शहा यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: आमची पारदर्शकता हाच आमचा विश्वास. म्हसवडकर सराफ, मोती चौक, सातारा.
3: नटले सजले जणू मन मोहिनी.
4: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
5: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात म्हसवडकर सराफ. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz. सकाळचे 7:45 होत आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम देविका बँकवेट्स.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: इंडिया बँक्वेट सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते।
1: नमस्कार श्रोते हो, देविका बँक्वेट प्रस्तुत द प्राईड डेस्टिनेशन वेडिंग सेंटर या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। श्रोते हो, लग्न सीझन असल्यानंतर कुठलं डेस्टिनेशन ठरवायचं, कुठला हॉल ठरवायचा याबद्दल सगळ्याच घरांमध्ये चर्चा होत असते आणि अर्थातच अशा लोकांचे अभिप्राय घेतले जातात की ज्यांचं आत्ताच रिसेंटली लग्न झालेलं आहे, त्यांच्या कुटुंबामध्ये लग्न झालेलं आहे। असेच एक गेस्ट आज आपल्या बरोबर आहेत, अनिल जाधव सर, त्यांच्याशी बोलूयात। नमस्कार जाधव सर।
2: हा नमस्कार।
1: तुमच्या मुलाचं लग्न देविका बँक्वेट्स मध्ये झालं होतं असं आम्हाला कळलं, तर तुमचा अभिप्राय जाणून घ्यायचा आहे। देविकाच तुम्ही का निवडलं ऍज अ डेस्टिनेशन म्हणून?
2: साधारणतः 2001-2002 च्या दरम्यान एक व्यावसायिक म्हणून, बांधकाम व्यावसायिक म्हणून मी कंगराकर साहेबांशी परिचित होतो।
1: बर।
2: आणि तेव्हापासून मी

0: व्यक्तीच्या संपर्कात व्यवसाय कारणांमुळे होतो. 2017 दरम्यान देविकाचं उद्घाटन व्हायचा विषय होता आणि त्या संबंधित काही आर्किटेक्चरल काम मी साहेबांच्या बरोबर करत होतो. साहेबांनी ते जे वास्तू उभी केली ते आमच्या नजरेसमोर उभी राहिली आणि ते अतिशय चांगल्या प्रकारची वास्तू साहेबांनी उभी केलेलं आम्ही साक्षीदार होतो.
1: अरे वा.
0: त्याबाबत साहेबांनी त्यांचे आर्किटेक्ट बेळगावचे बिर्जे सरांनी जे खूप कष्ट घेतले बारकाव्याने ती वास्तू उभी केली हे आम्ही अनुभवलेलं होतं आणि अशा ठिकाणी आपला कुटुंबातील एखादा चांगला कार्यक्रम व्हावा अशी आमची इच्छा होती. सगळ्या कुटुंबियांची इच्छा होती.
1: अच्छा.
0: हा माझा मुलगा एकुलता एक मुलगा हा असे याच लग्नासाठी त्यामुळे आम्ही तिथं देविकाच निवड केली.
1: निवड केल्यानंतर तिथे असलेल्या सोयी सुविधा याबद्दल तुम्ही काय सांगाल? कशा पद्धतीने ते सोयीस्कर आहे सगळ्यांसाठी?
0: देविकाच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर बाकीच्या बाबींचा विचार केला तर ते लोकांच्या खूप सोयीचं आहे.
1: बर.
0: गोंगाटापासून दूर आणि एका शांत वातावरणात अतिशय चांगले कार्यक्रम तिथे होऊ शकतात. साहेबांनी त्या ठिकाणी केलेल्या ज्या सर्व सुविधा आहेत त्या अतिशय बारकाव्यानं विचार करून केलेल्या आहेत. भविष्याच्या तिथल्या होणाऱ्या कार्यक्रमांचा विचार करून त्यांनी त्याच्यावरती कष्ट घेतलेले आहेत.
1: सध्या सगळ्यात मोठा मुद्दा असतो पार्किंगचा, कारण येणारी सगळी लोक गाड्या घेऊन येतात तर पार्किंग हा कार्यालयांसाठी खूप मोठा विषय आहे. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: पार्किंगच्या बाबतीत आम्ही या सगळ्या गोष्टीशी मी साहेबांच्या बरोबर संपर्कात असल्यामुळं आणि कार्यरत असल्यामुळं मला त्या सुरुवातीपासून या गोष्टी माहीत होत्या आणि मध्यंतरीच्या काळात साहेबांनी कार्यालयालगतची जागा साधारणतः 2 एकर असावी ती जागा, ती जागा फक्त पार्किंगसाठी हे करून विकत घेऊन तिथं पार्किंगची सुविधा केलेली आहे आणि त्यामुळे कार्यक्रम अतिशय छान पद्धतीनं होत आहेत. तिथं कुठल्या ट्रॅफिक जाम होणे वगैरे अशा गोष्टी आता होत नाहीत. त्यामुळे ह्या पार्किंग सुविधा असल्यामुळे खूप मोठी सोय झालेली आहे लोकांची. कार्यक्रम तिथं जे आयोजित करतात
1: त्याच्यासाठी
0: त्यामुळे ह्या गोष्टी अतिशय सोयीस्कर झालेल्या आहेत आणि कोणताही त्रास त्यामुळे तिथं जाणवत नाही.
1: क्या बात आहे. खूप छान वाटलं जाधव सर तुमचा हा अभिप्राय ऐकून आणि तुमच्या कुटुंबाला तुमच्या बाकीच्या सगळ्या शुभ कार्यांसाठी मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, पुन्हा भेटूयात देविका द ब्राईट डेस्टिनेशन या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.

0: एका बँकवेट सातारा प्रत्येक कार्य कल्याण वस्तू जिथे वास्तू म्हणते.
1: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात देविका बँकवेट्स. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम. यानंतरचा सुगम संगीताचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
3: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
4: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसत किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
4: संपर्क 83 29 72 94 98.
5: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव.

0: चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह मग अधिक मासात अधिक फायदा। तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये। म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा। 97-66-86-37।
3: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा।

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 मेगाहर्ट्झ वर. ऐकणार आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील कवी सुधांशू यांची रचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राणी वर्मा यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलंय अशोक पत्की यांनी.

सुगम संगीत आपण ऐकलत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 मेगाहर्ट्झवर. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: FM बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
1: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
2: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
1: फ्रेंड्स, माझ्या भावाचा आणि माझा काल मूवीला जायचा प्रोग्राम ठरला, पण अचानक त्याला ऑफिसच्या कामासाठी परगावी जावं लागलं. जाताना म्हणाला, फार काही लांब जायचं नाहीये, डोंट वरी, असा जातो आणि असा येतो. पण कशाचं काय, मूवीची वेळ उलटून 1 तास झाल्यावर महाशय आले, ते पण थकून भागून. विचारल्यावर म्हणाला, अगं परत येतच होतो, पण अचानक गाडी बंद पडली. मग काय, मित्रांना फोनाफोनी करून गॅरेजवाल्याचा नंबर मिळवला, दिली गाडी रिपेअर करून आणि वर सल्लाही दिला, तुमच्याकडं स्वतःची टूल्स असती तर सोपं झालं असतं. मग त्यालाच विचारलं की कुठून घेऊ टूल्स, तो म्हणाला, मंदार ट्रेडर्स मध्ये जावा, सगळं मिळतं. मी भावाला

0: म्हणलं चल मग लगेचच जाऊ. मग काय, H39 MIDC अशा त्यांच्या पत्त्यावर जाऊन आम्ही पोहोचलो. भावाची खरेदी होईपर्यंत ओनर मंदार जयंत मुरुडकर यांच्याशी छान गप्पा झाल्या. नमस्कार सर.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, आम्हाला गॅरेज साठी उपयोगी असणारे कोणकोणते टूल्स तुमच्याकडे आहेत त्याची माहिती हवी होती.
1: हो, सांगतो ना. आमच्याकडे गॅरेजच्या वापरासाठी अनेक प्रकारची उपकरणं उपलब्ध आहेत, जसे की सर्व प्रकारचे ओपन रिंग, कट स्पॅनर्स, हाफमून स्पॅनर्स, रॅचेट स्पॅनर्स, बॉक्स स्पॅनर्स, तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्लायर्स देखील उपलब्ध आहेत. जॅक्समध्ये बॉटल जॅक्स, ट्रॉली जॅक्स आणि जॅक स्टँड्स पण आहेत. न्यूमॅटिक फिटिंग्स आणि एअरगन्स पण आहेत. तसेच कार पॉलिशर आणि सँडर मशीन्स पण आहेत. डेंटिंग किट, अल्टरनेटर कॉम्प्रेशन टेस्टिंग किट्स पण अवेलेबल आहेत. रिव्हेटिंग गन, ज्याच्यासाठी आपण नंबर प्लेट बसू शकतो आणि गाडीचे आपण बॉडीसह बांधू शकतो, ते रिव्हेटिंग गन्स पण आहेत. तसेच आता नवीन कार फ्रीजसुद्धा उपलब्ध आहे. विशेष उल्लेख करायचा तर आपली गाडी एखाद्या ठिकाणी बंद पडली किंवा ब्रेकडाऊन झाली तर खोडण्यासाठी आपल्याला गॅरेजमध्ये इक्विपमेंट नेऊ शकत नाही, तर काय तिथं काय आवश्यक आहे, तर कॉर्डलेस मशीन्स. कॉर्डलेस मशीन्समध्ये कॉर्डलेस इम्पॅक्ट रेंज, कॉर्डलेस ड्रिल मशीन आमच्याकडे उपलब्ध आहेत. गाडी बॅटरी डाऊन झाली असेल तर जम केबलने आपण ती स्टार्ट करू शकतो. समजा आपल्याकडं टोईंग व्हॅन नाही आणि गाडी टो करून आणायची असेल तर लिफ्टिंग बेल्टच्या सहाय्याने आपण गॅरेजपर्यंत गाडी नेऊ शकतो, तो देखील आमच्याकडे उपलब्ध आहे.
0: अच्छा सर, इंजिन खोलण्यासाठी कोणकोणते टूल्स लागतात?
1: इंजिन खोलण्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे सॉकेट्स वेगवेगळ्या साईजमध्ये उपलब्ध आहेत. एकदम कॉम्पॅक्ट टूल बॉक्स आपण घेऊन जाऊ शकतो. इम्पोर्टेड गाडीसाठी स्पेशल टूल्स आहेत. शिवाय गाडी बंद पडली ती कशामुळे बंद पडली हे समजण्यासाठी जो ट्रॅकर सेट आहे तो आमच्याकडे उपलब्ध आहे. हा ट्रॅकिंग कार ट्रॅकर सेट गाडीचं जे ट्रॅकिंग सॉकेट असतं तिथे लावला जातो, त्यावर गाडीमध्ये कुठं लॉ फॉल्ट आहे ते समजते, त्यानुसार कार रिपेअर केली जाते.
0: सर, म्हणजे प्रत्येक गाडीत असं टूल हवंच, पण या टूल्स मध्ये काय काय येतं?
1: या टूल्स मध्ये फुट पंप किंवा टायर इन्फ्लेटर येऊ शकतो, तो आपण आपल्या बजेट प्रमाणे चॉईस करू शकतो. तसेच टायर रिपेअर किट्स आपण घेऊ शकतो. काही वेळा आपल्या गाड्या जुन्या झालेल्या असतात, त्याचे नटबोल पण जाम झालेले असतात, ते सहजासहजी निघत नाहीत. ते निघण्यासाठी अँटीरस्ट स्प्रे मारा तर ते रस्ट निघून जाते आणि लुब्रिकेशन होते. नंतर मग आपण स्पॅनरनी किंवा हाताने किंवा इम्पॅक्ट रेंजने ते खोलू शकतो.
0: ओके, आता गाडी वापरत असताना महत्वाची आणि वारंवार लागणारी गोष्ट ती म्हणजे गाडीचं सर्व्हिसिंग. सर, त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगाल?
1: हो हो, ही तर खूप आवश्यक गोष्ट आहे. त्यासाठी लागणारे फिल्टर रेंज, ग्रीस डिस्पेन्सर्स, प्रेशर वॉशर्स, व्हॅक्युम क्लिनर्स, ब्लोवर्स पण उपलब्ध आहेत. गाडीवर एखादी स्क्रॅच उठलं तर त्यासाठी कलर स्प्रे पण उपलब्ध आहेत. अगदी शेतकऱ्याचे एक्झाम्पल आपण इथे घेऊया. त्याच्या घरी ट्रॅक्टर तर असतातच, घरच्या घरी ऑइल फिल्टर तो खोलू शकतो, ऑइल चेंज पण करू शकतो आणि फिल्टर ब्लोअरच्या सहाय्याने तो साफ पण करू शकतो. म्हणजे जे जे तुम्ही मागाल ते आमच्याकडे उपलब्ध आहे, तेही दर्जेदार शिवाय वाजवी दरात. याशिवाय आम्ही आमच्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर पण ठेवली आहे. स्टॅनले, JK, आकार या ज्या प्रसिद्ध कंपन्या आहेत त्यांच्या स्पॅनर्सवर आपण प्रत्येक रविवारी स्पेशल 35% डिस्काउंट ठेवलेला आहे.
0: वा, क्या बात है. आता मी माझ्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांनाही नक्की सांगेन. सर, अधिक माहितीसाठी तुमचा फोन नंबर द्याल.
1: ओके मॅडम, 9822-801-804.
0: 9822-801-804. थँक्यू सर. सो फ्रेंड, जर तुम्ही सुद्धा अशा गॅरेज टूल्सच्या शोधात असाल तर H39 MIDC इथं असणाऱ्या मंदार ट्रेडर्सला नक्की भेट द्या. पुन्हा कुठेच जायची गरज वाटणार नाही. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची आपल्या आवडत्या सातार आकाशवाणीवर.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात ओळख बाजारपेठेची. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz वर.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: फर्स्ट क्राय इंटेली डॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
3: प्रत्येक क्लाससाठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट्स,
2: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोअर आउटडोअर गेम्स,
3: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
2: फर्स्ट क्राय इंटेली डॉट्स प्री स्कूल.

0: इंडिपेंडेंट डे केस सातारा।
1: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू। पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा। संपर्क 94 03 23 36 30।
2: अल्पावधीतच कराड वासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
3: घेऊन येत्या हे उत्सवाचे नवे रंग।
2: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जाने आपली निकट भागवा,
3: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या।
2: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध।
3: पंचगंगा बँक, कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू।
2: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक।
4: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 मेगाहर्ट्झवर।

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।
1: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। श्रोते आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। महाजन हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
4: नमस्कार श्रोते हो।
3: महाजन हॉस्पिटलमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया सुद्धा दुर्बिणीद्वारे केली जाते असं आम्ही ऐकलेलं आहे, तर याबद्दल आज आम्हाला माहिती सांगा।
4: येस, तर आता आपले नवीन हॉस्पिटलमध्ये स्पाईन मायक्रोस्कोप अवेलेबल आहे। म्हणजे थोडक्यात आता दुर्बिणीची शस्त्रक्रिया ही बऱ्यापैकी लोकांनी ऐकलं असेल, हर्निया, अपेंडिक्स किंवा लिगामेंटची शस्त्रक्रिया जिथे आजकाल दुर्बिणी न होते, तसंच मागच्या काही वर्षात स्पाईन मायक्रोस्कोप हे देखील अवेलेबल झालेलं आहे। तर ह्याच्यामध्ये मिनिमली इन्वेझिव्ह किंवा कमीत कमी चिरफाड करून किंवा कमीत कमी टाक्यामध्ये हे ऑपरेशन आपल्याला मणक्यांचं करता येतं, जे की आधी आता ज्यांनी आधी ऑपरेशन केलं असेल त्यांचे मणक्या पूर्ण उघडावा लागायचा किंवा भरपूर टाके यायचे, जे की आता आपल्याला कमीत कमी टाक्यांमध्ये ऑपरेशन हे करता येतं। आणि जसंही कुठल्या मिनिमल इन्वेझिव्ह सर्जरी किंवा जिथं कमी चिरफाड असते त्याचे जे फायदे असतात ते आपल्याला मणक्याच्या ऑपरेशनमध्ये देखील मिळतात।
3: त्याचे
4: फायदे काही सांगायचे म्हणजे कमी रक्तस्राव, ऑपरेशन नंतर वेदना हे कमी राहते, पेशंटची रिकव्हरी लवकर येते, आणि प्लस मसल्स किंवा स्नायूंना चिरफाड कमी झाल्यामुळे ताकद जी मणक्याची असते ती देखील लवकर रिकव्हर
3: होते
4: आणि पेशंट लवकर मोबिलाइज किंवा हालचाल हे लवकर करू शकतो।
3: ओके, या

बद्दल अजूनही माहिती देऊयात, पण त्याआधी श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया आता दुर्बिणीद्वारे सुद्धा शक्य आहे. त्याचबरोबर सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक शस्त्रक्रियेचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. महाजन हॉस्पिटलमध्ये ऑर्थो केअर, स्किन केअर, पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू बरोबरच रुग्णाला ऍडमिट करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा इथे 90 75 023 025 90 75 023 025 9076

0: तर आता ह्याला काही ठराविक इंडिकेशन्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला करता येतं, जसं की पेशंट यंग आहे, खूप काही मणक्यात झीज नाहीये आणि आधी असं काही ऑपरेशन झालेलं नाहीये किंवा खूप मणक्याला बाक नाही, असे काही ठराविक इंडिकेशन आपण वापरू शकतो. आणि जर काही किचकट केसेस असतील, जसं की आधी ऑपरेशन होऊन गेलेलं आहे किंवा आता जे वयस्क काही लोक असतील भरपूर झीज आहे किंवा इन्फेक्शन जंतुसंसर्ग टीबी असं जर काही मणक्याला त्रास असेल किंवा पॅरालिसिस किंवा पेशंटचे पूर्णच हातापायची ताकद गेली असेल, तर अशा काही केसेसमध्ये दुर्बिणीचा वापर आपल्याला करता येत नाही. त्यामुळे जर मणक्याची शस्त्रक्रिया आपण आपल्यापैकी श्रोत्यांपैकी जर कोण करणार असेल तर डेफिनेटली आपल्या सर्जनशी त्याविषयी चर्चा करा की ते त्यांना सुटेबल आहे की नाही. आणि प्रत्येक वेळेस दुर्बिणीनं केलं हे ऑपरेशन चांगलं आहे असं नसतं, तर पेशंटचा आजार, त्याला येणारा आउटकम हा जास्त महत्वाचा आहे. पण डेफिनेटली जर मायक्रोस्कोपनी जर पॉसिबल असेल तर ते केलेलं कधीही चांगलं, कारण की त्याचे फायदे हे पेशंटला भरपूर होतात. पण मेन हे तुमच्या सर्जनच डिसिजन घेईल की मायक्रोस्कोपने शक्य आहे की नाही.
1: अच्छा, श्रोतेहो, महाजन हॉस्पिटलमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया आता दुर्बिणीद्वारे सुद्धा शक्य आहे. त्याचबरोबर सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक शस्त्रक्रियेचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. महाजन हॉस्पिटलमध्ये ऑर्थो केअर, स्किन केअर, पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू बरोबरच रुग्णाला ऍडमिट करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा इथे 90 75 023 025 90 75 023 025 9075 023 025. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
2: महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz. सकाळचे 8:30 वाजतात. आता मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे ठीक 8:30 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालींची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं मत. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या पीव्ही सिंधूची आज लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर फ्रान्स आणि स्लोवाकिया देशांच्या भेटीवर जात आहेत. या दोन्ही देशांशी असलेली भागीदारी दृढ करण्याच्या हेतून दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते निस इथं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा आढावा घेतील. त्यानंतर भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं ते संयुक्तपणे उद्घाटन करतील. यामध्ये स्टार्टअप गुंतवणूक संस्था एकत्र येणार आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात मोदी स्लोवाकियाला भेट देतील आणि स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करून उभय देशातील सहकार्याच्या नव्या संधींचा आढावा घेतील. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान या महिन्याच्या 16 आणि 17 तारखेला फ्रान्समधील एव्हियन इथं होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेदरम्यान ते G7 नेते आणि आमंत्रित भागीदारी देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींशी विचार विनिमय करतील. दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात 18 जूनला पंतप्रधान पॅरिसला भेट देणार आहेत आणि युरोपमधील तंत्रज्ञान आणि स्टार्टअप क्षेत्रातील सर्वात मोठ्या विवाटेक शिखर परिषदेला उपस्थित राहतील. ऑपरेशन सिंदूर दरम्यान स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीनं केलेली उत्कृष्ट कामगिरी

कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. हैदराबाद इथं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या म्हणजेच डीआरडीओच्या संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळेच्या अॅडव्हान्स वेपन सिस्टीम कॉम्प्लेक्सचं उद्घाटन संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान दीर्घ पल्ल्याच्या लढाऊ क्षेपणास्त्रांविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाज विरोधी क्षमता प्रदर्शित करण्यासाठी सलग 3 उड्डाण चाचण्या यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. या चाचण्यांमुळे भारताला आंतरखंडीय लढाऊ क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या उच्च भूगटात स्थान मिळालं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शक अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता आहे असं मत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं आहे. ते काल रेल्वे भरती मंडळाच्या भरती प्रक्रियेबाबत भारतीय रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. भरती प्रक्रिया अधिक जलद, कार्यक्षम आणि वापरकर्त्यासाठी सोपी करण्यासाठी टॅबलेट आधारित परीक्षांचा अधिक वापर केला जावा असंही रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. भारतीय रेल्वेनं 2025-26 या आर्थिक वर्षात 6 प्रमुख श्रेणींमधील 47,000 अधिक रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करून 43,000 अधिक उमेदवारांची भरती केली आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेचा कालावधी 15 मिनिटांनी वाढवण्यात आला आहे. परीक्षा दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत 3.25 तास होणार आहे. दरम्यान या परीक्षेच्या तयारीचा आढावा काल मंत्रिमंडळ सचिव डॉ टी व्ही सोमनाथन यांनी घेतला. राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांच्यासमवेत झालेल्या या आढावा बैठकीत सर्व संबंधित घटकांमध्ये समन्वय साधत ही पुनर्परीक्षा सुरळीत, पारदर्शक आणि सुरक्षितपणे पार पडेल याची खात्री करण्यावर मंत्रिमंडळ सचिवांनी भर दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये होणाऱ्या दीक्षांत संचलनाची पाहणी करणार आहेत. यावर्षीच्या दीक्षांत संचलनामध्ये पहिल्यांदाच महिला कॅडेट संचलनात सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 अधिक कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी काल चर्चा करून आखाती भागात अमेरिकन नौदलाच्या हल्ल्यात 3 भारतीय खलाशी मारले गेल्याबद्दल तीव्र निषेध नोंदवला. व्यापारी जहाजांविरुद्ध अशा प्रकारची जीवघेणी कारवाई समर्थनीय नाही असंही जयशंकर यांनी समाज माध्यमांवर नमूद केलं आहे. याआधी देखील नवी दिल्लीतल्या अमेरिकेच्या दूतावास प्रमुखांना बोलावून घेत नागरी व्यापारी जहाजांविरुद्ध जीवघेण्या बळाचा वापर केल्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. शांघाय सहकार्य संघटना हा केवळ प्रादेशिक समूह नसून युरोप आणि आशिया देशातील ऐतिहासिक सांस्कृतिक भागीदार देशांशी भारताला जोडणारा महत्वाचा दुवा आहे असं परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री डॉ कीर्तीवर्धन सिंह यांनी म्हटलं आहे. ताजिकिस्तान इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना राज्यमंत्र्यांनी परिषदेअंतर्गत असलेला सहकार्याचा भारताचा दृष्टिकोन हा सुरक्षितता, संपर्क आणि संधी या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडलेल्या आराखड्यावर आधारित असल्याचं सांगितलं. या आराखड्यात मध्य आशियाला महत्वाचं स्थान असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. देशात उत्पादन आधारित विकास आणि रोजगार निर्मिती यावर पंतप्रधानांनी मोठा भर दिल्याचं केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री यांनी म्हटलं आहे. त्यामुळे औद्योगिक विकासाला चालना मिळाली आणि रोजगार संधीही निर्माण झाल्या. बंगळुरू इथं सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटच्या 65व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. या संस्थेनं धोरणात्मक क्षेत्रातील संशोधनामध्ये मोठं योगदान दिल्याचं सांगून संस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर तिचा विस्तार करण्यासाठी आवश्यक आर्थिक आणि संस्थात्मक सहकार्य देखील करण्यात येईल असं कुमारस्वामी यांनी यावेळी सांगितलं. अहमदाबाद लंडनशी सेवा देणाऱ्या एअर इंडियाच्या AI-171 विमान अपघाताला काल 1 वर्ष पूर्ण झालं. उड्डाणानंतर लगेचच विमान कोसळून झालेल्या या अपघाताची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कार्यपद्धतीनुसार व्यावसायिक चौकशी सुरू असल्याचं नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांनी काल सांगितलं. दरम्यान एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोनं सर्व तपास प्रक्रिया आणि आवश्यक आंतरराष्ट्रीय आढावा पूर्ण झाल्यानंतरच या अपघाताचा अंतिम अहवाल प्रकाशित केला जाईल असं एका निवेदनात म्हटलं आहे. वार्षिक आधारावर देशाच्या किरकोळ महागाई

दरात वृद्धी नोंदवण्यात आली असून हा दर 3.93% झाला आहे. सलग 5व्या महिन्यात ही वृद्धी नोंदवण्यात आली आहे. एप्रिलमध्ये हा दर 3.48% होता. देशपातळीवर चांदी, सोनं, हिरे, प्लॅटिनमचे दागिने, खाद्यपदार्थांमध्ये टोमॅटो, आलं, बेदाणे यांच्यात सर्वात महागाई नोंदवण्यात आली, तर बटाटे, मटार, जिरं हे खाद्यपदार्थ आणि मोटरसायकल, चारचाकी, जीप, स्कूटर यांचा कमी महागाईत समावेश होता. आयसीसी महिला T20 विश्वकरंडक स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला आहे. इंग्लंडच्या महिला संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या, तर श्रीलंकेचा संघ 132 धावात सर्वबाद झाला. भारतीय महिला संघाचा सलामीचा सामना पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताची PV सिंधू हिची लढत जपानची अकाने यामागुची हिच्याशी होणार आहे. सिंधूनं उपांत्यपूर्व फेरीत चेन सू यूचा 21-6, 21-9 असा दणदणीत पराभव करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलं, तर अन्य एका उपांत्यपूर्व सामन्यात यामागुचीनं भारताच्या तन्वी शर्माचा 21-14, 21-14 असा पराभव करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढेही सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. तर आज आसाम आणि मेघालयमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मराठवाडा, विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान दिल्ली NCR भागात काल रात्री वादळ विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली. दिल्ली आणि लगतच्या भागांसाठी आज लाल बावटा जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून फ्रान्स आणि स्लोवाकियाच्या दौऱ्यावर. स्वदेशी क्षेपणास्त्र प्रणालीची उत्कृष्ट कामगिरी ही भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास क्षेत्रातील वाढत्या सामर्थ्याचा पुरावा असल्याचं राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन. रेल्वे भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शक, अचूक आणि तंत्रज्ञानावर आधारित प्रणालीची आवश्यकता असल्याचं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं मत. नीट पुनर्परीक्षेच्या कालावधीत 15 मिनिटांची वाढ. आणि ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या PV सिंधू हिची आज लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकणार आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजातलं जगदीश खेबुडकर यांचं. या गीताला संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपट संसार.

0: आजोबा हे कुठलं प्लांट आहे?
1: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
1: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
1: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
3: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
4: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
3: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी.
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
1: महाराष्ट्र

0: शासनाची शिष्यवृत्ती,
1: महा डीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
0: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
1: स्मार्ट क्लासरूम,
0: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
1: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी
0: आजच प्रवेश निश्चित करा.
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15,
0: 0 21 62 22 45.
2: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सामना या चित्रपटातील जब्बार पटेल यांचं गीत. स्वर रवींद्र साठे, डॉ श्रीराम लागू आणि उषा मंगेशकर यांचा. या गीताला संगीत दिले भास्कर चंदावरकर यांनी.
3: मित्र हो, सांगा बंद.

0: ना दूसरा कौन छोकरा ठीक से सुनो सुनता है
1: बाळ म्हणतो मला हवी आजोबा म्हणती मला हवी
0: आणि आई म्हणते

लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं आत्ताचं गीत आपण ऐकलं, सुधीर मोघे यांचं. स्वर होता आशा भोसले यांचं आणि या गीताला संगीत दिलं होतं श्रीधर फडके यांनी. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. शेवटचं गीत ऐकणार आहोत हा खेळ सावल यांचा या चित्रपटातलं. पुन्हा एकदा सुधीर मोघे यांचं गीत आशा भोसले आणि हेमंत कुमार यांच्या आवाजात. संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो सकाळचे 9 वाजतायत. ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत आम्रपाली या चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं, स्वर लता मंगेशकर यांचं, आणि या गीताला संगीत दिले शंकर जयकिशन यांनी।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये ए प्लस प्लस मानांकन प्राप्त. बीएससी आणि एमएससी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, एआय, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
4: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
5: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
4: आणि कपडे?
5: अगं बाई, तू राहिलेस की हो.
4: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
5: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
4: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
5: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
6: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
7: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
6: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
7: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
6: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
8: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
9: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
8: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
9: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
8: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये ए प्लस प्लस मानांकन प्राप्त. बीएससी आणि एमएससी प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स.

0: मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मधुमती या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं, स्वर आहे मुकेश आणि लता मंगेशकर यांचा. या गीताला संगीत दिले सलील चौधरी यांनी.

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: पाईल्स, फिशुला, फिशरचा त्रास, आता लेझर सर्जरी करून घ्या अत्यल्प खर्चात.
3: श्री मंगलमूर्ती हॉस्पिटलचे विशेष शस्त्रक्रिया

0: बीर 15 जून पर्यंत लेझर सर्जरी फक्त 20,000 रुपयात.
1: हर्निया अपेंडिक्स हायड्रोसील ओपन सर्जरी फक्त 25,000 अन्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध.
0: अनुभवी डॉक्टर आधुनिक सुविधा आणि रुग्णांची विशेष काळजी. नाव नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये.
2: संपर्क 82081 33982.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा.
1: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 8108383380,
1: 8108383480.
0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665788484.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
5: 10वी 12वी ते 5वी पर्यंत
6: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
5: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
6: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
5: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
6: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
5: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
6: डिजिटल क्लासरूम,
5: साइट विजिट,
6: ST पास,
5: हॉस्टेलची सोय.
6: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
5: मोबाईल 9960139915,
6: 0162622545.
7: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकणार आहोत. मिस्टर अँड मिसेस 55 या चित्रपटातलं मोहम्मद रफी यांचा स्वर, मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलंय ओ पी नय्यर यांनी.

0: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
1: म्हणजेच सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा,
0: 1218 किलो पेलोड,
1: 400+ किलोमीटरची रेंज,
0: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत,
1: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
0: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
1: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
0: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
1: संपर्क 810-83-33-480,
0: 810-83-33-480.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784-84.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95185-68-006. अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
5: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यताप्राप्त युनिव्हर्सिटी.
6: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री.
5: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
6: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
5: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
6: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
5: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
6: स्मार्ट क्लासरूम,
5: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
6: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
5: आजच प्रवेश निश्चित करा.
6: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
5: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
6: मोबाईल 99-60-13-59-15,
5: 021-62-22-25-45.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 6.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं आत्ताचं गीत आपण ऐकलं. बरसात या चित्रपटातलं रमेश शास्त्री यांचं, स्वर होता लता मंगेशकर यांचं आणि संगीत दिलं होतं शंकर जयकिशन यांनी. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आवारा या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत मुकेश यांच्या आवाजात, संगीत शंकर जयकिशन यांचं.

आवारा या चित्रपटातलं मुकेश यांच्या आवाजातलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोत्याहो, सकाळचे 9:30 वाजलेत. ऐकणार आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया माणिक वर्मा यांच्या आवाजातील राजा बढे यांची गीतरचना. संगीत दिले पु ल देशपांडे यांनी.

सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मंगेश पाडगावकर यांची गीतरचना अरुण दाते यांच्या आवाजात. या गीताला संगीतबद्ध केले यशवंत देव यांनी.

रंजना जोगळेकर यांच्या आवाजातील गदी माडगुळकर यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं गजानन वाटवे यांचं. सुगम संगीताचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातलं, शांता शेळके यांचं. या गीताला संगीत दिलंय बाळ बर्वे यांनी.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत आरती अंकलीकर टिकेकर यांच्या आवाजातील नितीन आखवे यांचं गीत, संगीत श्रीधर फडके यांचं.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता। ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी। श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो। मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर। आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com। श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत। तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं। आमचा ईमेल लिहून घ्या, सातारा किसान। स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com। तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय।

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्कार.
2: अजय म्हणून आपल्याकडे पेशंट होते की ज्यांनी पिंपल्स वरती ट्रीटमेंट घेतलेली आहे, त्यांचा अभिप्राय आपल्याकडे आहे, तो आधी ऐकूयात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात करूयात.
4: माझे नाव अजय आहे. मी 28 वर्षाचा आहे. मला कॉलेजमध्ये गेल्यापासून पिंपलचा त्रास होत होता. मी त्यावेळी दुर्लक्ष केल्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती खूप खड्डे पडले आहेत. बऱ्याच क्रीम वगैरे वापरल्या पण खड्डे काही गेले नाहीत. शेवटी मी डॉक्टर महाजन स्किन केअर येथे डॉक्टर आदित्य सुरेश महाजन यांना कन्सल्ट केले. त्यांनी मला लेझर उपचार करून घेण्यास सांगितले. सुरुवातीला मला लेझर विषयी भीती होती, पण सरांनी मला व्यवस्थित माहिती करून दिली व महिन्यातून एकदा लेझर घेण्यास सांगितले. आता माझे 4 सेटिंग झाले आहेत आणि खड्ड्यांमध्ये देखील बरीच सुधारणा झाली आहे. अजून 3-4 सेटिंग घ्याव्या लागतील, पण एकंदरीत मी खुश आहे. साताऱ्यातील उपचार पद्धती आहे हे मला माहितच नव्हते. धन्यवाद महाजन स्किन केअर.
2: सर, ही पिंपल्सची समस्या कशा पद्धतीने सॉल्व्ह केली जाऊ शकते आणि काय काय ट्रीटमेंट यासाठी उपलब्ध आहेत हे सांगणारच आहोत, पण तत्पूर्वी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा इथे संपर्क 96-58-960-960 96-58-960-960 9658-960-960. डॉक्टर सुरेश महाजन सर, जसं अजय यांनी सांगितलं की त्यांना पिंपल्सचा त्रास होत होता, चेहऱ्यावर खड्डे पण खूप पडलेले होते आणि ट्रीटमेंट नंतर आता त्यांचा चेहरा नॉर्मल व्हायला सुरुवात झालेली आहे, तर काय ट्रीटमेंट उपलब्ध आहेत?
3: ऍक्च्युली काय की अजयनी प्रॉपर ट्रीटमेंटच घेतली नाही.
2: बरं,
3: जर पिंपल्सची ट्रीटमेंट प्रॉपर घेतली तर खड्डे पडत नाहीत.
2: अच्छा.
3: पण त्यांनी ट्रीटमेंट न घेतल्यामुळं किंवा घरगुती काहीतरी उपचार केल्यामुळं त्यांना ही खड्ड्याची समस्या उद्भवली.
2: बरं,
3: आता खड्डे घेऊन आल्यानंतर त्यासाठी म्हटलं याला औषधांनी काही ते खड्डे बरे होणार नाहीत, त्यासाठी लेझर ट्रीटमेंट करणंच आवश्यक आहे.
2: बरं,
3: त्यासाठी त्यांना CO2 नावाचं एक लेझर आहे, फ्रॅक्शनल CO2 म्हणतात, तर ते लेझर आम्ही चालू केलं. साधारणपणे 1-3

0: दीड महिन्यानंतर एकदा असं एक 6-7 वेळा लेझर करावं लागतो.
1: बरं,
0: त्यांनी ऍक्सेप्ट केलं की ठीक आहे, म्हणलं काय हरकत नाही करूयात, कारण ते लग्नाचं वय असल्यामुळे त्याला तो जरा अडथळा येत होता. म्हणजे ट्रीटमेंट चालू केल्यानंतर ते इलॅस्टिक टिश्यू जे असतात ते पूर्णपणे ब्रेक झालेले असतात.
1: बरं,
0: मग त्या इलॅस्टिक टिश्यूचं रिअलाइनमेंट करणं महत्वाचं असतं.
1: ओके,
0: त्याच्या खाली जे फायब्रोसाइट्स असतात, फायब्रोब्लास्ट, ते डॅमेज करून, म्हणजे त्या लेझरचं सायन डिस्ट्रॉय करून जो खड्डा जो असतो तो असा वर उचलला जातो आणि हे सगळं लेझर करतं, आपल्याला काहीच करावं लागत नाही.
1: अच्छा.
0: आणि मग ते लेझरची ट्रीटमेंट केल्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये काय वाटत नाही, पण नंतर नंतर ते खड्डे असे उथळ उथळ होत जातात.
1: ओके.
0: आणि जो 70-80% त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट दिसायला लागते 6 महिन्यानंतर. आणि ती ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मात्र त्याचं, आणि साईड बाय साईड पिंपल्स येऊ नयेत म्हणून त्याची ट्रीटमेंट चालू केली.
1: ओके,
0: नवीन खड्डे पडू नयेत म्हणून. मग ते पिंपल्स येणं तर 1-2 महिन्यामध्येच बंद झालं.
1: बरोबर.
0: आणि ह्या खड्ड्यामध्ये बऱ्यापैकी इम्प्रुव्हमेंट झाली आणि नाउ ही इज व्हेरी हॅपी, खूप छान वाटतंय त्यांना. आणि याच्यामुळे काय होतं, खड्डे गेल्यामुळे खड्ड्यामध्ये जो काळसरपणा आलेला असतो तोही कमी होतो, चेहऱ्याला असा ग्लो आल्यासारखा होतो आणि चेहरा असा थोडा सतेज दिसायला लागतो.
1: बरोबर. म्हणजे त्या खड्ड्यांच्या मुळे जो काही एक सरफेस वर खाली झालेला असतो तो सुद्धा
0: खडबडीत झालेला असतो, तो असा स्मूथ होतो,
1: प्लेन सरफेस दिसतो. आणि त्यामुळे लाईट प्लेन सरफेस वरती कधीही पडला तर तो ग्लो करतो. अगदी खरे. श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन्स पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ सातारा येथे संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात डॉक्टर महाजन स्किन केअर. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
5: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. वैद्य सत्येन गुजर सर एक निष्णात आयुर्वेदिक वैद्य म्हणून प्रसिद्ध असून गेली 25 वर्ष पुणे आणि मुंबई इथं यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83-90-90-20-23, 83-90-90-20-23, 8390902023. चला तर मग वैद्य सत्येन गुजर सर यांच्याशीच बोलूयात. नमस्कार सर.
6: नमस्कार
5: सर. पित्ताचे बरेचसे प्रकार तुम्ही सांगताय, आता याच्यामध्ये आपण अगदी मायग्रेन सुद्धा बघितलं. अजून एक प्रकार असतो, बऱ्याच रुग्णांना पित्ताशयात खडे होतात, तर हे म्हणजे काय, त्याची काय लक्षणं आणि त्याला काय उपचार केले जातात?
6: ज्या वेळेला यकृतामध्ये नॉर्मल पित्त तयार होत नाही, पित्त तयार होण्याचं काम हे यकृतामध्ये होत असतं. हे पित्त ज्या वेळेला त्यातली द्रवता कमी झालेली असेल, उष्णता तीक्ष्णता कमी झालेली असेल, यकृतामध्ये पित्त तयार झाल्यानंतर ते पित्ताशयाच्या पिशवीत येऊन साठून राहतं. ज्या वेळेला अन्न जठरातून लहान आतड्यांमध्ये येतं त्यावेळेला पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहिलेलं पित्त सिक्रीट होतं, ते लहान आतड्यांमध्ये येतं आणि त्या ठिकाणी पचनाचं काम होत असतं. जनरली अशा पद्धतीने प्रक्रिया होत असते. पण यकृतातच नॉर्मल पित्त तयार होत नाहीये, त्यातली द्रवता कमी झाली असेल, तर असं पित्त पित्ताशयाच्या पिशवीत साठून राहायला लागतं. मग साठून राहिलेलं पित्त हळूहळू घट्ट होतं आणि त्याचे खडे तयार होतात. म्हणजे पित्ताशयात खडे होण्यामागचं हे कारण असतं. आता एकदा पित्ताशयात खडे होत आहेत म्हणल्यानंतर मग उजव्या बरगडीखाली दुखणं, जिथे पित्ताशय आहे तिथे दुखणं, पोटात दुखणं, नॉर्मलच पित्त तयार होत नाही, ते पचनाचं काम व्यवस्थित होणार नाही, त्याच्यामुळे गॅसेस होणं, पोट फुगणं, पोट जड वाटणं, पोटामध्ये एक प्रकारची अस्वस्थता वाटणं, घशात छातीत जळजळ होणं, पोट साफ न होणं, अशा प्रकारची लक्षणं पेशंटला दिसायला लागतात. काही काही आंबट ढेकर यायला लागतात, काही काही पित्तामुळे चक्कर येते, अशी लक्षणं पण दिसतात. पण कशामुळे पित्ताशयात खडे झाले त्याची आपण कारणं बघितली. यकृतात जर नॉर्मल पित्त तयार होत नाहीये ते

0: टिकून राहते पित्ताशयाच्या पिशवीत म्हणून खडा झालाय. पण उद्या तुम्ही जरी पित्ताशयाची पिशवी काढून टाकली तरी मूळ कारण हे तसंच आहे. म्हणजे यकृतात नॉर्मल पित्त तयार झालं नाही तर ते पचनाचं काम करणारच नाहीये. सो कितीतरी पेशंट आमच्याकडे असे येणारे आपल्या दवाखान्यात असतात की पिशवी पित्ताशयाची काढली तरी आधी जो त्रास होता तो अजूनही होत आहे. म्हणजे गॉल ब्लॅडर मध्ये स्टोन असणं हे लक्षण स्वरूप आहे. म्हणजे ते एक सिम्पटम आहे. यकृतात नॉर्मल पित्त तयार होत नाही ते पित्ताशयाच्या पिशवीत साठून घट्ट झाले म्हणून खडा झालाय. गॉल ब्लॅडरला पित्ताशयाच्या पिशवीला काहीच प्रॉब्लेम नसतो, त्याचं कार्य व्यवस्थितच होत असतं. त्याच्या फक्त खड्यासाठी पूर्ण पिशवी काढून टाकणं गरजेचं आहे का? तर बिलकुल नाही. तुम्ही मूळ कारणासाठी यकृतात नॉर्मल पित्त तयार होण्यासाठी जर ट्रीटमेंट केली, आयुर्वेदिक उपचार झाले आणि ते नॉर्मल पित्त सिक्रेट झालं की घट्ट झालेलं पित्त पातळ होतं. 60% पेशंटमध्ये पित्ताशयाचे खडे विरघळू शकतात. त्यामुळे फक्त खडा आहे म्हणून पित्ताशयाची पिशवी काढून टाकण्याची गरज नाही. त्याच्यासाठी छान आयुर्वेदिक उपचार आहेत. आता पण असे कितीतरी रुग्ण आम्ही दवाखान्यात बघितलेले आहेत. आम्ही नेहमी ट्रीटमेंट करतो की ज्यांच्यामध्ये खडे सुद्धा विरघळू शकतात. सगळ्या 100% पेशंटमध्ये खडे विरघळतात असं नाहीये. पण तुम्ही जर रूट कॉज ट्रीट केलं तर पेशंटचे होणाऱ्या ज्या तक्रारी असतात, होणारे जे पचनाचे त्रास असतात, ते कायमस्वरूपी थांबायला मदत तर होतेच, खड्या विरघळण्याचे पण चान्सेस जास्त असतात. उद्या तुम्ही रूट कॉज ट्रीट केल्यानंतर खडे तसेच राहिले तरी त्याचा त्रास कोणता होईलच अशी गोष्ट नाहीये. त्यामुळे खडे झाले म्हणले की त्याला आयुर्वेदिक उपचार आणि त्याच्यामध्ये रिझल्ट खूप चांगले मिळतातच.
1: नक्कीच. म्हणजे मूळ कारण शोधणं महत्वाचं आहे आणि त्यावरती उपचार जे आयुर्वेदामध्ये केले जातात. याबरोबरच इथंच थांबूयात. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ, कराड. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात वैद्य सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉ देशपांडे आय हॉस्पिटल.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
6: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
7: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय.
5: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
6: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
7: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
8: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय? तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
1: नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
9: नमस्कार.
1: लहान मुलांच्या डोळ्यांबद्दल आपण बोलतो आहोत की त्यांची काळजी कशी घेतली पाहिजे, चेकअप का केला पाहिजे. खरं तर पालकांना हे कळणं खूप गरजेचं आहे की आपल्या मुलांमध्ये कुठली कुठली लक्षणं जर दिसली तर त्यांना त्वरित डोळ्याच्या डॉक्टरांकडे घेऊन जाणं गरजेचं आहे, याबद्दल आज बोलूयात.
9: खूप लहान मुलांपासून सुरू केलं आपण. प्री स्कूल मध्ये 3 to 6 years परत त्या मुलं आले की शाळेमधलं लिहून अबकडं हे खेळत नाहीत, किंवा टीव्ही बघतायत तर ते खूप टीव्हीच्या जवळ जातायत, मोबाईल बघतायत तर खूप मोबाईलचा वापर खूप डोळ्यांच्या जवळ जाऊन करतायत, परत तिरळेपणा किंवा थोडासा अचूक, म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की बरेच वेळेस एक डोळा बाहेर फिरतो.
1: हो, हो, हो,
9: तो बरेच वेळेस दिसतो तुम्हाला की एक डोळा एकदम बाहेर फिरला जातो. तर तसं काही तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरकडे जाऊन त्यांचा नंबर चेक केला पाहिजे. आता सुरू झाली समजा शाळा, ज्यांना खूप वाचता लिहिता येतं, हे मी 10वीपर्यंत सांगतोय की पहिली ते 10वी मुलांना अबकडं येतं लिहित

0: येतं, पण त्यांचं काही कंप्लेंट्स असतात की मला मागच्या बेंचवर बसल्यावर दिसत नाही. मागच्या बेंचवर बसल्यावर ते स्पेशली काय करतात, ते मित्रमैत्रिणींचं लिहून घेऊन येतात, त्यांनी जे उतरवलंय ते लिहून घेऊन येतात. हे जर करत असतील आणि ज्या लोकांना चष्मा ऑलरेडी आहे, आम्ही जे सांगतो की इयरली चेकअप आवश्यक आहे, ते इयरली चेकअप तुमचं बरोबर ते दरवर्षी होतं आणि तुमचा नंबर एकदम जम्प होत नाही किंवा स्कीप होत नाही. बरेच वेळेस आम्हाला असं लक्षात येतं की -1 चा -3 झालाय, तर हा प्रॉब्लेम कम्प्लिटली अवॉइड होतो.
1: अगदी. श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. डॉक्टर, आज तुम्ही आपल्या पालकांना काय टिप द्याल लहान मुलांच्या डोळ्याच्या काळजी संदर्भात?
0: युजली डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए खूप आवश्यक असतं आणि डी खूप आवश्यक असतं. तर व्हिटॅमिन ए जन्य जे पदार्थ आहेत ते मुलांना युजली दिले पाहिजे. तर शेवग्याची शेंग, अंडी, दूध आणि मच्छी हे सगळे व्हिटॅमिन ए रिच सोर्स आहेत. तर व्हिटॅमिन ए रिच सोर्स असलेले गोष्टी जर मुलांना दिल्या तर तुमचे डोळे अतिशय उत्तम राहतात. त्याचबरोबर मुलांनी मैदानी खेळ, मी जसं सांगितलं की त्याच्यामुळे काय होईल, मैदानी खेळमुळे व्हिटॅमिन डी परत मिळतं. तर हे दोन्ही गोष्टींचं जर तुम्ही सेवन झालं, तुमच्याकडून जास्त एक्सपोजर झालं, तर तुमचे डोळे अतिशय उत्तम राहतात, काही काळजी करायची गरज नसते.
1: पण श्रोते हो, डोळ्यांच्या आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार, ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम 103.1 MHz. सकाळचे 10:15 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
3: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग अदिती आणि तुम्ही ऐकत आहात
4: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
3: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीये. पण फक्त लोकेशनच नाही, तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळे सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
5: नमस्कार
3: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
5: हो सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट्स असे या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहेत.
3: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
5: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशा

0: मध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
1: खूपच छान सर. या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
0: 99 एव्हेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत, त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
1: ग्रेट सर. या प्रोजेक्ट साठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
0: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
1: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अव्हेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
0: नक्कीच. आमच्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
1: ग्रेट सर. या प्रोजेक्टला 99 अव्हेन्यू असं नाव का दिलं?
0: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अव्हेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अव्हेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझेशन देखील मिळणार आहे.
1: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
0: हो, 97972999999.
1: 97972999999. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK च्या शोधात असाल तर आजच सातारच्या विकास नगर इथल्या 99 अव्हेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात ओळख बाजारपेठेची. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:20 झाली आहेत. प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम पूना गाडगीळ आणि सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन्स.
5: आजच भेट द्या पुन्हा गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो, आपण नेहमीच पाहतो की महिलांना सोन्याचे विविध नेकलेस खूप आवडतात. एकतर हा ठसठशीतपणे दिसणारा आणि पाहणाऱ्याच्या लगेच नजरेस पडणारा असा दागिना असतो. पण असं आहे की नेकलेसचेही बरेच सुंदर प्रकार आहेत. त्यातल्या काही प्रकारांची माहिती आज आपल्याला देण्यासाठी पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडकसर यांना आपण आमंत्रित केले. मोडकसर, नमस्कार.
7: नमस्कार
4: मोडकसर. आज आम्हाला एम्बॉस नेकलेस म्हणजे काय हेही सांगा, ते कसे असतात, ते कसे बनतात याची माहिती द्या.
7: एम्बॉस नेकलेस तुम्ही ऐकला याचं कारण त्याचं वजन जरा कमी असतं आणि आता वाढणाऱ्या सोन्याच्या किमतीच्या काळामध्ये नेकलेस तर करायचं आहे पण कमी किमतीत कसा होईल, तर त्याच्याकरता तर एम्बॉस नेकलेस म्हटलं जातं. तर एम्बॉस नेकलेस म्हणजे त्याच्यातले जे आकार असतात ते खिळ्यांनी ठोकून किंवा डाय पंच वरती ठोकून केलेल्या टिकल्यांचं एकमेकाला जोडून केलं जातं म्हणून त्याला एम्बॉसिंग म्हणतात. जे कशावरही छाप पाडणं दॅट इज अ एम्बॉस. तर साधारण ते 10-15 ग्रॅम पासून होतात, कारण नुसतं नेकलेस घेतलं तर 10 ग्रॅम पर्यंत येतं.
4: बरोबर.
7: त्याचे टॉप सकट घेतलं तर ते साधारण 13-14 ग्रॅम पर्यंत जातं. आणि टिकल्या आणि जाळी असं जनरली त्याचे डिझाईन असतात एम्बॉस नेकलेसचे. आणि मध्यभागी पेंडंट असतं आणि ते सुद्धा जाळी आणि

0: बस केलेल्या कुठल्या तरी आकारामध्ये बनवलं असतं. मजुरी साधारणपणे 14% आसपास असते, पण ते बजेट नेकलेस आपण म्हणू आता एम्बॉस नेकलेस, कारण एम्बॉस नेकलेस फार मोठं असेल तर त्याला नजा करता येत नाही. आणि हे नेकलेस घालण्याकरता तुम्ही गोंडा पण लावू शकता त्याला हुकनी किंवा नेकचेन, पण म्हणजे ती सोन्याची येणार, मग त्याची वजन वाढणार, त्याची किंमत वाढणार. पण अदरवाईज जर तुम्हाला 13-14 ग्रॅम मध्ये बसवायचं असेल तर गोंडा लावून सुद्धा तुम्ही ते नेकलेस घालू शकता.
1: अच्छा, म्हणजे एम्बॉस नेकलेस हा आत्ता बनवण्यातला एकदम लेटेस्ट सोपा प्रकार आहे असं म्हणता येईल.
2: मोडक सर, झालर नेकलेस हा प्रकार कसा असतो, त्यात आणि मोहिनीहारामध्ये नक्की कोणता फरक असतो ते सांगा.
0: झालरहार आणि मोहिनीहार असं ते कॉम्बिनेशन आहे. झालरहार आणि मोहिनीहार हे नेकलेस म्हणून वापरले जातात, जरी त्याचं हार असं नाव असलं तरी त्याला स्टिफनेस असतो.
1: ओके.
0: आणि झालरहार मध्ये काय असतं की साधारणपणे 3-4 लेन्स म्हणजे साखळ्यांचे, त्याला वेगवेगळ्या आकाराच्या टिकल्या म्हणजे कोहरी, पान, फुल अशा आकाराच्या टिकल्या लावल्या जातात.
1: बरोबर.
0: त्या टिकल्या लावलेल्या साखळ्यांच्या वरच्या भागामध्ये स्टिफ पट्टी असते, जसं पट्टी नेकलेस आपण मंगळसूत्र बघतो हल्ली, तर त्याच्यातल्या ज्या पट्ट्या असतात त्या पट्ट्या असतात आणि त्याच्यावरती चेन असते जी गळ्यावरती बसते. त्यामुळे म्हणजे जर झालरहार म्हटलं तर वरती सर्वात चेन येते, त्याच्याखाली पट्टी येते आणि त्याच्याखाली साखळ्यांचे 2-5 पर्यंत किती साखळ्या असतात ज्याच्यावर पान, फुल, कोयरीचे आकाराचे टिकले असतात. आता याला जेव्हा जाळीचं काहीतरी पेंडंट लावलं जातं जे फुगीर आकाराचं पेंडंट असतं, तर ते पेंडंट लावलं की त्याच झालरहाराला मोहिनीहार म्हटलं जातं.
1: बरं.
0: म्हणजे मोहिनीहार याच्यामध्ये फरक एवढाच आहे की मोहिनीहारमध्ये पेंडंट असतं, झालरहारमध्ये पेंडंट नसतं.
1: बरं.
0: अदरवाईज दोन्ही साधारणपणे मोहिनीहार म्हटलं तर तो 30-50 ग्रॅम पर्यंत होतो विथ पेंडंट, झालरहार म्हटलं तर तो साधारणपणे 25-40 ग्रॅम पर्यंत होतो, मजुरी म्हणाल तर 13-15% दोन्हीची.
1: आणि ह्याला बनवायला किती वेळ लागतो?
0: आणि यालाही परत मागे गोंडा लावायचा का चेन लावायची हा ऑप्शन असतो. बनवायला याला साधारणपणे तुम्हाला ऑर्डर द्यायची असली तर 10-15 दिवसाचं, पण जनरली हे तयार मिळतात तुम्हाला दुकानांमध्ये.
1: बरोबर. दोन्ही पैकी मजुरी कशाला जास्त असते?
0: नाही, दोन्हीला मजुरी सेम आहे,
1: सेमच असते,
0: म्हणजे मोहिनीहार आणि झालरहारला, कारण फक्त पेंडंट एवढाच एक फरक आहे.
1: पेंडंटची मोहिनी जोडल्यावर त्याला मोहिनी महार असं म्हटलं जातं.
2: मोडक सर, आज आपण एम्बॉस नेकलेस, झालर नेकलेस या वेगवेगळ्या प्रकारच्या नेकलेसची माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत. श्रोतेही असे नेकलेस घ्यायला पूना गाडगे आणि सन्स यांच्या शोरूमला नक्की जातील असा मला विश्वास वाटतोय. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
3: पूना गाडगे आणि सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
2: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
1: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
2: का?
1: हा SMS स्कॅम आहे. क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
2: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
5: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
4: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
5: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
6: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1444 वर संपर्क साधा।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
2: साताऱ्यात घर स्वप्न बद्दल 99 अव्हेन्यू
3: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
2: 99 अव्हेन्यू विकासनगर सातारा 97972999 97972999.

विविध रंगी कार्यक्रमांची मेजवानी आपल्या सर्वांसाठी घेऊन येणारी ही आहे आपल्या सर्वात जवळची वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोत्यो सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकणार आहोत लोकगीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया कृष्णा शिंदे आणि सहकारी यांच्या आवाजातील चंद्रकांत कडू यांचं गीत. संगीत दिलंय कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांनी.

0: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325।
1: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे।
2: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठीशी। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण,
1: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत।
2: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या, बस। बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल।
1: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण, सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू।
3: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
4: @ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा, 88 05 98 99 08।
3: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण।
1: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70।
5: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे।
1: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा।
6: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू, NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
3: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
6: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा, 97 66 86 68 37।
7: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
8: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी। अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले, तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची।
7: आणि कपडे?
8: अगं बाई, तू राहिलेस क्यू?
7: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी जावई बापूंसाठी। शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ।
8: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली।
7: हा, तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो।
8: चला। अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
9: लोकगीत।

0: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
1: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
0: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
1: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
0: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
1: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
0: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006. अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
2: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
3: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
2: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86

0: 68 37.
1: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपतीवाडी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
3: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
3: संपर्क 83-29-72-94-98.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
0: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
0: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
5: लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकणार आहोत शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीत. संगीत आहे विठ्ठल शिंदे यांचं.

0: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
0: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
1: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
0: आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना
3: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: नियम आणि अटी लागू
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट ऑफर 14 जून पर्यंत आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून टोल फ्री नंबर 0796999187
5: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं कधी मिळेल मला आईपणाचं लेणं
6: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं
6: होऊ दे ना पूर्ण
5: आमचं बाळाचं स्वप्न
6: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव तुम्हीही तो अनुभवू शकता योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर मुक्काम पोस्ट शिरवड तालुका खंडाळा जिल्हा सातारा संपर्क 866-91-676-72
7: रोज रोज हवे हवे
8: ताजे ताजे नवे नवे
7: हेल्दी बाईट हॅपी लाईफ रुची अँब्रोसिया
9: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने
10: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
11: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज 3 वर्ष डिग्री
10: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष
11: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष
10: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती
11: महाडीबीटी NSP अल्पसंख्याक स्कॉलरशिप
10: स्वधार योजना देश विदेशात नोकरीची संधी
11: स्मार्ट क्लासरूम
10: ST पास हॉस्टेलची सोय IT ट्रेनिंग प्लेसमेंट
11: पात्रता 10वी ते 12वी पर्यंत सर्वांसाठी
10: आजच प्रवेश निश्चित करा
11: 30 वर्षांची यशस्वी परंपरा
10: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट YC कॉलेज समोर सातारा
11: मोबाईल 99-60-13-59-15
10: 021-62-22-45-45
0: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
1: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
0: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
1: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
0: आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा

लोकगीतांच्या कार्यक्रमातलं आत्ताचं गीत आपण ऐकलं. शांताराम नांदगावकर यांचं, स्वर होता अपर्णा देव यांचा. लोकगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शाहीर निवृत्ती पवार आणि सहकारी यांच्या आवाजातील अप्पा कांबळी यांची रचना. संगीत आहे शाहीर निवृत्ती पवार यांचंच.

FM बँड 103.1 मेगाहर्ट्झवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 11 वाजतायत. नाट्यपदांचा आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया कुलवधू या नाटकातील ज्योत्स्ना भोळे यांच्या आवाजातील मोग रांगणेकर यांची पदरचना.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993994. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
3: प्रत्येक क्लास साठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट्स,
2: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोर आउटडोर गेम्स,
3: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
2: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
3: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क 94 03 23 36 30.
4: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.
5: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
6: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
5: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
6: संपर्क 83 29 72 94 98.
7: आदेश्वर ज्वेलर्स सुवर्ण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
8: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
9: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
8: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
9: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
8: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने।
1: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
2: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग।
1: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकड भागवा,
2: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या।
1: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध।
2: पंचगंगा बँक, कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तूत।
1: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक।
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास। या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या। चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट। ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून। टोल फ्री नंबर 0796999827।
4: नाट्य संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत माणिक वर्मा यांच्या आवाजातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना मानापमान या नाटकातली।

0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
1: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
0: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
2: साताऱ्यात घर स्वप्नवत्तर 99 अवेन्यू,
3: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
2: 99 अवेन्यू, विकास नगर, सातारा. 97972999999, 97972999999.
4: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
2: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
0: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
1: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: फिजिक्स, केमिस्ट्री,

0: केमिस्ट्री बॉटनी झॉलॉजी मैथमेटिक्स मायक्रोबायोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी तसेच कॉम्प्युटर सायन्स डेटा सायन्स AI अॅनिमेशन सायन्स स्टॅटिस्टिक्स बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस
1: वायफाय कॅम्पस अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी
0: आजच प्रवेश निश्चित करा ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256
2: पाइल्स फिस्टुला फिशरचा त्रास आता लेझर सर्जरी करून घ्या अत्यल्प खर्चात
3: श्री मंगल मूर्ती हॉस्पिटलचे विशेष शस्त्रक्रिया शिबिर 15 जून पर्यंत लेझर सर्जरी फक्त 20,000 रुपयात
2: हर्निया अपेंडिक्स हायड्रोसील ओपन सर्जरी फक्त 25,000 रुपयात अन्य शस्त्रक्रिया देखील उपलब्ध
3: अनुभवी डॉक्टर आधुनिक सुविधा आणि रुग्णांची विशेष काळजी नाव नोंदणी शुल्क फक्त 100 रुपये
2: संपर्क 82081 33982
4: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
4: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष
5: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
4: 2 व 1 वर्ष कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा
5: 11वी 12वी करण्याची गरज नाही
4: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश
5: डिजिटल क्लासरूम
4: साइट विजिट
5: ST पास
4: हॉस्टेलची
5: संपर्क मयूर चेंबर्स दुसरा मजला YC कॉलेज समोर सातारा
4: मोबाइल 9960139915
5: 021-62-2245
6: बेतले जर कधी जीवाशी DCC उभी आहे पाठीशी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण
7: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत
6: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल
7: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू
8: प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
9: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग मोती चौक सातारा 88 05 98 99 08
8: ईशा टीचर्स ट्रेनिंग थेट अनुभव पण उत्तम करिअर पण
10: नाट्य संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून कार्यक्रमातलं यानंतरचं पद ऐकणार आहोत शिक्का कट्यार या नाटकातलं स्वर आहे अनंत दामले यांचा

0: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
1: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
2: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
1: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकट भागवा,
2: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
1: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
2: पंचगंगा बँक कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तूत.
1: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.
3: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
0: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा, शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
4: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यताप्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड.

0: नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट
1: उपलब्ध ब्रांचेस डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा 97-66-86-37.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
4: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेट सातारा.
5: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम स्क्रीन फ्री तंत्रज्ञान
6: प्रत्येक क्लास साठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक मर्यादित स्टुडंट्स
5: हँड्स ऑन लर्निंग सायंटिफिक डिझाईन प्ले झोन इनडोर आउटडोर गेम्स
6: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
5: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
6: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता अजिंक्य बाजार चौक गुरुकुल स्कूल रोड शाहूनगर सातारा. संपर्क 94-03-23-36-30.

नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं पद आपण ऐकलं, मदनाची मंजिरी या नाटकातलं विद्याधर गोखले यांचं स्वर होता, शरद गोखले यांचा. नाट्यसंगीताचा आनंद आताच आपण घेतलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 11:30 वाजलेत. ऐकणार आहोत कार्यक्रम एकही कलाकार.

श्रोत्याहो, आज आपण सफर करणार आहोत अशा एका महान कलाकाराच्या शब्दांच्या दुनियेत, ज्यांनी आपल्या लेखणीनं केवळ गाणी लिहिली नाहीत तर करोडो भारतीयांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटवली. आज आपण अशा अवलियाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्या शब्दांनी या देशातील मातीला सोनं आणि इथल्या माणसांना सैनिक बनवलं. होय, आज आपण सफर करणार आहोत महान गीतकार, कवी, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक प्रेम धवन यांच्या सांगीतिक प्रवासाची. आज 13 जून, प्रेम धवन यांचा जन्मदिन. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत या गीतानं.

प्रेम धवन यांचा जन्म हरियाणामधील अंबाला इथं झाला. लाहोरमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांना कविता लिहिण्याची गोडी लागली. पुढे ते मुंबईत दाखल झाले आणि एका संस्थेशी जोडले गेले. तिथे त्यांचा शास्त्रीय संगीतकार पंडित रविशंकर यांच्याशी संपर्क आला आणि प्रेम धवन यांनी त्यांच्याकडे संगीताचे धडे गिरवण्यास सुरुवात केली.

1946 मध्ये प्रेम धवन यांनी संगीतकार खुर्शीद अनवर यांचे सहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी 1946 मध्ये धरती के लाल या चित्रपटासाठी पहिल्यांदा गाणी लिहिली. पुढे 1948 साली जिद्दी चित्रपटातील त्यांची गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. त्यांनी विविध संगीतकारांचे लक्ष वेधून घेतले. या चित्रपटातील गीतांमुळे प्रेम धवन यांना गीतकार म्हणून ब्रेक मिळाला आणि प्रसिद्धी लोकप्रियताही मिळाली.

प्रेम धवन यांनी लाजवाब आणि गुंज उठी शहनाई या चित्रपटांमध्ये अभिनय सुद्धा केलाय. गीतकार संगीतकार तर ते होतेच, पण ते एक प्रशिक्षित नृत्य दिग्दर्शक सुद्धा होते. काही चित्रपटांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शनही केलं. हे चित्रपट म्हणजे वक्त, वचन, धूल का फूल, सहारा, नया दौर, दो बिघा जमीन, गुंज उठी शहनाई

रसिकहो, जेव्हा देशभक्ती हा शब्द डोळ्यांसमोर येतो, ऐकायला येतो, तेव्हा काही गाणी आपल्या ओठांवर सहज आपोआप येतात. छोडो कल की बाते, ए वतन अशी गाणी ऐकताना अंगात देशभक्तीचं वारं सळसळून व्हायला लागतं. ही जादू होती प्रेमधवन यांच्या शब्दांची. देशप्रेम म्हणजे काय हे त्यांच्या गीतातून आपल्याला ऐकायला मिळालं. जेव्हा एखादी व्यक्ती सीमेवर नसते पण त्याच्या लेखणीतून निघणारा प्रत्येक शब्द ऐकताना सामान्य माणसालाही देशासाठी काहीतरी करावंसं वाटतं, हीच खरी देशभक्ती. शहीद या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी देशभक्तीपर गीतांना अशा चाली दिल्या की आज तागायत त्या गीतांची गोडी कमी झालेली नाही.

श्रोतेहो, प्रेमधवन म्हणजे फक्त देशभक्तीपर गीतं इतकंच मर्यादित नव्हतं, तर मानवी भावनांचा, प्रेमाचा आणि विरहाचा रंग सुद्धा त्यांच्या लेखणीला तितकाच छान जमायचा. पवित्र पापी या चित्रपटातलं यानंतरचं गीत. प्रेमात पडलेल्या आणि नंतर विरहाने होरपळलेल्या मनाची अवस्था त्यांनी किती सोप्या पण खोल शब्दात मांडली. त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सरळ आणि सोपी भाषा, सामान्य माणसाला लगेच समजेल आणि थेट हृदयाला भिडणारी रचना.

श्रोत्याहो, किसान और भगवान, भारत के शहीद, शहीद, पवित्र पापी, वीर अभिमन्यू अशा चित्रपटांना प्रेम धवन यांनी संगीत दिलं. तसंच दो दिल दिवाने, पूरब और पश्चिम, गीत, एक फूल दो माली, दस लाख, शहीद, शबनम काबुलीवाला अशा चित्रपटांसाठी गीतकार म्हणून प्रेम धवन यांनी काम केलं.

0: धोखे में राजा तो ना आए, आया है राजा
1: लोगो रे लोगो,
0: राजा के संग संग
1: झुमलो झुमलो,
0: आया है राजा।
2: 1970 मध्ये भारत सरकारने प्रेम धवन यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं। प्रेम धवन यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव असल्यानं त्यांनी सामान्यांचे, कामगारांचे, देशाचे दुःख आपल्या गाण्यांमधून मांडलं। समाजातील गरिबी, कामगारांचे प्रश्न यावरही त्यांनी लिखाण केलं। त्याबरोबरच चित्रपटांची गरज ओळखून अतिशय सुश्राव्य गाणीही दिली।

गीतकार, संगीतकार, नृत्य दिग्दर्शक प्रेम धवन यांच्या सांगीतिक प्रवासाची प्रवास आपण जाणून घेतला आणि सोबत सुमधुर गाणी. आजचा एकही

एकही कलाकार हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेव दुपारचे 12 वाजतायत. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपलं स्वागत आणि वरदाचा नमस्कार. मैत्रिणींनो, 23 मेच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध ऐकला. संवेदनशीलतेनं आजूबाजूला पाहताना उद्याची पिढी ही संस्कारक्षम होणं गरजेचं आहे हे जाणून पदर मोड करून पाळणाघर संस्कार वर्ग मालुताईंनी सुरू केले. या मुलांच्या पालकांना, विशेषतः महिला पालकांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मालुताई प्रयत्न करतात. या सगळ्याची सुरुवात कशी झाली, त्याची बीजं कशी रुजली गेली हे आपण मुलाखतीच्या पूर्वार्धात ऐकलं. आजही मालुताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत, पण कार्यक्रमात त्या आधी ऐकूया हे गाणं.

0: जीवन त्यांना कळले हो.
1: मालुताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध.
2: मालुताई नमस्कार, आजच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत.
3: नमस्कार.
1: मालुताई, पाळणाघराची सुरुवात कशी झाली, संस्कार वर्ग कसे सुरू झाले, तुम्ही वेगवेगळ्या जणींना कशी मदत केली हे सगळं आपण बोलत आहोत. या बायकांनी आपल्या पायावर उभं राहावं यासाठी सुद्धा तुम्ही खूप प्रयत्न केलेत ना?
3: होय होय. त्यांचं उत्पन्न काहीतरी असावं म्हणून त्यांना मी शिवणाचे कोर्स दिले. शिवणामध्ये परकर शिकवला पहिल्यांदा, नंतर बुशर शिकवला, म्हणजे ब्लाऊज पडवतो, बुशर पडवतो, विजार शिकवली. आणि मग माझ्या लक्षात आलं की ही माणसं म्हणजे भराभराभरा हवा असतं यांना. मग मी रात्रभर विचार करत होते, आता ह्या बायकांना मी शिवण शिकवलं तर त्या टीप घालत बसणार नाहीत, आणि मग मी जे शिवण शिकवणार आहे ते सगळं माझं वाया जाणार. पण मला मग आठवलं, मग मी काय करायला लागले, धावदोरा घालत जायचं. आणि येताना दोन धावदोराच्या मध्ये जी जागा असते, येताना उलटा धावदोरा ती जागा भरत यायचं, की मग शिवण पक्क व्हायला लागलं त्या बायकांना.

0: असं करता करता त्यातली जनाराणी म्हणून होती आणि आणखीन एक होती. ह्या दोघींचं शिवण इतकं सुंदर होतं म्हणजे त्या झोपडपट्टीच्या लोकांचं शिलाई त्यांच्याकडेच यायला लागली. मग त्यांना मी स्टेट बँकेतनं दोघींना दोन मशीन घेऊन दिली. त्या मशीन नंतर त्यांचे स्वतःचे व्यवसाय सुरू झाले.
1: काका तुमच्या पाठीशी होते त्यामुळं हे सगळं करत असताना तुम्हाला आर्थिक पाठबळ मिळत होतं. तुमच्या बोलण्यात सारखा काकांचा उल्लेख येतोच आहे. पण दोघ जण किती काळ चालवणार ना, जशी संस्था वाढत जाते मुलं येत राहतात तर जास्त कार्यकर्त्यांची गरज भासत राहते. तर मग काय केलं तुम्ही त्यासाठी?
0: काका गेल्यानंतर मात्र हे सगळे बाकीचे भाऊराव परांजपे वगैरे होते ना, गणू काका दफ्तरदार मुख्य म्हणजे, मग ह्यांनी आपल्या सगळे मित्रमंडळी गोळा केली आणि सगळी माझ्या पाठीशी उभी राहिली की मालूताई आपल्याला हे काम पुढे चालवायचंय बरं का, बंद नाही ठेवायचं, आम्ही आहोत ना तुमच्या पाठीशी. असं म्हणजे सगळी मंडळी माझ्या पाठीशी उभी राहिली. आमची एक मोठी संस्था उभी राहिली. काका असताना संस्था होती आमची. मला पुढे चालवायला धीर दिला सगळ्यांनी आणि एक आमचं काम पुढे चालत राहिलं.
1: मग नंतर जी संस्था स्थापन केली त्याविषयी सांगा ना, काय काय त्या संस्थेचं नाव काय आणि आता त्या संस्थेमार्फत काय काय काम केलं जातं?
0: श्री चैतन्य माऊली विश्वस्त मंडळ असं आमच्या संस्थेचं नाव आहे. संस्था रजिस्टर झाली आणि मग महिलांचा आमचा मोठा बचत गट उभा राहिला आणि त्या बचत गटाच्या माध्यमातून ज्या मग बायका यायला 60-70 बायका तरी नक्कीच होत्या. मग त्यावेळेला मी पापड उद्योग सुरू केला. आमचा पापड उद्योग खूप जोरात चालू होता, पालक पापड. त्याला इतकं छान विक्री व्हायची. परंतु ज्यावेळेस पूर आला तेव्हा माझा पापड उद्योग थांबला. पण आता ह्या बायकांना काही हाताला काम तर द्यायला पाहिजे. मग मात्र मी काय केलं, ज्वेलरी म्हणजे दागदागिने तयार करायचे. मोती मी कोल्हापूरहून घेऊन यायची, कोल्हापुराला जाऊन आणि या बायकांच्याकडनं मी मोत्याचे दागिने म्हणजे कानातले गळ्यातले दागिने, हातातल्या बांगड्या, ते मोत्याचे तोडे, ते पण मी त्या वेळेला बायकांच्याकडनं करून घेतलेले. तेव्हा अशा तऱ्हेचे मी त्यावेळेला बायकांना मी मोत्याचे दागदागिने दिले करायला. 4 पैसे मिळावेत बायकांना, त्यांचं उत्पन्न व्हावं म्हणून.
1: आताही तुमचा पाळणा घर आणि संस्कार वर्ग दोन्ही सुरू आहे. काय काय असतं बरं?
0: कामावर जाणाऱ्या ज्या आयांची मुलं असतात, लहान मुलं, ती मुलं दिवसभर कुठे ठेवायची हा प्रश्न पडतो. म्हणून मी ही पाळणा घर म्हणून मी सुरू केले. बाई घरामध्ये आहे असं एकही कुटुंब माझ्या घराभोवती जवळपास नव्हतं. त्यामुळं कामाला जाणाऱ्या आयांची मुलं मी दिवसभर सांभाळायची. त्यातून आमचं पाळणाघर सुरू झालं. म्हणजे मी एकेका पाळण्यात त्या काळात 2-2 बाळं ठेवलेली आहेत. आता सध्या आमचं पाळणाघरच आहे जोरामध्ये. आणि असं माझं पाळणाघर ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस मग आयांच्यासाठी बचत गट आमचे होते. प्रत्येक बाईशी माझा संपर्क यायचा ना, मग त्यांचा पैसा त्या कामाला जायचा, मग त्यांचे पैसे चाटायचे. त्यातून आमचे बचत गट तयार झाले.
1: त्यातून ती मुलं जराशी मोठी झाल्यावर त्यांची छोटीशी शाळा संस्कार वर्ग असं
0: सुरू झालं.
1: हे सगळं आता सुरू आहे.
0: आता संस्कार वर्ग म्हणजे मोठ्या मुलांसाठी रविवारी एक संस्कार वर्ग असतो. दर रविवारी मोठी भावंड देतात आणि रोज आमचं पाळणाघर म्हणजे गाभाला जाणाऱ्या आईचं 1.5 वर्षापासून 6 वर्षापर्यंतची बाळं असतात.
1: मग या मुलांना तुम्ही काय काय शिकवता आणि तुमच्याकडे उत्सव पण वेगवेगळ्या पद्धतीनं केले जातात?
0: मुलांना सगळे आपले संस्कार, हिंदू संस्कार जे आपले आहेत, सगळे मुलांना मिळाले पाहिजेत. रोज मुलं सकाळी 9:45 ते 5 आई नाहीपर्यंत म्हणजे 5:30 मुलं असतात आमच्याकडं. आता सध्या 101 मुलं आहे असं. आणखीन संस्कार वर्ग म्हणजे रविवारी म्हणजे ही मोठी भावंड इतर शाळांमध्ये जातात शिकताय, ती दर रविवारी आम्ही घेतो. ही 4 ते 6 ही वेळ संस्कार वर्गाची असते.
1: पाळणाघरातली जी मुलं रोज येतात त्यांना काय काय शिकवतात?
0: आता 1.5 वर्षापासून म्हणजे बघा शिकणारी पण मुलं आहेत. म्हणजे उद्या पहिलीला जाणारी मुलं आहेत आमची ती म्हणजे बालवाडी थोडक्यात. तर बालवाडीचा जो वयोगट आहे ह्या मुलांना बालवाडीचं जे काही शिक्षण असेल ते म्हणजे मुलांनी हातवारे करून गाडी म्हणावीत, गोष्ट एखादी सांगावी, बरोबर आपलं स्वतःचं नाव सांगावं, बडबड गीतं म्हणावीत. म्हणजे मुलांना अक्षर पाठीवर लिहिले जातात, अक्षरं शिकवली जातात. अक्षरं 4 ते 5 वयोगट आमचा 6वं वर्ष लागलं की मुलगा पहिलीला जातो.
1: पहिलीला जाण्यासाठी तयारी सगळी पूर्ण करून घेतली जाते.
0: पूर्ण.
1: आणि उत्सव पण तुमच्या
0: वेगळे होय,
1: पाळणाघरात वेगळ्या प्रकारचे असतात.
0: सांगते आता त्या उत्सवाचं तुला. सगळे उत्सव होतात आमच्याकडे म्हणजे मुलांचे, मुलांच्यासाठी सगळे म्हणजे जेवढे जेवढे सण आहेत ते सगळे सण आमच्या इथं साजरे होतात मुलांचे. कामाला जाणाऱ्या आयांची मुलं ज्या वेळेला येत होती, आता नाही, आता सगळे सुधारलेले आहेत आता, पण ज्या वेळेला येत होती तेव्हा ह्या मुलांचे वाढदिवस कधी आया करत नव्हत्या. आमच्याकडच्या जन्मतारखा लिहिलेल्या असतात ना, तर ह्या महिन्यामध्ये जी मुलं जन्माला आली आहेत त्या सगळ्या मुलांचा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक दिवस सगळ्या मुलांना आम्ही एकत्र करतो, त्यांना ओवाळतो, त्यांना कुंकू लावतो, ओवाळतो, गोड खाऊ तेवशी केला जातो मुलांसाठी काहीतरी. सगळ्यांचा वाढदिवस ह्या महिन्यातल्या त्या त्या महिन्यातल्या मुलांचा वाढदिवस त्या

0: महिन्याच्या शेवट 28-29 तारखेच्या दरम्यान होतो सगळ्या मुलांचा. आणि आता काय झालं, आता सगळ्यांनाच ते 5 दिवसाचे हौस झाले, आता सगळ्यांचे होतात. पण जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा खूप मजा वाटायची, मुलांच्या आईला पण खूप मजा वाटायची त्या काळामध्ये. उत्सवाचं सांगायचं तर उत्सव सगळे होतात, पण तुला मुद्दाम जर सांगायचं असेल तर होळी पौर्णिमा, होळी दिवशी तोंडावर हात घेणं हा जो एक प्रकार आहे हा मी मुळात सगळा बंद केला. शिव्या देणं, बेड बगड बोलणं, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. होळी आली आणि माझ्या लक्षात आलं की आता उद्या सगळी मुलं तोंडावर हात घेणार, दारादारा पुढे जाणार आणि वेडेवाकड्या शिव्या देणार. उद्या होळी आहे म्हटलं, आज माझ्या लक्षात आलं, तर तशी मुलांना सगळ्यांना गोळा केलं. रोज मुलं अभ्यासाला यायचीच ना माझ्याकडं. मुलांना म्हटलं, हे उद्या होळी आहे, होळी म्हणजे तेजाची पूजा असते, ते उद्या आपण होळी यज्ञ करायचा आणि आपल्यातले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण त्याच्यामध्ये सगळे जाळून टाकायचे. मग मुलं घरी लगेच संध्याकाळी सांगत गेली, उद्या होळी आहे. आणखीन काकी म्हणाले की उद्या यज्ञ करायचं आहे. पालक काय म्हणाले, हे उद्या काकीच्या दारापुढे आपल्याला तोडून हात घ्यायचा आहे. मग परत लगेच धावत आली मला सांगायला की नाही नाही, आमच्या बाबाने सांगितलं तुमच्या पुढे येऊन तोंडावर हात घ्यायचा असं माझ्या बाबाने सांगितलं. मग होय का, बाप विचारूया की बाबांना, ये तोंडावर हात घ्या. म्हणून त्या मुलाचा हात धरून मी शेजारी घरी गेले. गेल्याबरोबर ते वडील आले, पुढे आले, म्हणाले की काकी माझं चुकलं बरं का. म्हटलं, हे बघा, एकदा का मुलाला वेडवाकडं कसं जोर जोरात बोलावं न लाजता, एकदा जर मुलाला सवय लागली तर तो उद्या कसंही बोलणार, कसंही वागणार, त्याला लाज वाटणार नाही वेडवाकडं बघायला. एवढ्यासाठी मी सांगत असते की वेडवाकडं बोलू नका, शिव्या देत जाऊ नका. होय काकी, चुकलं माझं, म्हणाले. आणि तेव्हापासून आमच्याकडं होळी पौर्णिमा हा यज्ञ होतो फार मोठा. ते सगळं पालकांना पण आम्ही बोलवत असतो. आणि त्या यज्ञामध्ये कुठल्या वनस्पती जाळल्यामुळं कुठली हवा शुद्ध होते, तर त्याच्यामध्ये मी त्या सगळ्या वस्तूंची नावं लिहिली आहेत. आणि त्या वस्तू आणून आम्ही होळीमध्ये जाळतो की ज्या योगानं आसपासचं वातावरण शुद्ध होतं. ह्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास आहे आमचा. आणि त्याच्यामध्ये आम्ही विकारांच्या होती, म्हणजे माझा अहंकार मी अग्निस अर्पण करीत आहे, इदम नमम इदम अग्नय स्वाहा, अशा तऱ्हेचे 12 विकार काढलेले आहेत आम्ही. आणि 12 विकार अग्नीला अर्पण केले जातात. आणि इदम नमम इदम अग्नय स्वाहा, मुलाला चांगलं वळण लागलं. थोडक्यात मूल चांगलं उद्याचं राष्ट्र आहे हे सज्जनांचं असं माझी ओढ आहे माझी. आणि त्या दृष्टीने मग आम्ही सगळे सण साजरे करतो.
1: आणि पालखी एक करताना ते काय करतात,
0: ते ह्या लहान मुलाच्या खांद्यावर ठेवता येईल एवढी लहान पालखी आमच्याकडं. त्या पालखीत पावलं असतात, पावलांच्या आधी पूजा होते. आणि हे पावलं कुणाची, तर आजपर्यंत होऊन गेलेले उद्या होणाऱ्या सत्पुरुषांचीही पावलं आहेत. आणि ह्या पावलावर पाऊल टाकून आम्ही जाणार आहोत. अशा तऱ्हेचा मुलाला संस्कार दिला जातो, विचार दिला जातो. नंतर ती पावलं पालखीत ठेवली जातात आणि ती पालखी मुलांच्या खांद्यावर देऊन आम्ही गावातनं मिरवणूक काढतो. आता पालक सुद्धा त्याला इतकेच प्रतिसाद देतात. काही काही ठिकाणी ती पालखी आमच्या पंचशील नगरच्या गल्ली गल्लीत तर ती पालखी फिरत असते आणि तिथून ती मारुतीच्या देवळात जाते. तिथं भीमरूपी म्हटलं जातं, मुलांना प्रसाद वाटला जातो आणि मग ती पालखी पुन्हा घरी येते. आणि वाटेमध्ये आमचे जे पालक आहेत तर ते पालक ती पालखी आपल्या दारात थांबवतात, त्या पावलांची पूजा करतात, फुलं घालतात आणि पुन्हा पुढे पालखी पाठवतात. म्हणजे हा संस्कार पालकांनाही मिळतोय, आणखीन मुलाला तर मिळतोच मिळतो पण पालकांना देखील.
1: तुम्ही स्तोत्र नवीन नवीन काही काही तयार केली ना, म्हणजे आई माझा गुरु तर आपण म्हणतो
0: सगळं. म्हणजे आता आमचा सगळा कष्टाळू वर्ग आहे ना, पुरुष सुद्धा कष्ट करणारे सगळे लोक आहेत. तर मुलाच्या मनात जे बाबा जे वडील घर चालवतात तर त्यांचा कुठंच उल्लेख नाही. आणि आईबद्दल मुलाच्या मनात सतत जे चांगलं बिंबवलं जातं तसं वडिलांबद्दलही बिंबवलं जावं. म्हणून मी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी, त्याप्रमाणे बाबा माझे परमेश्वर किती कष्ट ती दिनभर, आई बाबांचे उपकार मी गुणवंत होता फिटतील. म्हणजे हाय संस्कार मुलं घेतात की मला उद्या चांगलं व्हायचंय, अशा तऱ्हेचे काही काही श्लोक आहेत.
1: आणखीन एक तुमच्याकडे वैशिष्ट्य म्हणजे दत्तक पालक.
0: पाडव्या दिवशी आम्ही ते करतो. आमचा एक मोठा कार्यक्रम असतो पाडव्या दिवशी, सगळे पालकांनी पण यायचं असतं. माझा मुलगा मी तुमच्या स्वाधीन करतोय, तर माझ्या मुलाला तुम्ही त्याला देशाबद्दल राष्ट्राबद्दल कुटुंबाबद्दल त्याच्या मनात चांगली जाणीव निर्माण व्हावी असं वळण तुम्ही माझ्या मुलाला असे संस्कार तुम्ही द्यावेत असं पालक शिक्षकाला सांगतात. आणि शिक्षक सांगतात स्वीकारलेला आहे तुमच्या मुलाला मी, आणि त्या मुलाला मी सुसंस्कृत सुसंस्कारित करीन आणि ह्या मुलाला मी देशाबद्दल राष्ट्राबद्दल आणि कुटुंबाबद्दल या मुलाच्या मनात जाणीव चांगली निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी मूल घडवीन असं शिक्षक सांगतात. आणखीन मुलगा देखील अशा तऱ्हेचा शपथ घेतो की मी शाळेमध्ये जे काही शिक्षक मला शिकवतायत ते मी मनापासून अभ्यास करेल आणि मी एक चांगला नागरिक घडेन असा विश्वास देतो.
1: बरोबर. तुम्ही इतकी वर्ष ही समाजसेवा करताय, संस्कार वर्ग, पाळणा घर, आणि शून्यातून आज ती संस्था तुमची मोठी झालेली आहे. तर काय सांगा, समाजाकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?
0: समाजाकडून माझ्या एवढ्याच अपेक्षा आहेत की समाजाने म्हणजे ह्या लोकांनी येऊन बघावं, विशेषतः आमची होळी पौर्णिमा बघावी, आणखीन तसे संस्कार त्यांनी घ्यावेत आणि आपलं मूल चांगलं घडवावं. आणखी माझी जर काही मनापासून इच्छा असेल तर रोज तिन्ही सांजेला कातरवळेला आयाने सुद्धा टीव्ही बंद करावा, सगळ्यांनी लक्ष्मीची प्रार्थना करावी, पायावर पाणी घ्यावं, म्हणजे तो संस्कार मुलं घेतात. आई वडिलांनी का करायचं तर आई वडील जसे मागतील तसं मूल घडतं. तर तिन्ही सांजेला सगळ्यांनी दैवाला, दिव्याला, प्रकाशाला नमस्कार करावा आणि मी माझ्या ज्ञानाचा प्रकाश समाजाला देईन, अंधारातून सर्वांना उजेडाकडे नेईन, स्वतःवर एक संस्कार करावा ह्या वाक्यांचा.
1: मालूताई, आता इतकी वर्ष तुम्ही संस्कार वर्ग चालवता, त्यातली बरीचशी मुलं आता मोठी झाली असतील आणि तुमच्या संस्कारांमुळे चांगलं कामही समाजात करत असतील, तर अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येईल का?
0: जरूर आहे. सुभाष बुवा नावाचा एक मुलगा आहे, तो चिपाडाच्या झोपडी असतात तशा झोपडीत राहणारा हा मुलगा, हा आता उपशिक्षणाधिकारी झाले आहे. लमान तांड्यासाठी तो काम करतो, म्हणजे अजूनही तो हे काम पुढे चालवतो.
1: तुमचे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत देतोय
0: आणि तो काम करतोय त्यांच्यासाठी. पार्वती कमते नावाची एक मुलगी आहे, ती मुलगी सुद्धा इतकी चांगली आहे, ती आता स्वतःचा तिचा एक उद्योग आहे कपड्यांचा, म्हणजे ती ड्रेस शिवते आणि ते पाठवते. तिच्या हाताखाली तिने ज्या मुली ठेवल्या आहेत, 12 का 15 मुली आहेत, त्यांना मशीन दिली आहेत आणि त्यांच्याकडनं ड्रेस शिवून घेते आणि ते ती विक्रीला दुकानामध्ये पाठवते. नंतर मनोज कोरडे नावाचा एक मुलगा आहे, तो आता आमच्या संस्थेच्या कार्यकारिणीवर आहे, त्याचा स्वतःचा फार मोठा उद्योग आहे, 10-15 कुटुंब तो चालवतो. मी त्याचा स्वतःचा जो काही उद्योग त्यांनी सुरू केला तो, त्याला आम्ही इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्सचा छोटासा कोर्स दिला मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी, आणि तो आज बँकेचा एका संचालक पण आहे.
1: अशा या मुलांकडे बघून तुम्हाला फार छान वाटत असेल.
0: आपण वाटते मी दागिन्याने मढली असं वाटतं मला हे मुलं बघितली.
1: फारच छान. तुमचा हा ना सगळा प्रवास जो होता, म्हणजे एक कारण घडलं संस्कार वर्ग सुरू करण्यासाठी, पाळणा घर सुरू करण्यासाठी, आणि ते तुम्ही सुरू केलं आणि हळूहळू विस्तारत गेलेलं, आणि आज सांगलीमध्ये अनेक ठिकाणी हे तुमचे संस्कार वर्ग सुरू आहेत. तुमच्या पाळणा घरात आज 100+ मुलं रोज येत आहेत, अनेक कुटुंब तुमच्यामुळं स्वतःच्या पायावर उभी राहून कमावत आहेत, आणि त्यातल्या काही जणांनी अनेकांना रोजगार दिलेत. खरंच हे कुटुंब तुमचं खूप विस्तारलेलं आहे आणि यातून प्रेरणा घेऊन अनेक जण आपल्या देशासाठी काम करतील अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया. जाता जाता मला आठवत आहे त्या ओळी, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, वाचला वेदांत सारा क्षणमात्र यांना विसरलो, मित्र हो आजच्या क्षणी वेदांत सारा विसरलो. शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, शास्त्रातही नाही इतुका स्पष्ट कुठे सांगितला, अर्थ साऱ्या जीवनाचा यांनी मला सांगितला.
0: अरे
1: तर जीवन कसं असावं आणि कसं जगावं याचा एक वस्तुपाठ तुम्ही घालून दिलेला आहे आणि त्यातून अनेकांना प्रेरणा मिळेल. आज वयाच्या 95व्या वर्षी सुद्धा तुम्ही कार्यरत आहात आणि आपण समाजाचं देणं लागतो ह्याची जाणीव तुम्हाला आणि तुमच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांना ती मिळतीये. मालूताई, तुम्ही आज आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या, तुमचा प्रवास सांगितलात, अनुभव कथन केलं, त्याबद्दल आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं मी आपली मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.
0: नमस्कार.
2: जीवन त्यांना कळले हो, मालूताई जोशी यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेला मुलाखतीचा उत्तरार्ध आपण ऐकलात.

वनिता मंडळ आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. मैत्रिणींनो, आजपासून आपल्या कार्यक्रमामध्ये आपण एक नवीन मालिका सुरू करतोय, अथ योगानुशासनम. या मालिकेमध्ये आपण भेटणार आहोत डॉक्टर प्रणोती पिसे यांना. योगामधली MA ची पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. याशिवाय YCB हा जो आंतरराष्ट्रीय पातळीवरचा योगाचा कोर्स आहे त्याचाही अभ्यास त्यांनी केलेला आहे. त्याच्या परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत आणि सध्या त्या योग शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर भेटूया त्यांना, ऐकूया मालिका अथ योगानुशासनम. आज या मालिकेचा पहिला भाग प्रसारित होतोय.

नमस्कार. आजचा विषय आहे स्त्री आणि सौंदर्य. सौंदर्य ही स्त्रीला मिळालेली एक निसर्गदत्त देणगी आहे. आजच्या स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. पण आधुनिक भोगवादी आणि सोशल मीडियाच्या युगामध्ये सौंदर्याची व्याख्या ही फक्त गोरी त्वचा, झिरो फिगर यामध्ये संकुचित होऊन अडकून पडली आहे. असण्यापेक्षा दिसण्याला खूपच महत्व आलं आहे. रवींद्रनाथ टागोर म्हणतात, सौंदर्य हे बाह्य रूपात नाही तर अंतःकरणात असते. स्त्रीचे खरे सौंदर्य तिच्या करुणेमध्ये, वात्सल्यामध्ये, कर्तृत्वामध्ये आणि आत्मविश्वासामध्ये आहे. भारतीय परंपरेमध्ये स्त्रीला आदिशक्तीचे रूप मानले आहे. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते तत्र रमन्ते देवताः. ईश्वराने स्त्रीवर गर्भधारणेची जी काही जबाबदारी दिली आहे ती सक्षमपणे पेलण्यासाठी योग्य आहार, विहार, आचार, विचार आणि व्यवहार या पंचसूत्रीमधून स्वतःचे शारीरिक, मानसिक आणि त्याचबरोबर सामाजिक आरोग्य टिकवणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि यासाठी स्वतःच स्वतःला मदत केली पाहिजे. फक्त दिवसातून एक तास स्वतःसाठी यावर अंमलबजावणी केली पाहिजे. राहिलेलं उरलेलं न खाता शरीरासाठी आवश्यक

असलेलं संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मी दिवसभर धुणंभांडी करते, घरातली सगळी कामं करते, म्हणजे मला व्यायामाची काय आवश्यकता? हा विचार पूर्णतः चुकीचा असून जाणीवेनं स्वतःच्या शरीरासाठी त्याच्या सुडौलतेसाठी योगाभ्यास करणं खूप आवश्यक आहे. हटप्रदीपिका हा जो योगशास्त्राचा आधारभूत ग्रंथ आहे त्यामध्ये हटसिद्धीची लक्षणं सांगताना सांगितलं आहे, वपुकृशत्वम वदने प्रसन्नता नादस्फुटत्वम नयने सुनिर्मले अरोगता बिंदु जयोग्नी दीपनम नाडी विशुद्धीर हटसिद्धी लक्षणं.

कटुवाणी, कृतीतील चपळता, अरोगता हीच खरी सौंदर्याची लक्षणं होत. इतरांना दाखवण्यापेक्षा मी स्वतःला सुंदर वाटली पाहिजे, मी स्वतःला सुंदर दिसली पाहिजे. त्यासाठी आपल्याला हटयोगाचा अर्थातच योगाभ्यासाचा रोजच्या रोज सराव करणे आवश्यक आहे. आसनांच्या सरावानं शरीराची लवचिकता वाढते आणि अनावश्यक फॅटचे प्रमाण देखील कमी होते. मग या आसनांमध्ये आपण ध्यानात्मक, शरीर शिथिलीकरणात्मक आणि क्रियात्मक अशी सर्व प्रकारची आसने करू शकतो. गत्यात्मक आणि स्थितीनुसार सूर्यनमस्कार घातल्याने शरीरातील व्हिसरल फॅट कमी होते, उदरांतर ग्रंथींवर दाब व ताण निर्माण होतो आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते, अर्थातच त्यांचे कार्य सुधारण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. मलासनासारखी आसने स्त्रीच्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सचे आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत उपयोगी पडतात. प्राणायामाने मन शांत होते, हार्मोन्स नियंत्रित होतात आणि त्यामुळेच अनुलोम विलोम, भ्रामरी यासारख्या प्राणायामाचा अभ्यास आपण करू शकतो. आपण बऱ्याच ठिकाणी ध्यानाचा उल्लेख ऐकतो. ॲक्च्युली आपण धारणेपर्यंतचा अभ्यास शिकवू शकतो. ध्यान हे आपोआप लागत असतं, याच्यावर रिसर्च देखील झालेला आहे आणि ध्यानाचा शरीरातील हार्मोन्सवर खूप चांगला परिणाम होतो हे सिद्ध झालेलं आहे. विविध मुद्रा जसं की सिंहमुद्रा, षणमुखी मुद्रा या केल्याने चेहऱ्यावरील पेशींना ताण येतो आणि त्यामुळे फेशियल वगैरे करण्याची आवश्यकताच भासत नाही. आणि अशा रीतीनं आपण मुद्रांचा वापर करूनही सौंदर्य प्राप्त करू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण फक्त सौंदर्य आणि योग या विषयावर बोललो. अशाच आणखी नवनवीन विषयांसोबत अथ योगानुशासनम या मालिकेच्या पुढच्या भागात भेटत राहू. नमस्कार.

0: अथ योगानुशासनम या मालिकेचा आज पहिला भाग आपण ऐकलात. यामध्ये डॉक्टर प्रणोती पिसे यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं. वनिता मंडळ या कार्यक्रमात यानंतर प्राध्यापिका रुपाली वाडेकर यांच्या कविता.
1: माझी एक कविता जी मला फार आवडते ती कविता मी पहिल्यांदा इथे सांगू इच्छिते. ही कविता एक रूपक आहे, मेघाचं रूपक. मेघ बरसतो, अनेकांचा संताप निवारतो, पीक पाणी देतो, पण याचा कुठलाही अभिमान त्याच्याकडे नसतो. आणि या मेघाची जी परिणती आहे ती तो मेघ मोकळा होऊन जाणं, रिकामा होऊन जाणं, त्याचं रितेपण हे खरं त्याचं ऐश्वर्य, त्याची मिळकत आहे. या मेघासारखे अनेक संतजन सज्जन आपल्या आजूबाजूला असतात, जे दुसऱ्यांसाठी अविरत कष्ट घेतात आणि दुसऱ्यांसाठी झिजणं, चंदनापरी देहाला झिजवणं, याच्यामध्ये ते त्यांची जीवनाची सार्थकता मानतात. अशा संत सज्जनांना समर्पित ही मेघाचं रूपक असलेली कविता. ग्रीष्मातल्या भयाण उकाड्यात एक मेघ दिसला आभाळात, उन्हाच्या झळांनी देहाच्या लाह्या, तरी तो अंतरी स्वानंद स्नात. कुठून आला कुणास ठाऊक, पण आला खरा वेळेस धावून. धरतीची आर्त साद ऐकताच ओलाव्याची शिदोरी घेऊन, काळवंडल्या कांतीला तेजाचा काठ, जीवनभाराने शिणलेली पाठ, तितिक्षेची जणू परीक्षा घेत पायांतळी तीव्र उन्हाची वाट. तरीही स्वतःचे क्लेश विसरून, हसत मुखाने बाहू पसरून, सूर्याला अलगद आडोसा करून, लोकांचा ताप त्याने घेतला पिऊन, त्याच्या स्पर्शात अपार गारवा आणि मनाचा निखळ बरवा, विसावा देऊन पोळल्या जीवांना कर्तृत्वाचा तो करी ना दावा. विनयही लाजला पाहून त्याला, इतका तो मेघ कृपाळू भोळा. दुसऱ्यांसाठी रीता होताना अविरत कष्ट सोसत गेला, तृषार्तांना गोड जीवन दिलं, ढेकळांचं देखील लोणी केलं. इतका बरसला जिव्हाळ्यानिशी की मनाचं मी पण धुवून नेलं. समरसला असा तो जीवन रसात, समरसला असा तो जीवन रसात की घनत्व त्याचं त्याने राखलं.

च नाही आणि पाहता पाहता विरला असा की आकाशा वेगळा तो उरलाच नाही, आकाशा वेगळा तो उरलाच नाही। एक कविता आहे छोटीशी, जीवन एक तपस्या। मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, मंथन होते गाढ दयाचे तेव्हा मिळते लोणी, सागर तपतो अंतरातुनी तेव्हा वर्षे पाणी। परिश्रमाविन नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, परिश्रमाविन नसे सर्वथा फलप्राप्तीची आशा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या। सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, सूर्य उगवतो अस्तही होतो तसे संपती श्वास, उदया ठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास, उदया ठाई विलय नांदतो अस्तित्वास प्रयास। अनुत्तरित ती कधी जन्मली नाही कोण समस्या, हे जीवन एक तपस्या। कर्तव्यांचा यज्ञ इथे अन स्वप्नांची आहुती, सत्य अटळ परी का धावावे मन मिथ्याच्या पाठी। यशापयश हे तुझेच, यशापयश हे तुझेच, तरीही भीड कशी संघर्षा, हे जीवन एक तपस्या। जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, जनन मरण हे अविरत आहे जो येणे तो जाणे, कर्म भोग तव जाण शिदोरी अन्य काय ते नेणे। सुख दुःखांच्या काननातुनी मुक्तीचा कानोसा, हे जीवन एक तपस्या, हे जीवन एक तपस्या। अनेकांनी प्रेमावरती कविता केली, म्हणजे कवी आहे आणि प्रेमावरती काही केलं नाही असे विरळच सापडतील। मीही माझ्या बुद्धीला जशा प्रकारे प्रेम ही संकल्पना समजून आली ती कविताबद्ध करण्याचा प्रयत्न केला। ही आपली आपली प्रेमाची परिभाषा की प्रेम कसं आहे, मीठ पाण्यात विरणे, मग मिठाचं वेगळेपण राहत नाही, साखरेचे विरघळणे, मग साखरेचं साखर रूप पण संपून जातं। मीठ पाण्यात विरणे, साखरेचे विरघळणे, समर्पणी अस्तित्वाच्या प्रेम परिभाषित आहे। प्रेम म्हणजे अस्तित्वाचं समर्पण। कल्पना सहवासाच्या, वेदना विरह व्यथेच्या, प्रेम हा प्राणांतीचा प्रार्थनामय स्वर आहे। प्रेम मौनाची भाषा, प्रेम निष्ठेची परीक्षा, तितिक्षा पांथस्थाची, अनंताचा पथ आहे। व्यर्थ परिदेवनेचा, परिदेवना म्हणजे तक्रार शोक, व्यर्थ परिदेवनेचा कंठ संतृप्ततेने आर्त स्वर स्नात होता, प्रेम ते गीत आहे। शुचित्वाचे फळ आणि अंतरीचे बळ स्नेही, देशकाळातीत काही तत्व हे विदेही आहे। प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, प्रेम माझ्या तुझ्यातील अपेक्षित क्षेम नाही, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे, मुक्तीच्या पाखराला प्रेम आकाश आहे। सागर तो खारट म्हणूनी अपेय ठरे लोकांसी, तेव्हा त्याच्या हृदयाला वाटले मी मेघ बनावे। तो तप तप तपला आणि आकाशी मेघ बनूनी, देशात दूरच्या गेला लोकांस द्यावया पाणी। बरसून रिता होताना तो तोच सरोवर झाला, लोकांच्या निववित तापा खर्चली ही जीवन वेला। पोसले किती वृक्षांना, तहानेस किती भागविले, किती पशुपक्षांचे मेळे तीरावर त्याच्या रमले। किती पांथस्थ, किती प्रेमी, किती त्रस्त जीव एकाकी, किती ऋतू बहरले रुजुता पाऊनी त्याच्या जीवनी। मग एक काळ ग्रीष्माचा सूर्याचा चढला पारा, असूयेने त्यास म्हणाला तुझ गिळून टाकतो सारा। तो उंचा उनिया बाहू त्याला स्वीकर्ता झाला, लागलीच दृष्ट तळ्याला अन ओघही आटत गेला। काठावर आता तसले सोहळे कुठे होतील, तो मिटून घेत जाताना पलटून दृश्य जातील। की ज्यांना पंख मिळाले ते गगनी घेतील थारा,

तील चहुंस पशुही शोधूनी निवारा दुसरा, पण कधी तळ्याच्या हृदयी पाहुनी स्थान स्वतःचे, सर्वस्व तया मानूनी जो मीन बिचारा उरला, की इतर तुझ्या स्मरणात जगतील सुधा इतरत्र, पण पाण्याविन माशाला ठावही नसे जगतात, या निर्वाणीच्या समयी त्याने कोणास पहावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे, तुझ सवे सरोवर मित्रा त्यानेही संपून जावे। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी। आज मनाला अवचित कळली जगण्याची नाजूक हातोटी, आज उमगले मी ही जन्मलो राजहंसकी होण्यासाठी। आज वाटले जे घडते ते घडते त्याला दैव म्हणावे, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते, चुकलेले क्षण मागे ओढून कुठे नव्याने जगता येते, नियती लावून कर्म मापटे घटका घटका मोजून देते, वाळू होऊन त्या घटकांतून अलिप्त अंगी सरण्यासाठी। आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही, सुख असते का अजूनही काही आत्मतृप्तीहून भिन्न असेही, स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही, स्वरूपाची स्वरूपा वाचूनी अन्य रूपाशी तुलना नाही। आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी, आज लाभले मला नयनते माझी प्रतिमा बघण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। या धरतीला कवेत घेण्या गगन उभे विस्तारून छाती, कमल उमलते त्या चंद्राच्या निर्मल शीतल मायेपोटी, प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती, प्रेमासाठी हृदयाकाशी तेवत राहते जीवन ज्योती। आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत, आज जाणले अवधी असतो अवकाशाला घेऊन सोबत, जीव धावतो स्वप्नां मागे ज्याची त्याची नियती शोधत, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी, बोधच उरतो निव्वळ शिल्लक कैवल्याची घेण्या भेटी। आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी, आज जाणले या जगण्याचा हेतू सुंदर जगण्यासाठी। तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं। तुझ्या पावलांना नेहमी फुलाचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावं सुद्धा लागतं। कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, कच्च्या मातीलाच तेवढा कुंभारातून हात धरतो, घट घडता तिला एकटच तपावं सुद्धा लागतं, घट घडता तिला एकटच तपावं सुद्धा लागतं। महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, महादेवालाही चुकलं नाही विष पिणं मंथन होता, मंथनाच्या तीव्र कळा कशा चुकतील माणसालाही। इथे चंद्र सूर्यालाही ग्रहण लागतं फिरून फिरून, इथे चिखलातच उमलणं भाग पडतं कमळालाही। चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी, चिताभस्म अंगी फासून स्मशानवस्ती करणाऱ्याने तुझं नशीब असं का लिहिलं हा प्रश्न कुणाला करशील तरी। काळाचं हे अवघड गणित तुझं तुला तुझ्या पुढे सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी, सातत्याने सोडवत राहशील तेव्हा सुटेल कधीतरी। घनाचे घाव सोसून कधी दगडातूनच देव घडतो, काळ्या गहिऱ्या घनातूनच सृजनशील पाऊस पडतो, मुकाट्याने भोगत जाऊन सारे प्रश्न सोडून देऊन आयुष्याला कधी मुक्याने सोसावं सुद्धा लागतं। सोनं तेवढंच कशाला उरतं, किटाळ

0: ते झडून जातं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावंसुद्धा लागतं, परिस्थितीच्या निकषापुढे तगावंसुद्धा लागतं। आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच, आभाळ छातीवर पेलायचं दुष्कर आव्हान स्वीकारतानाच छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावंसुद्धा लागतं, छातीत विजेचं बळ घेऊन गगन भेदावंसुद्धा लागतं। तुझ्या पावलांना नेहमी फुलांचा गालीचा कसा मिळेल, कधी काट्याच्या वाटेवरून चालावंसुद्धा लागतं। आता एक कविता जी मी स्वतःविषयी लिहिलेली आहे की जगणं काय आहे, जगणं हे नाही आहे की आपण काय टप्पे टोणपे खातो, जगणं हे आहे की ते खात असताना आयुष्यातल्या निरनिराळ्या प्रसंगांना सामोरं जात असताना आपण घडतो कसे, आणि हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। तोच आशय मांडणारी ही माझी कविता, नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे। मथन म्हणजे मंथन। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे, की पंखात बळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे, की पंखात बळ पाखराच्या ही येते तया तोलणारे गगन मुख्य आहे। मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले, मी तर ध्येय वेडा असाही तसाही, खुळ्यातच निघालो तरी काय झाले, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, मला ध्येय जपते सख्या जीवलगागत, तया चित्ती माझे स्मरण मुख्य आहे। पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकार तुकुणाला, पहाडांत वारा जसा शीळ भरतो, गिरीकंदरांतून पुकार तुकुणाला, तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला, तसा मीही फिरतो मनाच्या शिळेला, कधी जाग येईल विचारत स्वतःला, भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाडांत गणलो तरी काय झाले, भटकता भटकता जरी एकटा मी, उन्हाडांत गणलो तरी काय झाले, की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे, की झालो सुवासित मी एकांतवासी, हे माझे मला आत्मधन मुख्य आहे, की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो तया भेटल्याविन कसा जाऊ परतून, की ज्याच्या कृपेने जगी जीव जगतो तया भेटल्याविन कसा जाऊ परतून, जगी वासनांची मजुरी करावी फकीरी बरी मी समजलो तिच्याहून, जगी वासनांची मजुरी करावी फकीरी बरी मी समजलो तिच्याहून, मुखी रंग चढला विरागाचा आणि विदूषक म्हणविलो तरी काय झाले, मुखी रंग चढला विरागाचा आणि विदूषक म्हणविलो तरी काय झाले, जिथे रंग सारे प्रकाश एक होती, जिथे रंग सारे प्रकाश एक होती त्या दीप्तीत माझे मरण मुख्य आहे। नसे प्रश्न जगणे कसे लाभले मज, मी घडलो कसा ते मथन मुख्य आहे।
1: प्राध्यापिका रूपाली वाडेकर यांचं कविता वाचन आपण ऐकलं।

आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. पत्रव्यवहारासाठी आमचा पत्ता: आकाशवाणी सांगली केंद्र, द्वारा केंद्र निदेशक, कोल्हापूर रोड, सांगली. पिन कोड नंबर 416 416. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपल्या सूचना, आपले अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमचा मेल आयडी आहे sangliakashvani@gmail.com. याशिवाय फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स उपलब्ध आहेत. ऐकत रहा आकाशवाणी, एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही. याबरोबरच आजचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला वरदाला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहेत. ठळक बातम्या. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद, तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धरमशाला इथं रंगणार.

दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. देशातल्या उत्कृष्ट स्टार्टअप्सना या कार्यक्रमातून जागतिक गुंतवणूकदारांशी जोडता येईल. तसंच हा सोहळा देशातल्या उच्च शिक्षण परिसंस्थेतल्या नवोन्मेषाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरेल असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय. नंतर प्रधानमंत्री उद्या दोन दिवसांच्या स्लोव्हाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथं ते स्लोव्हाकियाचे अध्यक्ष पेलिग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. स्लोव्हाकियाचा दौरा आटोपून प्रधानमंत्री पुन्हा फ्रान्समधल्या एव्हियन इथं परत येतील. तिथं ते 16 आणि 17 जूनला G7 देशांच्या शिखर परिषदेत सहभागी होतील. या परिषदेतल्या भारताच्या सहभागातून जागतिक पातळीवर देशाच्या वाढत्या महत्वावर भागीदार देशांनी दाखवलेल्या विश्वासाची प्रचिती येते असंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलंय. या परिषदेसाठी सलग 8 वेळा भारताला आमंत्रित केलं गेलंय. यानंतर 18 जून रोजी पॅरिस भेटीनं प्रधानमंत्री आपल्या दौऱ्याचा समारोप करतील. तिथं ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत व्हिवाटेक 2026 या आयोजनात सहभागी होतील. पॅरिसमधल्या भारतीय समुदायाला भेटण्यासाठी आपण उत्सुक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण दौऱ्यामुळे युरोप आणि G7 देशांसोबतच्या भारताच्या दृढ संबंधांना अधिक बळकटी मिळेल तसंच आपल्या भागीदारीची व्याप्ती वाढवण्यासाठी देशाची दृढ वचनबद्धताही अधोरेखित होईल असंही प्रधानमंत्र्यांनी निवेदनात म्हटलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राविरुद्ध बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेतल्या. त्याबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होते. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची भारताची क्षमता सिद्ध झाली आहे. युद्धतंत्राच्या बदलत्या परिस्थितीत ड्रोन, उपग्रह आणि रोबोटिक्स यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याचं आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय हवाई दलात नव्यानं नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांना केलंय. हैदराबादमध्ये डुंडीगल इथल्या हवाई दल अकादमीत आयोजित 217व्या तुकडीच्या संयुक्त दीक्षांत संचालनाप्रसंगी ते बोलत होते. आधुनिक काळात युद्धपद्धतीत मोठे बदल झालेत आणि अधिकाऱ्यांनी नवीन युद्धप्रणाली आणि रणनीतींबाबत स्वतःला सतत अद्ययावत ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. यावेळी संरक्षण मंत्र्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत प्रशिक्षण घेतलेल्या महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीलाही सेवेत समाविष्ट केलं. या महिला कॅडेट्स गेल्या वर्षी एनडीएमधून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर शाखा विशिष्ट प्रशिक्षणासाठी हवाई दल अकादमीत दाखल झाल्या होत्या. यावेळी Su-30 MKI सारंग हेलिकॉप्टर आणि सूर्यकिरण एरोबॅटिक समूहानं त्यांची हवाई प्रात्यक्षिकही सादर केली. संरक्षण दलाच्या विविध शाखांमधील वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या विमानाला आज सकाळी आसाममधल्या हवाई दलाच्या जोरहाट तळावर अपघात झाला. यानंतर तातडीनं आग आटोक्यात आणायचं काम सुरू केल्याचं हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केली असल्याची माहितीही हवाई दलानं दिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज डेहराडून इथल्या इंडियन मिलिटरी अकादमीत दीक्षांत समारंभासाठी उपस्थित राहणार आहेत. या वर्षीच्या दीक्षांत संचलनात पहिल्यांदाच महिला कॅडेट सहभागी होणार आहेत. या भव्य सोहळ्यात 500 पेक्षा जास्त कॅडेट्स अंतिम टप्पा पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून नियुक्त होतील. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
इराणनं अणुऊर्जेचा नागरी वापरासाठीचा कार्यक्रम राबवायला हरकत नसल्याचं ट्रम्प यांच्या प्रशासनानं म्हटलंय. इराणबरोबरच्या अणुकरारात तसं कलम समाविष्ट करायला हरकत नाही, मात्र त्यापूर्वी इराणला अण्वस्त्र तयार करता येणार नाही अशा रीतीनं तिथल्या पायाभूत सुविधा नष्ट केल्या पाहिजेत अशी अट अमेरिकेनं घातली आहे.

दोन्ही देशांमध्ये शांतता कराराची बोलणी चालू असून त्यातला काही तपशील अमेरिकेच्या सूत्रांनी काल उघड केला. तहातल्या कलमांनुसार इराणला अण्वस्त्र निर्मितीसाठी लागणारी सामग्री नष्ट करावी लागणार आहे, तसंच अणुप्रकल्पांची वेळोवेळी तपासणी करून घ्यावी लागेल. भारतानं रशियाकडून इंधन तेल खरेदी केल्याचं फिनलंडनं समर्थन केलं आहे. तेलाच्या दरांबाबत युरोपात निश्चित केलेली मर्यादा पाळली जात असल्याचं फिनलंडच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री एलिना वॉल्टोनेन यांनी म्हटलंय. फिनलंडच्या दौऱ्यावर गेलेले परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याशी त्या काल बोलत होत्या. अमेरिकेनं जागतिक बाजारपेठेतला तोल सांभाळण्यासाठी भारताला रशियाकडून तेल खरेदीची मुभा दिली आणि नंतर त्याबद्दल भारतीय मालावर दंडात्मक शुल्क लादलं अशी टीका जयशंकर यांनी यावेळी केली. काँगोमधल्या इटुरी प्रांतात इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद झाली तर आणखी 5 जणांचा मृत्यू झाला. काँगोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. यामुळे इबोलाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या 689 वर पोहोचले तर यापैकी 139 रुग्णांचा मृत्यू झालाय. इबोला विषाणूच्या बुंडीबिग्यो या नव्या प्रकारामुळे हा आजार उद्भवलाय. या उद्रेकाचा सामना करत असताना वैद्यकीय साहित्याचा तुटवडा, मर्यादित उपचार क्षमता आणि निधीची कमतरता या समस्या भेडसावत असल्याचंही या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतला पहिला सामना हिमाचल प्रदेशात धर्मशाला इथल्या मैदानावर होईल, मात्र पावसामुळे नाणेफेकीला विलंब झालाय. मालिकेतला दुसरा सामना येत्या 17 जूनला लखनौ इथं तर तिसरा आणि अखेरचा सामना 20 जूनला चेन्नई इथं होणार आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या सामन्यात यजमान इंग्लंडनं श्रीलंकेचा 57 धावांनी पराभव केला. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 1 बाद 219 धावा केल्या तर श्रीलंकेचा डाव 132 धावात आटोपला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात उद्या होणार आहे. सिडनी इथं सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू हिचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात जपानच्या अकाने यामागुची हिनं सिंधूचा सरळ गेममध्ये पराभव केला. सिंधूच्या पराभवानं भारताचं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार अधिक कार्यक्षमतेनं आणि गतीनं काम करत असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलाय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातल्या केंद्र सरकारला 12 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं बुलडाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि जर्मनी यांच्यातली विकास भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी आज नवी दिल्लीत नीती आयोग आणि जर्मनीच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. जर्मनीचं तांत्रिक कौशल्य आणि आर्थिक क्षमता तर भारताची धोरणात्मक महत्वाकांक्षा आणि संस्थात्मक ताकद या एकमेकांना पूरक असल्याचं मत या बैठकीत व्यक्त करण्यात आलं. नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओदिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगड राज्यांमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय. आसाम आणि मेघालयात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुढचे 2 दिवसात देशाच्या काही भागात मुसळधार पावसाची तर महाराष्ट्रात उद्यापर्यंत मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भात आज उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना, भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. डीआरडीओच्या बहुस्तरीय मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचण्या यशस्वी. इराणनं शांततापूर्ण नागरी वापरासाठी अणुऊर्जेचा कार्यक्रम राबवायला अमेरिकेची हरकत नाही. काँगोमध्ये इबोलाची लागण झालेल्या 17 नवीन रुग्णांची नोंद तर आणखी 5 जणांचा मृत्यू. आणि भारत अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट सामना आज धर्मशाला इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एकल माता एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस शिरसेचा 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नवा विक्रम. आणि आता बातम्या विस्तृतपणे. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. एकल मातांच्या पाल्यांना विविध क्षेत्रात प्राधान्य सवलती आणि शैक्षणिक सहाय्य देण्याच्या दृष्टीनं उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. यासंदर्भात येत्या 17 जून रोजी राज्यातल्या 1500 महाविद्यालयांच्या प्राचार्यांची विशेष ऑनलाईन बैठक बोलावली असल्याचं ते म्हणाले. एकल मातांच्या पाल्यांसाठी

विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटना म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-2027 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकडे असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येईल. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं सीबीएसईनं स्पष्ट केलं आहे. केंद्र सरकारच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या महत्वाकांक्षी योजनेमुळे देशात मुलींच्या सक्षमीकरणाला मोठी गती मिळाली आहे. गेल्या दशकात या योजनेमुळे मुलींच्या जन्मदरात आणि शिक्षणात महत्वपूर्ण सुधारणा झाली आहे अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्रालयानं दिली. मुलींना सुरक्षित आणि सक्षम वातावरण देण्यासाठी ही योजना पुढेही प्रभावीपणे राबवली जाईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातल्या मुलींचा जन्मदर 2014-2015 918 होता. 2024-2025 तो 929 पर्यंत वाढला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही मुलींचा टक्का वाढला असून माध्यमिक पातळीवर मुलींची पटसंख्या 75.51% (80.2%) झाली आहे असं आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीच्या आकडेवारीत म्हटलं आहे. सीमावर्ती भागातल्या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्याविषयक बदलांचा अभ्यास करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत लोकसंख्याविषयक बदल या विषयावर एक बैठक झाली. बेकायदेशीर स्थलांतर आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या लोकसंख्या वाढीचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. लोकसंख्या वाढीच्या समस्येवर उपाय सुचवण्यास या समितीला सांगण्यात आलं आहे. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांविरोधात बहुस्तरीय संरक्षण आणि मध्यम पल्ल्यावरील जहाजांना लक्ष्य करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या 3 यशस्वी चाचण्या काल आणि परवा घेण्यात आल्या. त्याबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. समाज माध्यमांवर सिंग यांनी म्हटलंय की या चाचण्यांमुळे आक्रमक आणि प्रतिरोधक अशी क्षेपणास्त्र बाळगणाऱ्या निवडक देशांमध्ये आता भारताची गणना होत आहे. नौदलाच्या मध्यम पल्ल्याच्या जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनीही आपली क्षमता सिद्ध केली आहे असंही त्यांनी सांगितलं. या चाचण्यांद्वारे लांब आणि मध्यम पल्ल्यांची क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्याची क्षमता सिद्ध झाली आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं परीक्षा अधिकाऱ्यांसाठी क्षमतावृद्धी कार्यक्रम राबवण्याची घोषणा केली आहे. संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षांशी संबंधित यंत्रणांची क्षमता अधिक वाढवणं तसंच ऑफलाईन स्वरूपात होणाऱ्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडल्या जातील याची सुनिश्चित करणं हे उद्देशाने हा कार्यक्रम राबवला जाणार असल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. याअंतर्गत संस्थेच्या वतीनं घेतल्या जाणाऱ्या पदवीपूर्व नीट आणि इतर परीक्षांच्या आयोजनात सहभागी असलेल्यांना विशेषतः परीक्षा केंद्रांचे अधीक्षक पर्यवेक्षक यांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं राष्ट्रीय चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर आज रवाना झाले. देशाच्या धोरणात्मक संकल्पनेत फ्रान्सला विशेष स्थान आहे. आपल्या फ्रान्स भेटीत दोन्ही देशांमधले आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावर भर असेल असं त्यांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
फ्रान्स भेटीत प्रधानमंत्री उद्या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन

यांच्यासह दोन्ही देशांमधल्या नवोन्मेष वर्षानिमित्त आयोजित भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्घाटन करतील. नंतर प्रधानमंत्री उद्या 2 दिवसांच्या स्लोवाकिया दौऱ्यासाठी रवाना होतील. तिथे ते स्लोवाकियाचे अध्यक्ष पेलेग्रिनी आणि प्रधानमंत्री फिको यांची भेट घेतील. या दौऱ्यामुळे युरोपीय महासंघासोबतच्या भारताच्या धोरणात्मक भागीदारीला नवी ऊर्जा मिळेल, तसंच दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांनाही नवी गती मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. सक्तवसुली संचालनालयाने काल मुंबईत रिलायन्स अनिल अंबानी समूहाच्या 2 माजी अधिकाऱ्यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत ताब्यात घेतलं. ईडीच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. भारतीय स्टेट बँकेला 114.98 कोटी रुपयांना फसवल्याप्रकरणी ही कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. रिलायन्सला ज्या 11 बँकांनी 735 कोटी रुपयांचं कर्ज दिलं त्यात स्टेट बँकेचा समावेश आहे. भांडवली बाजारातील विक्रमी पदार्पणामुळे स्पेस एक्सच्या कंपनीचं मूल्यांकन सुमारे 2,10,000 कोटी डॉलर्सवर पोहोचलं. त्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क जगातले पहिले ट्रिलियनर बनले आहेत. वॉल स्ट्रीटवरील आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ अर्थात प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव म्हणून वर्णन केलेल्या या व्यवहारानंतर स्पेस एक्सचे समभाग पहिल्याच दिवशी 19% अधिक वाढले. या वाढीमुळे रॉकेट आणि सॅटेलाईट कंपनीमधल्या मस्क यांच्या हिश्श्याच्या मूल्यात लक्षणीय वाढ झाली. 2002 स्थापन झालेली स्पेस एक्स व्यावसायिक प्रक्षेपण स्टारलिंकद्वारे सॅटेलाईट इंटरनेट सेवा आणि अमेरिके सरकारच्या अंतराळ कार्यक्रमांमध्ये एक प्रमुख कंपनी म्हणून उदयाला आली आहे. पंजाबमधल्या गुरु नानक स्टेडियमवर सुरू असलेल्या इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 9 या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरच्या तेजस सिरसे यानं आपल्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तेजसनं केवळ 13 सेकंद 27 मिलिसेकंदात हे अंतर कापलं. त्यानं यापूर्वीचा 13 सेकंद 41 मिलिसेकंदाचा स्वतःचा जुना राष्ट्रीय विक्रम मोडला. या कामगिरीमुळे तेजस याच वर्षी होणार असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. या हंगामातली आशियाई खेळाडूंमधली मुलांच्या पुरुषांच्या 110 मीटर अडथळा शर्यतीत ही 6वी सर्वात वेगवान वेळ ठरली आहे. अकोला जिल्ह्यातल्या अकट तालुक्यात युरिया खरेदीसाठी आता 7-12 उतार्याची अट रद्द करण्यात आली आहे. आता युरिया आधार कार्डवर मिळणार आहे. याआधी आधार कार्डवरच खत मिळत होतं, पण साठेबाजी आणि काळाबाजार होण्याच्या चिंतेमुळे 7-12 सक्तीचा करण्यात आला होता. मात्र लोकांच्या असंतोषामुळे आता पुन्हा केवळ आधार कार्डवरच युरिया वितरणाचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. कमाल 5 बॅगच युरिया मिळण्याची अट घालण्यात आली आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. प्रधानमंत्री फ्रान्स आणि स्लोवाकिया दौऱ्यावर रवाना. भारत इनोव्हेट्स या सोहळ्याचं उद्या करणार उद्घाटन. आणि राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत तेजस सिरसेचा 110 मीटर अडथळ्यांचा शर्यतीत नवा विक्रम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

म्हणाले, एकल मातांच्या पाल्यांसाठी विशेष धोरण आखण्याची घोषणा गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाल्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाच्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. केंद्रीय विद्यालय संघटन म्हणजेच केव्हीएसनं शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य केली आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेनं 29 मे रोजी एका परिपत्रकाद्वारे सर्व केंद्रीय विद्यालयांना तसे निर्देश दिले. बदलीपात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांनी निवडलेल्या तिसऱ्या भाषेच्या आधारे त्यांची वर्गवारी केली जाईल. दोन तुकड्या असलेल्या शाळांमध्ये एक संस्कृत आणि एक प्रादेशिक भाषेची तुकडी असेल तर एकाच तुकडीच्या शाळांमध्ये किमान 15 विद्यार्थी असल्यास संस्कृतची स्वतंत्र तुकडी तयार करता येणार आहे. दरम्यान केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच CBSEनंही राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अनुसरून इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3 भाषांचा अभ्यास सक्तीचा केला आहे. यात किमान 2 भारतीय भाषा असणं अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी इयत्ता 10वीच्या पातळीवर या तिसऱ्या भाषेसाठी कोणतीही मंडळ परीक्षा घेतली जाणार नसल्याचं CBSEने स्पष्ट केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चा केवळ अफवा आहेत असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. नागपूरमध्ये आज त्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. पक्षाध्यक्ष शरद पवार किंवा इतर वरिष्ठ नेत्यांना असा काही प्रस्ताव असल्याची माहिती नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तलावातून गाळ वाहून नेणाऱ्या वाहनांची अडवणूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज दिले. या योजनेअंतर्गत राज्यातल्या जलसाठ्यात साचलेला गाळ आणि नाल्यांचं खोलीकरण करण्याचं काम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन करण्यात येतं. पण गेल्या काही दिवसांपासून गाळ वाहून नेणाऱ्यांची अडवणूक केल्याच्या अनेक तक्रारी आल्या, त्यामुळे महसूल गृह आणि मृद आणि जलसंधारण विभागानं या प्रकरणी लक्ष घालून कारवाई करावी असे निर्देश राठोड यांनी दिले. यवतमाळमध्ये MIDC परिसरामधल्या बोगस खतांच्या कारखान्यात कृषी विभाग आणि लोहारा पोलिसांनी छापे टाकून पोटॅश आणि इतर बनावट खतं जप्त केली. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. जवळपास 2000 पोत्यांचा हा साठा असून त्याची किंमत

अंदाजे 24 लाख रुपये आहे. अंदाजे 107 मेट्रिक टन खत असून 50 किलोची प्रतिबॅग विक्री होत होती. जप्त केलेल्या खताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. शेतकरी कर्जमाफी योजनेतल्या जाचक अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर इथं उपोषण सुरू केलं असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शेतकरी कर्जमाफीसाठी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्यांना केवळ 50,000 रुपयांपर्यंतचा लाभ, त्याचप्रमाणे प्रोत्साहन योजनेसाठी कर्जाची रक्कम भरण्याच्या अटी काढून घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या उपोषणाला पाठिंबा व्यक्त करत आपणही उपोषणात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच किसान सभेचे राज्य सचिव डॉ अजित नवले यांनी उपोषण स्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवे लष्कर प्रमुख म्हणून लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा संरक्षण मंत्रालयानं केली आहे. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी येत्या 30 जूनला सेवानिवृत्त होत असून त्या दिवशीच नवे लष्कर प्रमुख पदभार स्वीकारतील. पुण्याजवळ खडकवासला इथल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत सेठ यांचं शिक्षण झालं आणि 1986 पासून ते सशस्त्र दल सेवेत आहेत. सुदर्शन चक्र या लष्कराच्या व्यूहाचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. भारतीय हवाई दलाच्या AN-32 या मालवाहू विमानाचा आसाम इथं आज सकाळी अपघात झाला. यात हवाई दलाचे 5 जवान शहीद झाले. स्क्वॅड्रन लीडर प्रशांत सिंग, फ्लाईट लेफ्टनंट शुभम कुमार, सर्जंट जितेंद्र शर्मा, अग्निवीर खेमराम कुमावत आणि दानिश अलाम अशी त्यांची नावं आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. राज्य विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात स्टँडअप कॉमेडियनच्या विरोधात प्रस्ताव मांडणार असल्याचं शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यात रोजगार बेरोजगारी महिला कामगार सहभाग तसंच असंघटित क्षेत्रातल्या उद्योग व्यवसायांची अद्ययावत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध व्हावी यासाठी जून ते डिसेंबर 2026 या कालावधीत नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण आणि असंघटित क्षेत्रातल्या उद्योगांचं वार्षिक सर्वेक्षण ही दोन महत्वपूर्ण सर्वेक्षणं राबवली जात आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पावसाळ्यात पूर परिस्थितीचं नियोजन करण्यासाठी रेल्वे, महापालिका बेस्ट आणि जिल्हाधिकारी कार्यालय, मेट्रो आणि अन्य प्राधिकरणांनी सर्व समावेशक योजना तयार करून समन्वयानं काम करण्याच्या सूचना मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईच्या रेल्वे हद्दीतील नालेसफाईचा आढावा घेताना ते बोलत होते. नाशिक जिल्ह्यात आता पाणी टंचाई जाणवत आहे. धरण, तलाव आणि कालव्यांमधला जलसाठा अटल्यामुळे 174 गावं आणि 480 वाड्यांमध्ये 179 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 230 गावं आणि वाड्यांना तर येवला तालुक्यात 130 गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. हवामान. येत्या 2 दिवसात वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. याच काळात मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्णतेसह असह्य दमट हवामान राहील. दक्षिण कोकण किनारपट्टी भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मान्सूनच्या सरी सुरू राहतील तर मुंबई, ठाण्यासह उत्तर कोकणात मुख्यत्वे अंशतः ढगाळ आणि प्रचंड दमट वातावरण राहील. राज्यात मान्सूनची वाटचाल अरबी समुद्रात अनुकूल वातावरण नसल्यानं सध्या संथ गतीनं सुरू असून मान्सूनची उत्तरी सीमा रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे बंदरापासून ते सोलापूर रेषेवर स्थिरावली आहे. येत्या 2 ते 3 दिवसात तो राज्याच्या आणखी काही भागात पुढे सरकण्यासाठी

परिस्थिती पुन्हा पूरक बनत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम असून या भागात केवळ दुपारनंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एकल माता किंवा एकल पालकांच्या पाल्यांसाठी महाविद्यालयांमध्ये विशेष सोयी सवलती देण्याचा राज्य शासनाचा विचार. केंद्रीय विद्यालयात आगामी वर्षापासून इयत्ता 6वी आणि 9वीच्या वर्गांसाठी त्रिभाषा सूत्रांतर्गत प्रत्येक शाळेत किमान एका तुकडीसाठी संस्कृत भाषा अनिवार्य. नवे लष्कर प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांच्या नावाची घोषणा. आणि राज्यात मान्सूनची वाटचाल संथ गतीनं, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°6' आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. संध्याकाळचे 7:12 होतात. ऐकूया एक गीत.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच मोसमी पावसानं ओढ दिली आहे. पर्जन्यमान कमी असण्याचा अंदाज वर्तवला गेलाय. तर जागतिक पटलावरच्या सध्याच्या संघर्षामुळे कृषी निविष्ठांचा नवा प्रश्नही उभा ठाकलाय. याच पार्श्वभूमीवर पर्जन्यमान आणि कृषी नियोजनाशी संबंधित विविध पैलूंची चर्चा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत. श्रोते हो, यंदा भारतीय हवामानशास्त्र विभाग तसंच इतर खासगी संस्थांनी नैऋत्य मोसमी पाऊस आणि अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचं आगमन लांबण्याची आणि तो अनियमित राहण्याची शक्यता वर्तवली आहे. वास्तविक पाहता मान्सून 30 मेच्या सुमाराला नेहमीपेक्षा 2 दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला होता. मात्र त्यानंतर अरबी समुद्रातील अनुकूल वातावरण नसल्यानं तो रखडला. यंदा 15 जूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची अपेक्षा असलेला मान्सून कोकणातच रेंगाळलाय. खरं तर पर्जन्यमानाचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनासह एकूण कृषी अर्थव्यवस्थेवर होत असतो आणि त्यामुळेच कृषी क्षेत्रही चिंतेत आहे हे नाकारून चालणार नाही. याच पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्राच्या अनुषंगानं यंदाच्या नैऋत्य मोसमी पावसाची सद्यस्थिती, पर्जन्यमान यासंबंधीच्या विविध पैलूंविषयी अधिक सांगतायत हवामान विषयक पत्रकार आणि अभ्यासक मयुरेश प्रभुणे.
1: दरवर्षीचा मान्सून वेगवेगळा असतो असं हवामान शास्त्रज्ञांकडून सांगितलं जातं आणि एकूण आपण जर पावसाची आकडेवारी बघितली किंवा पावसाच्या प्रगतीचा नकाशा बघितला, पाऊस बाहेर पडण्याचा नकाशा बघितला, त्यामध्ये आपल्याला दरवर्षी वेगवेगळेपण दिसून येतं. जसं की गेल्या 2 वर्षांमध्ये मान्सूनचं आगमन लवकर झालेलं होतं मुख्य भूमीवर, किंवा महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून लवकर आला होता. आता यावर्षी पण आपल्याला त्याच्यामध्ये वेगळेपण दिसून येत आहे की जसं 4 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला, पण केरळमध्ये म्हणजे संपूर्ण केरळ कव्हर करत कर्नाटक पर्यंत आला. दुसऱ्याच दिवशी तो गोव्यापर्यंत दाखल झाला. मात्र गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत त्याला अंतर कापायला 6 दिवसांचा कालावधी लागला. यावर्षी 15 एप्रिलला जो IMD ने पहिला अंदाज दिला होता त्यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की यंदा दीर्घकालीन सरासरीच्या 92% पावसाची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे जून ते सप्टेंबर या काळामध्ये 1971 ते 2020 या काळामध्ये जो सरासरी राष्ट्रीय स्तरावर जो पडलेला सरासरी पाऊस आहे तो आहे 870 मिलीमीटर. तर त्याच्या 92% पाऊस पडेल असं एप्रिलमध्ये सांगण्यात आलं होतं. आता त्याच्यामध्ये सुधारणा मे अखेरीस करण्यात आली आणि त्यातलेही 2% कमी करण्यात आले, म्हणजे एकूण सरासरीच्या 90% पाऊस यावर्षी पडेल असं सांगण्यात आलेलं आहे. आणि याला मुख्य कारण जे सांगण्यात येत आहे ते म्हणजे यावर्षी एल निनोची स्थिती आहे. एल निनो म्हणजे काय? तर प्रशांत महासागरामध्ये विषुववृत्तावर ज्यावेळेस तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि जे तिथलं सरासरी तापमान असतं त्याच्या 0.5 अंश वर किंवा खाली हे न्यूट्रल स्थिती तिथली मानली जाते. जर 0.5 अंश वर जे काही तापमान आहे त्याच्यापेक्षा जर जास्त तापमान सलग 3 महिने नोंदलं गेलं तर त्या स्थितीला एल निनो स्थिती म्हणलं जातं. त्याचप्रमाणे या न्यूट्रल स्थितीच्या खाली जर सलग 3 महिने तापमान नोंदलं गेलं तर त्याला ला निनो स्थिती म्हणलं जातं. जेव्हा प्रशांत महासागरामध्ये एल निनोची स्थिती असते त्यावर्षी भारतावर जास्त दाबाची स्थिती असते. हिंदी महासागर आहे त्या भागामध्ये कमी बाष्प आपल्या इकडे तयार होतं आणि जास्तीत जास्त बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि परिणामतः आपल्याकडे भारतीय उपखंडामध्ये पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा कमी होतो. याच्या उलट स्थिती ला निनामध्ये आपल्याला बघायला मिळते की जेव्हा प्रशांत महासागरामध्ये ला निनाची स्थिती असते तेव्हा भारतीय उपखंडामध्ये पाऊस सरासरी इतका किंवा त्यापेक्षा जास्त. आता गेली 2 वर्ष ला निनाची स्थिती होती म्हणून आपल्याकडे सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचं दिसून आलं. यंदा मात्र एल निनोची स्थिती तयार होणार आहे. आता जून मध्ये ती तयार होईल असं सांगितलं होतं आणि ती सतत कंटिन्यू राहून या वर्षाच्या अखेरीपर्यंत त्या एल निनोची तीव्रता वाढत जाईल आणि ही एल निनोची स्थिती पुढच्या वर्षीच्या मान्सूनच्या आधीपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या यंदाच्या मान्सूनवर जून ते सप्टेंबर या काळामध्ये पडणाऱ्या पावसावर या एल निनोचा प्रभाव राहू शकतो आणि तो निगेटिव्ह स्वरूपाचा परिणाम असू शकतो असं जगभरातल्या अंदाजांमधून

0: सांगण्यात आलंय. एकूण जगभरातली जे मॉडेल्स आता आपल्याला दाखवतात त्याच्यामध्ये प्रत्येक महिन्यातलं जे पावसाचं वितरण आहे ज्याच्यामध्ये जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या प्रत्येक महिन्यामधला पाऊस हा सरासरीपेक्षा कमी राहणार आहे. आता सरासरीपेक्षा कमी राहणार याचा अर्थ पाऊस पडणारच नाही असं नाही. आणि याच्यातली गंभीर गोष्ट अशी आहे की ईशान्य भारत वगळता देशाच्या बहुतांश भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील. आपल्या इथे सुद्धा महाराष्ट्रामधले पण बरेचसे भाग आपल्याला असे दिसून येतात की मराठवाडा आहे किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे त्या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे साधारणतः 85-90% पर्यंत राहू शकतं असं अंदाजांमध्ये दर्शवण्यात आलेलं आहे. सध्याची मान्सूनची प्रगती नेमकी कशी आहे तर मान्सून 4 जूनला केरळमध्ये आणि कर्नाटकपर्यंत दाखल झाला. त्याच्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याचा उत्तर दिशेने प्रवास सुरू आहे. महत्वाची गोष्ट अशी की मान्सूनच्या प्रगतीसाठी आवश्यक असणारी जी स्थिती असते की वाऱ्यांनी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी जोर धरायला हवा, त्याच्यासोबत कमी दाबाची क्षेत्रं तयार व्हायला हवी की ज्याच्यामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येत असतो. आणि या दोन्ही गोष्टींसाठी आवश्यक असणारी एक आणखीन हवामानशास्त्रीय स्थिती असते ज्याला मेडन जुलियन ऑसिलेशन असं म्हणतात. तर हे मेडन जुलियन ऑसिलेशन किंवा MJO जेव्हा हिंदी महासागरावर येतं हे क्षेत्र साधारणतः पूर्वेकडे सरकत असतं विषुववृत्ताला धरून आणि ते जेव्हा भारतीय उपखंडाच्या भागामध्ये येतं तेव्हा या भागामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांना जोर येतो किंवा कमी दाबाची क्षेत्र तयार व्हायला सुरुवात होते. सध्या हे क्षेत्र प्रशांत महासागरावर सक्रिय आणि या संपूर्ण मान्सूनच्या आगमनापासून अजून आतापर्यंत MJO हे क्षेत्र भारतीय उपखंडावर नसल्यामुळे आताही मान्सूनच्या प्रगतीसाठी आपल्याला अनुकूल स्थिती दिसून येत नाही. त्यामुळे सध्या आपण जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर बऱ्याच ठिकाणी विदर्भ मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा अगदी दागरी आपण आता कोकणामध्ये सुद्धा बघतोय की रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये हा वादळी पाऊस जो आहे हा पूर्व मोसमी पाऊस आहे, हा मान्सून नाही. मान्सून जेव्हा येतो तेव्हा अशा वादळी स्थिती नसते. दुसरी आणखीन एक स्थिती आपल्याला दिसून येते की आखाती देशांकडून भारतीय उपखंडावर येताना आपल्याला दिसून येतात. अरबी समुद्राचा पण मोठा भाग या वाऱ्यांनी व्यापलेला आहे आणि त्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांच्या समोर एक मोठा अडथळा तयार झालेला आहे. आता मान्सूनच्या वाऱ्यांना जेव्हा जोर येईल तेव्हाच हे आखाती देशांकडून येणारे जे वारे ते मर्यादित होतील आणि ते आपल्यापर्यंत येणार नाही. पण तो जोर येण्यासाठी सुद्धा आपल्याला पुन्हा या MJO ची वाट पाहावी लागणार आहे. आणि सध्याचे जे अंदाज वर्तवण्यात येतात त्यानुसार जून अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला हे MJO चं क्षेत्र भारतीय उपखंडात किंवा हिंदी महासागरावर येणं अपेक्षित आहे. त्यामुळे आता बरेच अगदी शासनाकडून सुद्धा सगळ्यांना सूचना करण्यात येत आहेत, विनंती करण्यात येत आहे की पाऊस जरी आता पडला चांगला तरी सुद्धा पेरणी करण्याची घाई करू नका, 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. याचं मुख्य कारण हेच आहे की जरी आता आपण पेरणी केली तरी सुद्धा पावसामध्ये पुन्हा खंड येण्याची शक्यता आहे. सलग जो नंतर आपल्याला पाऊस लागतो तर तो पाऊस अजून तरी आताच्या कुठल्याही अंदाजामध्ये वर्तवण्यात येत नाही. 18 ते 20 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र एका अंदाजांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये तयार होताना दिसतंय, मात्र अजूनही त्याची आपल्याला खात्री देता येत नाही. त्यामुळे आता तरी आपल्याला असं दिसतंय की मान्सूनची प्रगती रोज अगदी थोडी थोडी 50 किलोमीटर 100 किलोमीटर एवढ्याच स्वरूपामध्ये मान्सून पुढे सरकतोय आणि ज्या भागामध्ये पुढे सरकतोय त्या भागामध्ये सुद्धा काही खूप चांगला पाऊस होतोय अशी स्थिती नाहीये. त्यामुळे जूनच्या 3 आठवड्यापर्यंत तरी शेतकऱ्यांनी घाई करू नये जोपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होत नाहीत आणि त्यानंतर मात्र जेव्हा पाऊस सलग सुरू होईल त्यानंतर मग शेतीची कामं सुरू करायला काही हरकत नसेल.
1: श्रोते हो, यंदाचा रखडलेला नैऋत्य मोसमी पाऊस आणि तो कमी असण्याचा व्यक्त केलेला अंदाज यामुळे पेरण्यांसह संपूर्ण पीक नियोजनाचं गणित विचारपूर्वक मांडावं लागणार असल्याचं आपल्याला नाकारता येणार नाही. महत्वाचं म्हणजे घाई गडबडीत पेरणी केल्यानंतर दुबार पेरणीची वेळ येऊ नये म्हणून कृषी विभागासह सर्व तज्ज्ञ शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन करतायत. कमी पर्जन्यमानामुळे केवळ खरीपच नाही तर त्यानंतरचा रब्बी हंगामही बाधित होऊ शकणार असल्यानं शेतीसह जलसंधारणाच्या उपाययोजनाही तितक्याच गरजेच्या झाल्यात. या आणि अशाच सर्व मुद्द्यांवर मार्गदर्शन करतायत कृषी तज्ज्ञ राजेंद्र भट.
2: आपल्याकडे 2026 खरीपापासून मोठं संकट आहे आपल्यावर. आपल्याला दुष्काळाची निवारणा करायचं आहे, अनेक निविष्ठा मिळणार नाही त्याच्याशी सामना करायचा आहे आणि आपले उत्पादन आणि गुणवत्ता असं दोन्ही टिकवायचं आहे. एक म्हणजे जागतिक हवामान तज्ञ जगभरचे जे सांगत आहेत की अल निनोचं संकट की ज्याच्यावर कमी पाऊस पडणार आहे, पाऊस खंडित स्वरूपात पडणार आहे आणि पाऊस उशिरा होणार आहे. त्याच काळ जगभरातल्या हवामान असं सांगतात की भारताची भूमी खूप प्रचंड तापते आहे, तसेच तापमान वाढणार आहे. यावेळी पावसाळ्यामध्ये सुद्धा तापमान जास्त असणार आहे, हे पहिलं संकट. दुसरं संकट जे आहे ते आपल्या जमिनीची गुणवत्ता, सुपीकता आणि उत्पादकता ढासळत चालली. जे भूगर्भातलं पाणी जिरत नाहीये आणि हे जर पाऊस कमी पडला तर पावसात आपण काहीतरी निभवू पण उन्हाळ्यात काय करणार. महाराष्ट्रातली 80% जमीन जी आहे ती पावसावरती अवलंबून आहे, म्हणजे कोरडवाहू आहे त्याला आपण जे राहते म्हणतो. या सगळ्या समस्यांना शेतकऱ्यांनी कसं तोंड द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. पहिलं जे आहे पाऊस लाभल्यामुळे आपल्याला जे काही पिकाचे

0: रचना करायची, ती पिकाची रचना ज्याला आपण हळवी पिकं म्हणतो त्या कमी पाण्याची पिकं म्हणतो ती पिकं लावायला लागतील. तर कमी पाण्याच्या पिकांच्या जाती जे तृणधान्यामध्ये नाचणीची असेल, भाताची असेल, ज्वारीची असेल, कमी दिवसाच्या जाती लावायला लागतील. त्याच्यासोबत कडधान्याची जोड करायला लागेल, कारण कडधान्याला सुटमूळ असल्यामुळे त्याला पाण्याची गरज कमी असते. शेताची बांधबंदिस्ती करून पावसाचं पाणी जमिनीत जिरलं पाहिजे, म्हणजे मृगाचं पाणी आणि हस्त नक्षत्राचं पाणी शेतात जिरलं पाहिजे. खरीपामध्ये आपले कुठल्याही पद्धतीने पीक घेत असताना दिवाळीपर्यंत पीक संपलं पाहिजे, म्हणजे आपलं रब्बी पीक लावता येईल. आणि उन्हाळी शक्यतो पीक न घेता आपल्याकडचं जे काही पाणी आहे ते पाणी वाचवून त्याच्यावरती वैशाखी मुगासारखी एखाद दुसऱ्या पाण्यावरती येणारे पीक आपल्याला घ्यायला लागेल. तर आपल्याला पोषण आणि संरक्षण या दृष्टिकोनातनं जमिनीतल्या पिकांचं पोषण होण्यासाठी योग्य ओलावा तयार झाल्याशिवाय बियांची पेरणी करू नये, कारण पावसामध्ये मोठे खंड आहेत आणि पाऊस कमी आहे. तर या मोठ्या खंडांना तोंड देण्यासाठी आपण योग्य ओलावा झाल्याशिवाय बिया पेरायला नको. तसंच आपल्या शेतामधून बाहेर वाहून जाणारं पाणी आपल्याला जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या पद्धतीने जलतारा करा, बांधबंदिशी करा, वेगळी उपाययोजना करा, आणि पावसाचं पाणी आपल्या जमिनीत कसं जिरेल याची काळजी घ्या. त्यासोबत आपल्या त्याला आधुनिक सिंचन प्रणाली म्हणजे तुषार सिंचन, ठिबक सिंचन करता येईल का याची काळजी घ्या. उन्हाळ्यामध्ये आपल्याला पिण्यापुरतं आणि जगण्यापुरतं पाणी सांभाळता येईल अशी शेतात रचना करा. तर पोषणाच्या दृष्टिकोनातनं जीवामृत असेल, अमृत पाणी असेल, त्यांच्या मदतीने आपण आपल्या पिकांच्या अन्नाची गरज भागवू शकू. त्यासोबत ज्वारीनंतर तुरीची ओळ किंवा तृणधान्यामध्ये कडधान्यांच्या ओळी आणि शेतातल्या एका वावरामध्ये तेल, मग त्याच्यामध्ये पावसाळी शेंगदाणा असेल, रब्बीमध्ये तीळ असेल, डोंगराळ प्रदेशात खुराशणी असेल, मराठवाड्यामध्ये रब्बीमध्ये करडई असेल, तीळ असेल, एकत्र मिश्र पीक पद्धती, बहुस्तरीय पीक पद्धती, आधुनिक सिंचन प्रणाली, म्हणजे थोडक्यात की जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे तृणधान्य लावू, तेल पिकं लावू, आणि वर्कर्स जमिनीमध्ये होळीमध्ये तुरी सारखं पीक पेरू की ज्याच्याने मला तुरही मिळेल आणि जमिनीची सुपीकताही टिकून ठेवली जाईल. बियाणे उपलब्ध आहेत, कमी कालावधीची बियाणे जमिनीची सुपीकता आणि जलसंधारण करणारी क्षमता असणारे पिकं असं आपण करूया. हे करून आपण या संकटाला सहजपणे तोंड देऊ शकू हे निश्चित आहे.
1: श्रोते हो, कृषी क्षेत्रासमोरची यंदाची आव्हानं फक्त हवामानापुरती मर्यादित नाहीत, तर सध्या जागतिक पातळीवरच्या संघर्षग्रस्त स्थितीमुळे इंधन, रासायनिक खतं आणि इतर निविष्ठांच्या टंचाईचा नवा प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळेच तर खतांचा, निविष्ठांचा संतुलित वापर, सेंद्रिय पर्याय आणि महत्वाचं म्हणजे बियाणं, खतं, कीटकनाशकं या आणि अशा निविष्ठांची स्वतःच निर्मिती करण्यासारखे मार्ग आपल्याला निवडावे लागणार आहेत. याच अनुषंगानं अधिक सांगतायत कृषी तज्ञ राजेंद्र भट.
0: शेती करत असताना आपण हळूहळू सेंद्रियकडनं रासायनिककडे वळलो आणि रासायनिककडनं परत आता सेंद्रियकडे वळणं अपरिहार्य झालंय, कारण शेतीच्या निविष्ठा ज्या आहेत इनपुट, हे इनपुट मिळणं, योग्य किमतीला मिळणं, सहज उपलब्ध होणं हे खूप अवघड होणार आहे किंवा झालेलं आहे. ह्याच्यामध्ये इनपुटमध्ये आपण प्रामुख्याने हरित क्रांतीनंतर आपण सगळे वळलो रासायनिक खतांकडे, तर रासायनिक खतांची उत्पादकता कमी झाली मुख्यतः युरियाची. तर युरियाला पर्यायामध्ये आपल्याला निविष्ठांमध्ये जीवामृत आहे, घनजीवामृत आहे, तसंच मत्स्यजनिक अमिनो आम्ल आहे, अंडोजनिक अमिनो आम्ल आहे, वेगळ्या अखाद्य पेंडी आहेत की ज्याच्यामध्ये नायट्रोजनची मात्रा खूप आहे, जे कडुनिंबाची पेंड आहे, एरंडाची पेंड आहे, करंजाची पेंड आहे, या बायोडिझेलसाठी आपण मोठ्या प्रमाणात उत्पादन करतोय, जॅट्रोफाची पेंड असेल, या सगळ्या पेंडी वापरून आपल्याला आपल्या शेतातल्या पिकाची पोषणाची गरज भागवायला लागेल. ते भागवत असताना अगदी जुनं ताक हे सुद्धा आपलं खत आहे, माशाचे अवशेष, खराब झालेले मासे ते खत आहे, ज्याच्यातली बरीचशी खत आपण घरी तयार करू शकतो आणि काही विकत घेऊ शकतो. दुसरा भाग आहे आपल्याला आपल्या पिकाच्या पोषणाची गरज शेतात भागवत आली पाहिजे, पिकाच्या अवशेषांचा वापर करूनही भागवत आली पाहिजे. तर पिकांच्या अवशेषाची बारीक कुटी करून ते कुजवून गांडूळ खत करून आपल्याला वापरता येईल आणि पावसाळी काळामध्ये सहजपणे आपल्याला आपल्या पिकांचे जे काही अवशेष आहेत त्या अवशेषांपासून किंवा शेतात उगवलेल्या तणांचा पासून आपण उत्तम प्रतीचं गांडूळ खत करू शकू आणि जे आपल्या रब्बी पिकांना कमी पाण्यामध्ये हवेतला ओलावा तयार करून पिकाचं पोषण करू शकेल. संरक्षणासाठी आपण एक आयपीएम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आणि बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोलर म्हणजे ट्रायकोडर्मा, बेहेरिया बॅसियाना अशी वेगळी जैविक औषधं वापरून त्याचं पीक संरक्षण करू शकू आणि ज्याच्यामुळे पीक संरक्षण होईल आणि परागीभवन करणाऱ्या कीटकांचाही त्रास होणार नाही. जे परागीभवन चांगलं झालं तर आपलं पीक चांगलं येणार आहे. आपलं बियाणं, आपलं खत, आपलं पोषक आणि आपले संरक्षक आपल्याला करताच आली पाहिजे.
1: श्रोते हो, खरं तर यापुढे कायमच हवामान बदलाचे परिणाम लक्षात घेऊन नियोजन करणं अपरिहार्य असणार आहे आणि त्या दृष्टीनंच कृषी निविष्ठांमधली आत्मनिर्भरता बळीराजाला पाठबळ देणारी ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर या

कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्ते जीवन भावसार, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि निवेदन तुषार पवार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपसहित 558 किलोहर्ट्झ.
1: श्रोतेहो नमस्कार. 103.1 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचं प्रसारण. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसान वाणी. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मंडळी, आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 23 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 13 जून 2026. कार्यक्रमा सुरुवातीला आजचा सुविचार. जलसंधारणाचे सापडले मर्म, आचरूया तो एकच धर्म. सुविचार पुन्हा एकदा. जलसंधारणाचे सापडले मर्म, आचरूया तो एकच धर्म. कार्यक्रमात आता यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या अंतर्गत मुकंपोष्ट कराड जिल्हा सातारा येथील दीपक रायबागी यांची नैसर्गिक शेती याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, नैसर्गिक शेती, प्रयोगशील शेती, सेंद्रिय शेती असे शब्द आपण वरसेवर ऐकत असतो. कुठल्याही शेतीचा प्रकार केला तरी त्याच्यामध्ये प्रयोग करणं अतिशय महत्वाचं आहे. हे प्रयोग जर आपण सुरुवातीपासूनच केले तर आपल्याला जास्त फायदा हा मिळू शकतो. हे सर्व करत असताना महत्वाची आहे ती आपली देशी गाय. ह्या देशी गायीशिवाय ह्या सगळ्या गोष्टी शक्य होणंच नाहीये, कारण तीनच ह्या गोष्टीची सुरुवात केली जातीय. आपण ह्याच्या दरम्यान दशपर्णी अर्क तयार करतो, जीवामृत तयार करतो किंवा वेगवेगळे सेंद्रिय निविष्ठा तयार करतो, याच्यासाठी सुद्धा आपल्याला या गायीचं महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळे देशी गाय ही या सर्व गोष्टींसाठी फार महत्वाची आहे. नैसर्गिक शेती करत असताना बऱ्याचशा गोष्टी अवलंबन अतिशय गरजेचं आहे. शेती परवडत नाही असं आपण म्हणण्यापेक्षा शेती परवडण्यासारखी कशी करता येईल याकडे आपलं जास्त लक्ष असणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यासाठी गरजेच्या आहेत या बारीक सारीक गोष्टी आणि त्याच्यातून आपला खर्च वाचवणं. आज आपण अशाच पद्धतीच्या एका आत्मनिर्भर प्रयोगशील शेतकऱ्यांना भेटणार आहोत. कराडचे दीपक रायबागी सर हे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. प्रयोगशील प्रगतिशील शेती करण्याच्या संदर्भातच ते काम करतायत. सुरुवातीला त्यांच्याकडे शेती नसतानाही सुरुवातीला त्यांनी देशी गाय घेतली आणि नंतर शेती खरेदी करून आता एक चांगल्या पद्धतीनं शेती करतायत. कशा पद्धतीनं शेतीची आवड निर्माण झाली, का शेती करावीशी वाटली आणि हे जे बदल सुरुवातीपासूनच त्यांनी अवलंबले आहेत ते का महत्वाचे आहेत याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा सर तुमचं स्वागत. नमस्कार.
2: नमस्कार
1: सर. मुळात शेती ही तुमच्याकडे नव्हती, पहिल्यांदा देशी गाय तुम्ही घेतलीत. कसं शेतीकडे वळलात किंवा हा विषय कसा काय हाताळला गेला? एक शेती नसताना शेती कराविषयी कशी वाटली?
2: कोरोना काळात आपण सर्वांनी अनुभवलेलंच आहे की सर्वत्र आजार पसरत आहेत आणि बाजारातील जो भाजीपाला मिळतो, जे काही अन्न मिळते ते सर्व केमिकल युक्त आहे, त्यामुळे आपले आजार पण वाढत आहे. याला पर्याय काय यासाठी विचार केल्यानंतर लक्षात आले की आपले आपण जे जेवतो त्या अन्नातूनच आपल्याला केमिकल येत आहे. मग ते दूर व्हावे यासाठी विचार केला की आपण स्वतः थोडी तरी जागा घ्यावी आणि त्यात आपल्या घराला लागणारे अन्न पिकवण्याचा प्रयत्न करावा.
1: अच्छा.
2: हा विचार करून 2021 साली आम्ही 28 गुंठे जागा घेतली आणि त्यातच आता प्रयोग सुरू आहेत.
1: पण सर, हे प्रयोग सुरू होण्याच्या आधी सुरुवात तरी कुठेतरी झाली असणार, ती सुरुवात कशी झाली?
2: कोरोनातूनच शिकायला मिळाले की आपण निसर्गाची सेवा करावी, निसर्गाकडूनच आपल्याला सर्व काही मिळत आहे, त्याची थोडी सेवा करावी यासाठी आम्ही 2017 आमचा शाळेचा एक ग्रुप होता, त्यांनी कराडमध्ये आगाशी डोंगर आहे तिथे आम्ही निसर्ग सेवेत सुरुवात केली. दर रविवारी आम्ही तिथे जातो, झाडे लावतो, झाडांचे संगोपन करतो. ते करत असताना घरातले म्हणले आपण डोंगरावर झाडे लावतो तर थोडी जागा घेऊन आपण शेती पण सुरुवात करूया.
1: बर.
2: हा विचार घेऊन मग आम्ही जागा घेऊन शेती सुरुवात केली.
1: बर. आता ही शेतीला सुरुवात झाली किंवा शेत जमीन घेतली, सगळे प्रयोग नवीन होते. आपण

0: ती कधी केलेली नाहीये. मग ते प्रयोग करत असताना काय काय अडचणी आल्या, काय कशा गोष्टींना तोंड द्यावं लागलं?
1: सुरुवातीला तर भरपूर अडचणी आल्या, काही माहीत नव्हते, सर्वच नवीन होते. मग जमीन घेतल्यानंतर तिथे गेल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांना भेटलो, त्यांचं मार्गदर्शन थोडं घेतलं. मग सुरुवातीला एक वर्ष त्यांनी सांगतील तसेच नांगरणी वगैरे करून सुरुवात केली.
0: बर.
1: त्यानंतर पाण्याची अडचण, तिथे पाणी कमी आहे. मग 2 वर्षाआधी तिथे एक बोरवेल मारली. मग आता ठिबक सिंचनने जेवढे आपल्या आवश्यक आहे तेवढे पाणी भेटत आहे.
0: अच्छा.

0: ती गरज आहे ती देशी गायीची. मग देशी गाय कशी आली आपल्या घरी?
1: आम्ही आगाशी गडावरती जे वृक्षारोपण वगैरे करत होतो तेव्हा तेथील झाडांची वाढ होत होती, पण बाकीचे सर्व म्हणायचे की ह्याला खत घालावं लागणार.
0: अच्छा.
1: मग आम्ही विचार केला की निसर्ग तर कोणताही न खत घालता झाडं वाढवतं, मग आपण का खत घालावं केमिकल युक्त? मग त्यासाठी थोडा अभ्यास केला, सोशल मीडियावरती सर्च केल्यानंतर जीवामृत हे नैसर्गिक खत याबद्दल थोडी माहिती भेटली. मग त्यासाठी आवश्यक होती देशी गाय. मग सुरुवातीला आम्ही ज्यांच्याकडे देशी गाय आहे तिथून शेण गोमूत्र आणून थोडे दिवस जीवामृत बनवलं, पण प्रत्येक वेळी दुसऱ्यांना मागणं योग्य नाही. यासाठी विचार केला की एक गाय आपण स्वतः घ्यावी, तिचा सांभाळही करावा आणि त्यापासून जीवामृत बनवून सर्व झाडांना घालावे. त्याच जीवामृतवर अजूनही आपण शेती करत आहे.
0: बरं, देशी गायचा हा प्रयोग सुद्धा तुम्हाला नवीन होता, मग काय अडचणी आल्या ती सांभाळताना, किंवा काय काय करावं लागतं जेव्हा देशी गाय आपण आपल्या घरी सांभाळतो तेव्हा?
1: पहिली अडचण असते वैरणीचा, मग वैरण कुठून आणायची? मग सध्या तरी आम्ही बाजारातूनच वैरण विकत आणतो, त्याबरोबर तिची देखरेख करणे, तिला औषध वगैरे देणे, वेळेवर तिची सर्व जोपासना करणे, हे सर्व नवीन असल्यामुळे सुरुवातीला थोडी अडचण आली, पण जसं जसं करत गेलो सर्व माहिती होत गेली आणि आजूबाजूचे लोक आहेत तेही मदत करतात, घरातील सर्वजण काळजी घेतात गायीची, आणि आपल्या हिंदू धर्मात गायीला देव मानत असल्यामुळे सर्वजण आजूबाजूचे येऊनही त्याची काळजी घेत असतात.
0: आता प्रयोग तर करायचेच आहेत आपल्याला, शेती तर आपण आता घेतलेली आहे, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे हंगाम साधणं पण गरजेचं आहे, किंवा काहीतरी वेगळं करायचंय, नैसर्गिक पद्धतीनं शेती करायचंय असं ठरवल्यानंतर पुढचं नियोजन कसं ठरलं? कारण सगळ्या गोष्टी नवीनच होत्या तुमच्यासाठी.
1: सुरुवातीला तर अडचणी आल्या, सुरुवातीला आम्ही जे आजूबाजूचे शेतकरी पीक घेतात त्याप्रमाणे ज्वारी वगैरे लावून बघितली, भुईमूग घेतला थोडा हंगामी पीक म्हणून, त्यानंतर मग थोडं सोशल मीडियावरती अजून सर्च केल्यानंतर श्री सुभाष पाळेकर गुरुजी यांचं नाव समोर आलं. त्यांच्या पद्धतीने मग हळूवारपणे सुरुवात केली, त्यामध्ये त्यांनी ते वापरतात ते जीवामृत, घन जीवामृत, दशपर्णी अर्क अशा निविष्ठा तयार करण्यास सुरुवात केली. सर्व काही सोशल मीडियावरती सर्च करूनच सुरुवात केली, त्याचे प्रयोग चालू केले. मग जसे जसे अनुभव येत गेले त्याप्रमाणे उत्पादनही थोडं थोडं वाढत गेलं.
0: अच्छा, कुठली कुठली पिकं घेतो आपण या आपल्या शेतीमध्ये?
1: सुरुवातीला आम्ही ज्वारी आणि भुईमूग घेतला, आता हंगामी पिकही आम्ही तेच घेतो, त्यासोबत मागील 3 वर्षापासून हळद सुरुवात केली, देशी हळद.
0: बर.
1: आणि ती हळद फक्त पिकवत नाही तर त्याचे चिप्स बनवतो, चिप्स बनवून घरीच त्याची पावडर बनवतो.
0: अच्छा.
1: पावडर बनवून घरीही वापरतो आणि कराड परिसरातील नागरिकही त्यांना विक्री करतो.
0: बर.
1: त्यासोबत फळझाडेही लावलेले आहेत, नारळ आहे, चिक्कू आहे, डाळिंब आहे, आवळा आहे, म्हणजे आपणास जे फळे लागणार आहेत ते सर्व लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
0: हे आपल्या बांधावर लावलेलं आहे?
1: बांधापासून 10 फूट अंतर आतमध्ये 24x24 फुटावर नारळ आहे, त्या 2 झाडाच्या मध्ये 1 फळझाड.
0: बर.
1: असे पूर्ण नियोजन केले आहे.
0: साधारण किती झाड आहेत आपली ही?
1: नारळाचे 32 आहेत आणि प्रत्येक फळझाडाची 10 तरी लावलेले आहेत.
0: छान.
1: आणि अजूनही जे लागणार आहे ते लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.
0: पण ह्या सगळ्यासाठी जे खताचं किंवा पाण्याचं नियोजन आहे, म्हणजे प्रत्येक झाडाला त्याचं मिळालं पाहिजे जेवढं आपल्याला गरजेचं आहे, त्याला खाद्य गरजेचं आहे, मग त्याच्यासाठीचे प्रयत्न कसे करतो आपण?
1: सध्या तरी आम्ही फक्त जीवामृतच वापरतो, बाहेरून मार्केटमधून कोणतंही खत आणत नाही, जीवामृत वापरतो आणि प्रत्येक झाडाला आच्छादन करतो.
0: बर.
1: जो पालापाचोळा पडतो, गवत उगवतं, ते आच्छादन केल्यामुळे खूप कमी पाण्यात सर्व झाडे छान वाढत आहेत. आणि जीवामृत म्हणजे हे जणू प्रत्येक पिकाचे अमृतच आहे. त्यामध्ये असंख्य कोटी जीवाणू असतात, ते ऑटोमॅटिक जो पालापाचोळा आपण घालतो त्यापासून खत तयार करतात आणि पिकास जे आवश्यक आहे ते सर्व गोष्टी त्यांना पुरवतात.
0: बर. आता हे तुम्ही जीवामृत करताय किंवा सप्तधान्यांकुर अर्क करताय, दशपर्णी अर्कासारखा प्रयोग चालू आहे, नीम अर्क सुद्धा करताय, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तयारी किती महत्वाची आहे, काय काय तयारी केली जाते?
1: तयारी महत्वाची आहे आणि त्यासोबत आपण जी पिकं घेतो त्यामध्ये मिश्र पीक घेणं आवश्यक आहे. जे कीड येते कीडीसाठी आपण झेंडू, मका, चवळी हे पिकं लावायचं, म्हणजे आपल्या मुख्य पिकावरती कीड येत नाही.
0: बरोबर आहे.

0: त्यामुळे आपणास जास्त कीटकनाशक वापरण्याची आवश्यकताच पडत नाही. तरी पण जर कीड आलीच तर आपण निमार्क बनवून वापरू शकतो, दशपर्ण्यार्क वापरू शकतो. दशपर्ण्यार्क बनवण्यासाठी साधारण 40 दिवस लागतात.
1: बरोबर.
0: त्यामुळे आपण पीक लावणार आहे, हंगामी पीक ज्यावेळेस लावणार आहे त्याच्या 40 दिवस आधीपासूनच तयारी करावी लागते.
1: बरोबर.
0: आणि जीवामृत दर महिन्यात 15 आणि 30 तारखेला मी बनवतो, महिन्यातून 2 वेळा.
1: बर.
0: त्यामुळे ते वापरतच असतो.
1: आणि सप्तधान्यांकुर अर्क काय आहे?
0: ज्यावेळेस एखादे पीक फळ अवस्थेत येते त्यावेळेस सप्तधान्यांकुर अर्क वापरले जाते, त्यामुळे पिकाची गुणवत्ता वाढते, साईज वाढते.
1: सर, तुम्ही जीवामृत बनवताय किंवा सप्तधान्यांकुर अर्क बनवताय, दशपर्णी अर्क बनवताय, नीम अर्क बनवताय, म्हणजे हे सगळे वेगवेगळे प्रकार आहेत, ते वेगवेगळ्या पद्धतीनं बनवणं गरजेचं आहे आणि त्याची तयारी थोडी असणं गरजेचं आहे. कशा पद्धतीनं बनवले जातात आणि कसा फायदा होतोय त्याचा, एकेका अर्काविषयी काय सांगाल?
0: सुरुवातीला जीवामृत बद्दल माहिती सांगतो. जीवामृत आपणास महिन्यातून एकदा जरी वापरले तरी पुष्कळ झाले.
1: बर.
0: पण जर आपणास चांगले उत्पन्न पाहिजे असेल किंवा आपली जमिनीची सुपीकता वाढवायची असेल तर जास्तीत जास्त जीवामृत देणे आवश्यक आहे. मग मी सध्या तरी महिन्यातून 2 वेळा जीवामृत देत असतो रानात. जीवामृत बनवण्यासाठी 200 लिटरचा एक ड्रम आहे आपल्याकडे, त्यामध्ये 170 लिटर पाणी, 10 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 1 किलो बेसन, 1 किलो गुळ आणि वडा किंवा पिंपळाच्या झाडाखालची 1 मुठभर माती.
1: बरोबर.
0: हे मिश्रण तयार करायचे. हे मिश्रण 48 तास ठेवायचे असते आंबवण्यासाठी. रोज सकाळ संध्याकाळी घड्याळ्याच्या दिशेने 5-5 मिनिट हलवायचे मिश्रण. 48 तासानंतर हे जीवामृत तयार होते.
1: मग
0: हे जीवामृत आपण डायरेक्ट ठिबकद्वारे वेंचुरी वापरून पूर्ण रानात देऊ शकतो किंवा जर पाट पाण्याने देणार असाल तर पाट पाण्यातही सोडू शकतो. जर आपण पंपाने फवारणी करणार असेल तर 10 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर हे प्रमाण आहे, या प्रमाणाने पंपात आपण जीवामृत घ्यायचे आणि सर्व झाडावरती फवारणी करायची. जीवामृत मुळे कीटकनाशक सारखाही यूज होतो, झाडांच्या पानाचा आकार वाढतो, त्यामुळे अन्न जास्त तयार होते झाडाचे, त्यामुळे पिकाचं उत्पादनही वाढतं.
1: बरोबर.
0: त्यानंतर आपण सप्तधान्यांकुर अर्क, ज्यावेळेस आपले पीक शेंगदाणे भुईमुख असेल किंवा कडधान्य असतील मूग वगैरे, त्याला फुल येतं किंवा बारीक शेंगा लागतात, त्यावेळेस सप्तधान्यांकुर अर्कचा वापर करायचा. तो वापर केल्यामुळे फळाची साईज वाढते, शेंगामधील ज्या बिया आहेत त्यांची साईज वाढते, त्यांचं टेस्टमध्ये थोडा फरक पडतो. पहिल्या दिवशी आपण 100 ग्रॅम तीळ घ्यायचे, ते भिजत घालायचे. दुसऱ्या दिवशी मूग, उडीद, चवळी, मटकी, हरभरा, गहू हे 6 धान्य 100-100 ग्रॅम घ्यायचे, ते भिजत घालायचे. तिसऱ्या दिवशी हे सर्व धान्य पाण्यातून काढून त्याची पुरचुंडी बांधायची, म्हणजे आपण मोड येण्यासाठी जे बांधून ठेवतो त्याप्रमाणे, त्याला 1 सेंटीमीटर मोड आला की हे धान्य सर्व खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचे, त्याची चटणी बनवायची. ही चटणी 200 लिटरच्या ड्रम मध्ये आहे अशी टाकायची, त्यामध्ये 10 लिटर गोमूत्र टाकायचे, ढवळायचे. हे मिश्रण 2 तास ठेवायचे, त्यानंतर आहे असेही डायरेक्ट फवारणी करू शकतो प्रत्येक झाडावरती, त्याला गाळायचं आणि फवारणी पंप मधून फवारणी करायची. सप्तधान्यांकुर अर्कमुळे उत्पादनात भरपूर वाढ होते.
1: आणि हे सगळे प्रयोग तुम्ही स्वतः करता?
0: स्वतः करतो.
1: दशपर्णी अर्काची तयारी कशी करून ठेवतो आपण, कारण 10 वेगवेगळ्या पाल्यांपासून आपण हे बनवतोय आणि त्याची तयारी अगोदर करणं गरजेचं, कारण 40 दिवसानंतर हे तयार होणार आहे.
0: हा, दशपर्णी अर्क 40 दिवस आंबवण्यासाठी लागतात, त्यामुळे त्याची तयारी आधीपासूनच करावी लागते. ज्यावेळेस आपण पीक लावणार असो हंगामात त्याच्या थोडे दिवस आधीपासूनच दशपर्णी अर्क बनवायचे,
1: म्हणजे आता हा योग्य काळ आहे.
0: हा, आता सध्या तरी दशपर्णी अर्क बनवण्यासाठी योग्य काळ आहे. यामध्ये अशी झाडे निवडायची 10 ज्याचा पाला शेळ्या मेंढ्या खात नाहीत, जसा की सीताफळ, करंज, बेल आहे, कडुलिंब आहे, पपई आहे, धोत्रा आहे, अशी 10 मोठी झाडं जी आहेत त्याचा पाला घ्यायचा. त्या पाल्यामध्ये थोडी काळी मिरी, गोमूत्र, लवंग, लसूण, अद्रक, मिरची ह्याचे चटणी करून घालायची.
1: बर.
0: हा जो अर्क तयार होतो हा जणू काही सर्व किडींसाठीच
1: एक कीटकनाशकाचं
0: काम करतं. हा जो सर्व मिश्रण आहे 10 पाल्यांचा तो एका ड्रम मध्ये 200 लिटर पाणी घेऊन त्यामध्ये हा पाला आहे असं टाकायचा आणि तो कुजत ठेवायचा.
1: बरोबर.
0: 40 दिवस रोज सकाळ संध्याकाळी ढवळत राहायचं. 40 दिवसानंतर हा

0: दशपर्णी अर्क तयार होतो.
1: अच्छा, तो आपण पिकांसाठी वापरू शकतो.
0: किंवा जर इमर्जन्सी असेल, आपण 40 दिवस आधी बनवलं नाही आणि डायरेक्ट जर आपणाला कीड दिसली आपल्या झाडावरती, इमर्जन्सी जर करायचं असेल तर मग 10-10 झाडांचा पाला घ्यायचा प्रत्येक 1 किलो आणि 10 लिटर पाणी घ्यायचं, ते चुलीवरती शिजवायचं.
1: बर,
0: शिजवल्यानंतर ते थोडे गरम असताना त्यामध्ये 2 लिटर गोमूत्र, काळी मिरी 50 ग्रॅम, लवंग 25 ग्रॅम, लसूण 500 ग्रॅम, अद्रक 500 ग्रॅम आणि मिरची 500 ग्रॅम,
1: हे सगळं शिजवायचं.
0: हे सगळं शिजवून घ्यायचं. शिजवून ते जेव्हा गार होईल त्यानंतर मग ते गाळून आपण वापरू शकतो.
1: अच्छा, म्हणजे दोन्ही प्रकारे आपण
0: इमर्जन्सी मध्ये वापरलं जाऊ
1: शकतो. म्हणजे इमर्जन्सी करायचं असेल आपण शिजवून घेऊ शकतो आणि आपल्याकडे जर वेळ असेल 40 दिवस तर आपण
0: आंबून
1: अशा आंबून तयार करू शकतो. हे अर्क जे आहेत ते तुम्ही आता तयार करताय, म्हणजे तुम्ही जवळजवळ नैसर्गिक शेतीकडेच वळलेला आहे, तरी पण शेतीची मशागत योग्य पद्धतीनं होणं किंवा खतांच्या मात्रा शेतीमध्ये व्यवस्थित जाणं हे सुद्धा महत्वाचं आहे. मग ते प्रयोग कसे केले जातात?
0: ते अनुभवातूनच शिकावं लागतं. प्रयोग केल्यानंतरच कळतं की आपण कशात चुकतोय. आता सुरुवातीला मी बेड बनवताना 1.5 बाय 1.5 फुटाचे बेड बनवत होतो.
1: बर,
0: पण उत्पादन थोडं कमी येत होतं. ह्या वर्षी थोडा अभ्यास केला तर सध्या मी ह्या वर्षी 3 फुटाचे बेड बनवले आहेत.
1: बर,
0: त्याच्या दोन्ही मध्ये 2 फुट बाय 2 फुट वर हळद लावली आहे. त्याच्या शेजारी मिरची लावली आहे. हळद जर लावणार असेल तर त्यासोबत मिरची लावली तर हळदीचं उत्पादन खूप वाढतं.
1: बर,
0: आणि त्याच्या बाजूला मूग लावायचं, नत्र स्थिरीकरणसाठी मूग लावायचं, मूग किंवा चवळी.
1: हे सगळं करत असताना काही अभ्यास दौरे झाले तुमचे?
0: हा, ह्या वर्षी श्री सुभाष पाळेकर गुरुजींचा शिर्डीमध्ये एक शिबिर होतं 3 दिवसाचं.
1: बर,
0: ते शिबिर केलं.
1: बर, आणि त्याच्यातून किती मार्गदर्शन मिळालं? म्हणजे आपण जे करत होतो ते सोशल मीडियाचा वापर करून करत होतो आणि आता आपण प्रॉपरली काहीतरी ट्रेनिंग घेतलं आणि मग शेती करतोय, किती फरक जाणवतो याच्यामध्ये?
0: खूप फरक जाणवतो. आपण करताना ज्या अडचणी येत होत्या तिथे गेल्यानंतर समजले की आपली बेडची साईज कमी आहे. परत मी केळी लावली होती पण केळी येत नव्हती, त्याचं कारणही तिथे गेल्यावर समजलं. एक केळीचं झाड लागल्यानंतर जी साईडला पिल्ली येतात ती पिल्ली सुरुवातीला काढायचे असतात, ते मला माहीत नव्हतं. मी आहे असंच वाढू दिलं त्यामुळे केळीचा घडच लागत नव्हता. मग तिथे ज्यावेळेस सुभाष पाळेकर गुरुजींनी मार्गदर्शन केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सुरुवातीला एकच केळीचं झाड वाढू द्यायचं, त्याच्या बाजूची पिल्ली काढायची, ज्यावेळेस घड फुटतो त्यानंतर मग साईडची 2 पिल्ली वाढू द्यायची.
1: अच्छा,
0: असे आपणास माहीत नसलेले किंवा सोशल मीडियावरती जी माहिती मिळत नाही
1: ती सगळ्या ट्रेनिंग
0: अभ्यास दौऱ्यावरती गेल्यानंतरच माहिती मिळते.
1: मग ते अभ्यास दौऱ्याच्या दरम्यान बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षात आलं. देशी गाय करायची किंवा देशी गाय सांभाळायची म्हणलं तरी सुद्धा वेगळ्या अडचणी आहेत, कारण ते जनावर सुद्धा आपल्यासाठी खूप नवीन होतं, त्याच्या हालचाली नवीन, त्याचे आजारपण नवीन. मग त्या गोष्टी कशा सोडवल्यात, ते प्रश्न कसे सोडवलेत?
0: शेजारी एक शेतकरी कुटुंब आहे, त्यांनी थोडं मार्गदर्शन केलं. त्यासोबत डॉक्टर एक भेटले चांगले. ज्यावेळेस एखादा नवीन आजार दिसतो, लंपीसारखा आजार आला होता, तो आजार गायीला झाला त्यावेळेस खूप त्रास झाला, कारण की अचानकच एका रात्रीत पूर्ण अंग भरून त्याच्या फोड्या दिसू लागल्या आणि पायाला खूप मोठी सूज आली. मग त्यावेळेस डॉक्टरांना बोलवलं, मग डॉक्टरांनी योग्य ट्रीटमेंट केली, मग त्यातून ती बचावली.
1: अच्छा, देशी गायीपासून तुम्ही पंचगव्यासारखे पण वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करताय, ते करावं असं कसं सुचलं?
0: देशी गाय तर आम्ही घेतली पण तिचं वैरण कुठून आणायचं? वैरण तर आमच्याकडे नव्हते.
1: खरंय, खर्च आहे. आणि
0: खर्च आहे, अजूनही आम्ही वैरण विकतच आणतो बाहेरून. मग ते वैरण जे विकत आणतो त्याचा खर्च कसा काढायचा, यासाठी थोडा अभ्यास केल्यानंतर लक्षात आले की आपण यापासून पंचगव्य प्रोडक्ट बनवू शकतो. उदाहरणार्थ देशी गायीच्या गोवऱ्या आहेत, धूप आहे, गोमय पंती बनवतो, असे जीवामृत बनवून ते आपण रानात तर वापरतो, पण कराड परिसरात जे बाग प्रेमी आहेत, बाग आहे ज्यांची, त्यांनाही देऊन आपण विदाऊट केमिकलची बाग त्यांची बनवण्यासाठी विक्री करू शकतो. याचा थोडा अभ्यास केल्यानंतर मग सध्या मी देशी गायच्या गोवऱ्या बनवतो, धूप बनवतो. दिवाळी आली की पंतीची विक्री जास्त होते. त्यासोबतच रोज संध्याकाळी देवाऱ्यावरती लावण्यासाठी बरेच जण गोमय पंतीचा वापर करतात.
1: बरोबर.
0: आणि जीवामृत दर महिन्याच्या 15 आणि 30 तारखेला बनवतो. 100 लिटर तर जीवामृत खपलं जातं, विक्री होते त्याची.
1: बरं, मग त्याच्यातून एक आपला देशी गाईचा स्वतःचा खर्च हा निघाला जातो,
0: वैरणीचा खर्च.
1: वैरणीचा खर्च निघाला. हे करत असताना काही ट्रेनिंग वगैरे घेतलं?
0: नाही, सोशल मीडियाचा वापर करू.
1: हे सगळं पूर्ण टोटल सोशल मीडियाचा वापर करू. मग तरीही असं वाटतं

0: की ह्याला ट्रेनिंगची गरज आहे किंवा घेतला तर जास्त फायदा होऊ शकतो असं काही वाटतंय?
1: गरज आहे पण आपल्या इथं जवळपास कुठे नाही आणि 3-4 दिवसाचं ट्रेनिंग असतं तेवढा सध्या वेळ नाही जाऊन घेण्यासाठी. सो आनंद गौशाळा म्हणून एक नागपूरमध्ये संस्था आहे, ते पंचगव्य प्रोडक्टसाठी जे मसाले लागतात किंवा जे साचे वगैरे लागतात ते देण्याचं काम ते करतात, विक्री करतात. त्यांची माहिती मिळाल्यानंतर मी त्यांच्याकडूनच मसाला वगैरे घेत आहे.
0: आता बऱ्याचशा गोष्टी तुमच्या पेंडिंग आहेत की त्या करायच्या, तर त्या दिशेनं वाटचाल केली तर चांगली प्रगती होऊ शकते. बरं, इतर आजूबाजूची शेती आणि आपली शेती ह्याच्यामध्ये काय फरक जाणवतोय? कारण आपण मुळातच करत असताना वेगळ्या पद्धतीचा अवलंब केलाय.
1: फरक तर जाणवतो, आजूबाजूचे सर्वजण येऊन म्हणतात हे काय वेड्यासारखं काय पण करत असतात, गवत उगवतं, बाकीचे काय करतात पीक काढल्यानंतर सर्व पेटवून देतात.
0: बरोबर,
1: आपण बांधावरही पेटवत नाही आणि खालीही पेटवत नाही, मग ते सारखं येऊन सगळं सांगत असतात की हा कचरा कशाला ठेवलाय. पण त्यांना कुठं माहित आहे की हे कचरा म्हणजेच आपलं सोनं आहे, त्या कचऱ्यापासूनच आपणास खत मिळतं, झाडांना पोषण मिळतं, परत जमिनीची धूप थांबते. आणि ज्यावेळेस आपण एखादं पेटवतो जाळ लावतो त्यावेळेस असंख्य कोटी जीवाणू जे जमिनीत तयार झालेले असतात तेही मरून जातात. हे सर्व त्यांना समजावून पलीकडे आहे, त्यामुळे आपण आपले कार्य करत राहायचे.
0: अगदीच खरं आहे. आनंद किती मिळतोय हा शेती करत असताना? कारण मुळात जे शेतकरी कुटुंबातली मुलं आहेत ती नोकरीकडे जात आहेत, पण आपण उलटा प्रवास करतोय. म्हणजे आपल्याकडे शेती नसताना आपण शेती विकत घेतली आहे, देशी गाय घेतली आणि हे वेगवेगळे प्रयोग करतोय. म्हणजे निसर्ग सेवा करत असता असता आपल्याला शेतीची एक आवड निर्माण झालीय. किती आनंद मिळतोय ही शेती करत असताना?
1: हा आनंद अनुभवाने हेच मोठे आहे, हे शब्दात सांगणे खूप अवघड आहे. आता आपण बाकीची मुलं बघतो, रोज सकाळी जिमला जातात, रोडवरती व्यायाम करतात किंवा वॉकिंगला जातात. मग हे सर्व आपण पैसे देऊन करण्यापेक्षा सकाळी 2 तास आपल्या शेतात जायचे, शुद्ध हवा भेटते, सेवा केल्याचं आनंद भेटतो आणि आपल्या स्वतःच्या शेतात पिकलेलं अन्न कडधान्य ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेसचा तर आनंद अप्रतिम असतो.
0: अगदी खरं आहे. शेतकऱ्यांना काय आवाहन कराल तुम्ही? नैसर्गिक शेती किंवा ही सेंद्रिय शेती किती महत्वाची आहे, काळाची किती गरज आहे?
1: सध्याचं वातावरण आपण बघतच आहे, पावसाची अनिश्चितता आहे, त्यासोबत खताचं किमती वाढत आहेत. यासाठी सर्वांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे आणि जो खर्च आपला होतो तो खर्च कमीत कमी करण्याचा प्रयत्न करावा. आता याआधी मी ट्रॅक्टर वगैरे जे नांगरणीसाठी मागवत होतो यावर्षी छोटा एक रोटर घेतला आहे, मग तो खर्चही आपण कमी केला आहे. आणि बाहेरून खत तर कोणतंच आणत नाही, त्यामुळे झिरो खर्चच आहे.
0: छान, बऱ्यापैकी आपण झिरो बजेट शेती कशी करता येईल याच्यावर जास्त जोर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये किती यश मिळालं असं वाटतंय तुम्हाला? या 5-6 वर्षांमध्ये आपण जी शेती करतोय, म्हणजे सुरुवातीची शेती आणि आत्ताची शेती, किती अडचणी येऊन गेल्या आणि किती यश मिळाल्यासारखं वाटतंय?
1: सुरुवातीला थोडाफार खर्च होत होता, आता जवळजवळ तो शून्यात येत आहे. थोडं रोटरला जे पेट्रोल वगैरे लागतं तेच, बियाणे पण स्वतःच्या घरचेच आहेत, बियाणेही बाहेरून आणावे लागत नाहीत. सुरुवातीला सर्व विकत आणावे लागले, परंतु आता सर्व खर्च कमी झालाय. आणि जर सर्वांनी नैसर्गिक शेतीकडे वळले तर खर्च तर कमीच आहे, जे आपले उत्पादन होणार आहे तो आपला फायदाच आहे.
0: खरंय,
1: त्यामुळे कर्ज काढणे, लोकांचे बोलणे खाऊन घेणे हे सर्व कमी होते.
0: आणि मला वाटतं नैसर्गिक शेतीमुळे इतर कुठल्याही गोष्टीला हानी न होता एक झिरो बजेटवर असेल किंवा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीनं हा प्रयत्न केला जातोय. कारण आपण जे बनवतोय ते सगळं घरामध्ये असणाऱ्या वस्तूच आहेत आणि घरामध्ये असणाऱ्या वस्तूंपासून बनवतोय आणि जे शेतीतून घेतोय तेच पुन्हा शेतीला देतोय, त्यामुळे हे वेगवेगळे प्रयोग नक्कीच यशस्वी होताना दिसतायत. भविष्यातल्या तुमच्या सर्व उपक्रमांसाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. अशीच वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही शेती करत राहा आणि चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊन एक जे लोक तुम्हाला आता म्हणतात की हे वेगळं काहीतरी किंवा वेड्यासारखं काहीतरी आहेत तीच लोक उद्या तुमचा आदर्श घेतील अशी आपण आशा करूया. तुम्ही आज ही जी माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे सातारा जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीनं आभार मानते. धन्यवाद.
1: खूप खूप धन्यवाद.
2: आताच आपण आत्मनिर्भर शेतकरी या अंतर्गत नैसर्गिक शेती याविषयी मुक्काम पोस्ट कराड जिल्हा सातारा येथील दीपक रायबागी यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया.

0: कृषीवाणी। शेतकरी बंधूंना नमस्कार। कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन। सर नमस्कार।
1: नमस्कार
0: सर। आपण कालच्या भागात सर आपण शेतकरी बंधूंना असं सांगतोय की या काळामध्ये घाई करू नका कुठल्याही गोष्टीची, पेरणीसाठी सुद्धा वाट बघा योग्य रीतीनं पाऊस पडला का याची। आता वातावरण बदलतंय, पावसाचा कमी जास्तपणा, अनिश्चितता बघितली तर आपल्याला योग्य पद्धतीनं नियोजन करणं गरजेचं आहे। आणि असं म्हटलं जातं की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, म्हणजे बी हे चांगलं पाहिजे। आणि जर समजा या कालावधीमध्ये खंड पडला किंवा पावसाचं प्रमाण जास्त झालं कमी झालं तर बियाण्यांची निवड अतिशय महत्वाची ठरते। मग ही निवड करताना शेतकरी बंधूंनी किती सतर्कता राखणं गरजेचं आहे आणि काय महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणं महत्वाचं आहे?
2: नक्कीच हा जो शेतकऱ्याच्या उत्पादनाच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा मुद्दा आहे। त्याच्यामध्ये जे आपण दरवर्षी अनुकूल परिस्थिती असताना ज्या बियाण्याचा वापर करतो तशा पद्धतीने ह्या वर्षीचे जे वातावरण आहे, तापमान असेल किंवा बदलती परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीमध्ये आपल्याला थोडंसं नियोजन बदलावं लागणार आहे। त्याचं कारण असं आहे की पाऊस कमी असणार आहे, जो दरवर्षीपेक्षा 15-20% पाऊस कमी आहे। अशा कालावधीमध्ये जास्त दिवसाची किंवा जास्त कालावधीच्या ज्या जाती आहेत ते न घेता कमी कालावधीच्या जाती आपल्याला घ्याव्या लागतील। उदाहरणार्थ सोयाबीनसारखं जे क्षेत्र जास्त आहे खरीपामध्ये, त्याच्यामध्ये जे 335 सारखी जात आपल्याला घ्यावी लागेल की ही जात प्रतिकूल परिस्थितीवर सुद्धा मात करून उत्पादन आपल्याला देऊ शकते, बदलत्या हवामानावर सुद्धा मात करू शकते। अजून त्या जोडीला जे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये एकाच पिकावर अवलंबत्व आहे ते आपल्याला कमी करावं लागेल, त्यासाठी आंतरपीक पद्धतीचा आपल्याला अवलंब करावा लागेल। जसं की आपल्याला सोयाबीनमध्ये आपण तूर घेऊ शकतो, त्याच्यानंतर तुरीमध्ये सोयाबीन घेऊ शकतो, मूग आहे, उडीद आहे, अशा पद्धतीने हे जे पिकं आहेत कमी कालावधीचे हे आंतरपीक म्हणून जर आपण घेतली तर समजा कमी पावसामुळं किंवा बदलते वातावरणामुळं एका पिकावर जरी ताण आला तरी त्याच्यासोबतचं असणारं जे आंतरपीक आहे ते निश्चितच आपल्याला थोडंसं उत्पादनाच्या दृष्टीनं मदत करू शकेल। आणि कमी पावसामुळं किंवा जास्त तापमानामुळं होणारा जो कीड रोग असेल हा कीड रोग एका विशिष्ट पिकावर असेल आणि दुसरं जे पीक आपण जे जोडीला घेतलेलं आहे ते पीक त्यातून वाचू शकतं। अशा पद्धतीनं असं एक पर्यायी व्यवस्था आपल्याला ह्या पीक पेरणीमध्ये करावी लागणार आहे। कारण आता येणारा जो काळ आहे हा काळ आपल्याला इथून पुढे जागृत राहूनच शेतीमध्ये पेरणी असेल किंवा कुठले उत्पादन घ्यायचं असेल ते घ्यावे लागेल आणि त्याच्यासोबत तंत्रज्ञान आपल्याला दुर्लक्षित करून चालणार नाही, त्याशिवाय आपण ह्यातून तरू शकणार नाही। तेव्हा शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे की कमी कालावधीतले वाहन जे आहेत त्या वाहनांचा वापर करावा, त्याशिवाय मध्यम वाहन आहेत त्याचाही आपण उपयोग करू शकतो। तेव्हा अजून ह्याच्यासोबत आहे की काही अन्नद्रव्यांची फवारणी सुद्धा आहे ताण कमी करणारी, ती सुद्धा आपण करून त्या पिकावर जो ताण आहे तो ताण आपण कमी करू शकतो। त्याच्यामध्ये 2% युरियाची फवारणी आहे, 2% DAP फवारणी आहे, अशा पद्धतीने वेगळे प्रयोग जे पूर्वी आपण तंत्रज्ञान म्हणून सांगत होतो ते ऐकून आपण दुर्लक्ष करत होतो, आता दुर्लक्ष करून चालणार नाही। कारण पाऊस कमी आहे, तापमान जास्त आहे, अजून सुद्धा तापमान मोठ्या प्रमाणावर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला शेती क्षेत्रामधली उत्पादकता जर टिकवून ठेवायची असेल तर आपल्याला जे तंत्रज्ञान आहे ह्या तंत्रज्ञाला घेऊनच पुढे जावं लागेल।
0: अगदी बरोबर आहे, म्हणजे काळानुसार बदलणं गरजेचं आहे, वेळ बदलली आहे तर शेती आणि आपण सुद्धा बदलणं अपेक्षित आहे। धन्यवाद सर।
2: धन्यवाद।
0: कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन। कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं। बराय तर मंडळी, याबरोबरच आजचा किसानवाणी कार्यक्रम आता इथे संपूया। पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 तोपर्यंत नमस्कार। किसानवाणी हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आताच आपण ऐकला। यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।